0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्याम

मध्यम लहरी 239.61 meters अर्थात 1251 kilohertz FM बँड 100.6 megahertz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आमचं प्रसारण आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहे. नमस्कार श्रोतेहो, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 2 श्रावण शके 1948 अर्थात 24 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. या सभेत आपलं स्वागत. श्रोतेहो, सुप्रभात.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतायत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गिरवाणवाणी। आज या कार्यक्रमात वेदमूर्ती मोरेश्वर घैसास आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सरस्वती सूक्त आपण ऐकलत। गिरवाणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। सकाळचे 6:10 झाली आहेत। यानंतर प्रसारित करत आहोत प्रभात वंदन, हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ग.दि. माडगुळकर यांची ही रचना, संगीत आहे सुधीर फडके यांचं।

प्रभात वंदन या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना अजित कडकडे यांच्या स्वरात. संगीत आहे शांक नील यांचं.

अजित कडकडे यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं शांक नील यांचं. श्रोते हो, प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, ज्या आनंदी पर्वाची हजारो लाखो भाविक सांप्रदायिक वारकरी उत्सुकतेने वाट पाहत असतात, ती आषाढी एकादशी अगदी जवळ आलेली आहे. हजारो मैलांचा प्रवास पायी करून पंढरपूरच्या त्या सावळ्या विठुरायाची एक झलक पाहण्यासाठी, त्याच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण आतुरलेले असतात.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची ही रचना आपण ऐकली. संगीत होतं राम फाटक यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्णदास यांची भक्तिरचना शौनक अभिषेकी यांच्या आवाजात. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं.

प्रवीण मैंदगील आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. आणि आता प्रभात वंदन कार्यक्रमात शेवटी समूहस्वरात कवी कुसुमाग्रज यांचं देशभक्तीपर गीत ऐकूया.

0: समूहस्वरात कवी कुसुमाग्रज यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच प्रभातवंदन हा प्रातकालीन भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया शेतीविषयक कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात बैलांचे सामान्य आजार याविषयीची संकलित माहिती. माहिती संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार.
1: म्हणजे शेतीला पूरक म्हणून पशु व्यवसाय करत असताना आपण शेतकामामध्ये जे बैल वापरत असतो त्यांना अनेक प्रकारचे रोग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शेतकामासाठी बैल, रेडे, घोडे यांचा वापर आपण प्रामुख्याने करत असतो. अशा या जनावरांमध्ये शिंगाचा भिरूड अर्थात कर्करोग, खांदा येणं, पायातला वात, खुरांचे आजार, पायानं होणारा जखमा इत्यादी आजार आढळून येतात. त्याचप्रमाणे जीवाणू अथवा विषाणूजन्य रोगांमुळं आलेला अशक्तपणा, धाप लागणं हे देखील आजार आपल्याला दिसून येतात. याच आजारांच्या विषयी आज आपण सविस्तरपणाने जाणून घेऊयात. म्हणजे शिंगाचा भिरूड, जनावरांच्या मानेवरचं जीव शिंगावर वरच्यावर आपटणं, विक्रीपूर्वी अगर बैल पोळ्याच्या वेळी बैलांचे शिंग तासणं, शिंगांना ऑइल पेंट लावणं, अगर अनुवंशिकतेमुळं शिंगांचा कर्करोग अर्थात भिरूड होतो. या आजारात शिंगांची दिशा बदलते, ते जमिनीकडे झोकू लागतात. बैल भिंत, खोड, अगर गोष्टींवर आपले शिंग घासतात किंवा आपटतात. तेव्हा हा कर्करोग पसरण्यापूर्वीच याच्यावर शस्त्रक्रिया करून बैलांचे शिंग काढून टाकून बैलांचं आयुष्य आपण वाचवू शकतो. खांदा येणं, अयोग्य बैलजोडी, उंच सखल रस्ते, खराब जू, क्षमतेपेक्षा जास्त ओझं ओढणं अशा कारणांनी बैलांच्या मानेवर जी सूज येते त्याला खांदा येणं असं म्हटलं जातं. पहिल्यांदा ही सूज लालसर, उष्ण आणि वेदनायुक्त असते. यात जंतू संसर्ग जर झाला तर मात्र त्या ठिकाणी गळू तयार होतो. तो गळू फुटून त्यातून पू अगर रक्तमिश्रित स्राव बाहेर येतो. जखम होऊन किडे पडतात. बैल बेचन होतो, आपल्या मानेवर जू तो ठेवून देत नाही. वेळेत उपचार केला नाही तर त्या जागी निबार किंवा कठीण अशी गाठ तयार होते आणि ती पुढे वाढतच जाते. सुरुवातीलाच योग्य उपचार केला तर ही सूज कमी होते आणि पुढच्या समस्या आपल्याला टाळता येतात. शेवटचा उपाय म्हणून ही गाठ काढून टाकण्यासाठी त्यावर शस्त्रक्रिया करण्याची पाळी येते.

0: पायातील वात. मंडळी, विशेषतः डोंगराळ भागातल्या बैलांना पायातला वात हा जास्त प्रमाणात येतो. मोठ्या विश्रांतीनंतर बैल वातामुळे उठून चालू शकत नाहीत. वात एक अगर दोन्ही पायानं होऊ शकतो. एकदा सरळ झालेला पाय सांध्यात वाकू शकत नाही, म्हणून बैल पाय ओढत ओढत किंवा फरफटत चालतो. पायाला झटका देतो, त्यावेळी खट्ट असा आवाज येतो. थोड्या अंतर चालल्यावर बैल पुन्हा नीट चालू लागतो. दोन्ही पायांना वात आला तर असा बैल एका जागी जायबंदी होतो. अतिशय वेदना होतात. यावर खात्रीचा उपाय म्हणजे पायावरची शस्त्रक्रिया. एकदा ही शस्त्रक्रिया करून घेतली तर हा त्रास पुन्हा उद्भवत नाही. खुरांचे आजार. म्हणून लंगडणाऱ्या गुरांमध्ये 88% आजाराचं मूळ हे त्यांच्या खुरामध्ये दडलेलं असतं, तर 12% खुराच्या वरच्या भागात हे आजार आपल्याला दिसून येतात. 46% आजार हा मागच्या पायात, तर 24% आजार हा पुढच्या पायात दिसून येतो. त्यातही मागच्या पायात बाहेरच्या बाजूला खुरात आजाराचं प्रमाण जास्त असतं. असमतोल आहार, अन्न घटकांची कमतरता, सततचा ओलावा, पायाच्या जखमा अशा कारणांनी खुरे कमकुवत होतात, रोगग्रस्त होतात. योग्य वेळी योग्य तो औषधोपचार केला नाही तर जनावराला कायमचं अधुत्व होण्यापासून आपण वाचवू शकत नाही. त्यामुळं याकडं नीट बारकाईने लक्ष देणे हे खूप गरजेचं आहे. शेती अवजारांमुळे होणारा जखमा. म्हणजे शेतीची अवजारं ही टोकदार असतात, धारदार असतात. त्यामुळं वेळोवेळी आपण बैलांचा वापर करत असताना ही अवजारं वापरत असतो. त्यामुळं टोकदार किंवा धारदार पात्यांमुळं मागच्या पायांना इजा होते, जखम चिघळते, त्यात किडे मुंग्या इत्यादी पडल्यामुळं बैल लंगडतो. आणि अशा जखमांवर पहिल्यांदा औषधोपचार करणं हे खूप महत्त्वाचं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे औत हाकताना अशा प्रकारच्या जखमा होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला हवी. आपले शेतकामाचे बैल ही आपली सजीव संपत्ती आहे, ती साधन असते. हे लक्षात घेऊन त्यांना वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं जागरूक राहिलं पाहिजे.
1: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात बैलांचे सामान्य आजार याविषयीची संकलित माहिती आत्तासपण ऐकलीत. माहिती संकलक आणि वाचक होते महेश इनामदार. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आरोग्यविषयक कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा चौथा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण काही महत्वाचे प्रश्न, समज, गैरसमज याबद्दल बोलणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण मेनोपॉज, त्याची लक्षणं आणि त्यासाठी दिले जाणारे उपचार याबद्दल बोललो. आज आपल्याला काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. दवाखान्यामध्ये अनेक महिला एक प्रश्न विचारतात, डॉक्टर आता पाळी बंद झाली आहे म्हणजे मी आजारी आहे का? याचं उत्तर स्पष्ट आहे, मेनोपॉज हा आजार नाही तर तो स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. मेनोपॉज नंतर झालेला रक्तस्राव सामान्य आहे का? नाही. पाळी पूर्णपणे बंद झाल्यानंतर जर रक्तस्राव होत असेल तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का? पेरीमेनोपॉजल पिरियडमध्ये क्वचित एखाद्या वेळेला ओव्हरीतून अंडबीज फुटू शकते, त्यावेळेला प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. पण मेनोपॉज म्हणजे सलग एक वर्ष पाळी बंद झाल्यानंतर मग मात्र गर्भधारणा होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. हॉट फ्लॅशेस किंवा गरम लाटा आयुष्यभर राहतात का? काही वर्षांनंतर हॉट फ्लशेसचा प्रभाव अतिशय कमी होतो, परंतु अनेक स्त्रियांमध्ये हॉट फ्लशेस 3 ते 5 वर्षांपर्यंत सुद्धा राहू शकतात. लैंगिक जीवन मेनोपॉज नंतर संपतं का? अजिबात नाही. अनेक स्त्रियांना या काळामध्ये वजायनामध्ये कोरडेपणा किंवा वेदना जाणवू शकतात, परंतु योग्य

0: उपचार पद्धती, समुपदेशन आणि पती पत्नी मधील मोकळा संवाद यामुळे समाधानकारक वैवाहिक जीवन नक्कीच जगता येतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी धोकादायक आहे का? हा एक गैरसमज आहे. परंतु हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही योग्य रुग्ण निवडून योग्य कालावधीसाठी आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दिली तर ती सुरक्षित आणि उपयुक्त ठरू शकते. तसेच हाडांची झीज कमी होण्यासाठी देखील हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा नक्कीच उपयोग होतो. कॅल्शियमच्या गोळ्या प्रत्येकाने घ्याव्यात का? नाही, परंतु आहार, वय, तपासण्या आणि इतर आजार याचा संपूर्ण विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यास काहीच हरकत नाही. मेनोपॉज नंतर स्त्रीच्या आयुष्य उताराला लागते. खरं सांगायचं तर अनेक महिला या काळामध्ये नवीन शिक्षण, व्यवसाय, समाजकार्य किंवा छंद सुरू करतात आणि अधिक आत्मविश्वासाने जगतात. चिडचिड म्हणजे स्वभाव बिघडला आहे किंवा काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे? अजिबात नाही. हार्मोन मधील बदल, झोपेचा अभाव, मानसिक ताण यामुळे देखील चिडचिड होऊ शकते. मेनोपॉज झाला म्हणजे आता काही डॉक्टरकडे जाण्याची गरजच नाही? नाही, याच काळामध्ये अनेक महत्वाच्या शारीरिक तपासण्या असतात आणि त्या करून घेतल्याच पाहिजेत. प्रिय श्रोते हो, या प्रवासात कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची आहे. पतीने पत्नीच्या बदललेल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेला समजून घ्यावे. मुलांनी आईची चिडचिड किंवा थकवा याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता तिची साथ द्यावी. एका प्रेमळ शब्दानं आणि थोड्या सहकार्यानं या काळातील अनेक अडचणी नक्कीच कमी होऊ शकतात. आता कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक महिलेसाठी काही महत्वाचा संदेश मी देऊ इच्छिते. मेनोपॉज हा आजार नाही, तो आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थी नसून आपली जबाबदारी आहे. दररोज 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा. आहारामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, फळं, भाज्या आणि व्हिटॅमिन डी याचा समावेश करा. धूम्रपान, कुठल्याही प्रकारचा तंबाखू, मिश्री, मद्यपान यांचा वापर टाळा. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. रक्तदाब, मधुमेह, स्तन तपासणी, पॅपस्मिअर आवश्यक असल्यास हाडांची तपासणी विसरू नका. कोणताही त्रास सहन करत बसू नका, कारण जवळपास बहुतेक समस्यांवर प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हार्मोन्स किंवा इतर औषधे सुरू करू नकात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मैत्रिणीशी, कुटुंबांशी, डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला. माहिती हीच भीतीवरची सर्वोत्तम औषध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मेनोपॉज हा आयुष्याचा शेवट नाही, तर नव्या दम्यानं, नव्या आत्मविश्वासानं, ऊर्जेनं आणि नव्या आरोग्यदायी जीवनाची ती सुरुवात आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. यानंतर ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर. परिसर
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण इंजिनियर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे पाहू. इंजिनियर हे तंत्रज्ञान आणि विकासाचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांची मोठी भूमिका असेल. सिव्हिल इंजिनियर पाणी बचत करणाऱ्या आणि ऊर्जा कार्यक्षम इमारती तयार करू शकतात. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून घर बांधू शकतो का यावर मार्गदर्शन सिव्हिल इंजिनियर चांगल्या पद्धतीने करू शकतात.

0: इलेक्ट्रिकल इंजिनियर सोलर किंवा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात काम करू शकतात. सोलर एनर्जीचा वापर करून बचतीचे अनेक मार्गही इंजिनियर दाखवू शकतो. सध्याच्या काळात आपण पाहतोच आहोत की युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅसची बचत करणे किती महत्वाचे आहे. अशावेळी ज्यांच्याकडे सोलर एनर्जी तयार करता येते असे संयंत्र आहे अशा घरातून इंडक्शन ओव्हनसारख्या अनेक वस्तू वापरून घरगुती स्वयंपाकामध्ये सुद्धा गॅसची बचत होऊन खूप मोठी मदत झाली आहे. मेकॅनिकल इंजिनियर कमी प्रदूषण करणारी यंत्रणा तयार करू शकतात. एखादे गाडीचे मॉडेल तयार करताना कमीत कमी प्रदूषण कसे होईल हे मेकॅनिकल इंजिनियर पाहू शकतात. सॉफ्टवेअर इंजिनियर डिजिटल सोल्युशन्सद्वारे कागदाचा वापर कमी करू शकतात. स्मार्ट सिटी, स्मार्ट ट्रॅफिक आणि ऊर्जा व्यवस्थापन यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होऊ शकते. इंजिनियरांनी विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधणारे उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. गेल्या काही दिवसात आपण आपल्या देशाचे पर्यायाने पृथ्वीचे भविष्य ज्यांच्या हातात आहे अशी पुढची पिढी जी आत्ता लहान मुलं आहेत ती मुलं आणि त्यांच्या भोवती असणारे आपण सर्वजण पर्यावरण संरक्षणासाठी कसे आपले पुरेपूर योगदान देऊ शकतो हे पाहिले. पर्यावरण वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनांचीच गरज नसते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षेत्रात आपल्या दैनंदिन कामात छोटे छोटे बदल केले तरी मोठा परिणाम घडू शकतो. मुलं, शिक्षक, पालक, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट प्रत्येक जण आपल्या व्यवसायातून जीवनशैलीतून पर्यावरणासाठी योगदान देऊ शकतो. समाजातील प्रत्येक घटकांनी ठरवले पाहिजे की आपण स्वतःपासून सुरुवात करून आपल्या भोवती असलेले पर्यावरण निसर्गाचा समतोल राखून कसे चांगले करू शकतो. हा गोवर्धन पर्वत आपण सर्वांनी मिळून उचलला पाहिजे. कुणा एकाच्या प्रयत्नाने हे होणे नाही. निसर्ग वाचवणे ही फक्त आपली जबाबदारी नाही तर पुढच्या पिढीसाठी दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. चला आजपासूनच आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात चांगल्या सवयी लावून घेऊया. सुरुवात घनकचरा व्यवस्थापन म्हणजेच कचरा वर्गीकरण यांनी करूया. प्लास्टिक वेगळे ठेवूया आणि एकत्रितरित्या महिन्यातून एकदाच रिसायकलरकडे देऊया. नमस्कार
1: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.
3: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे तो. नको काय म्हणतेस?
4: बातल्या, त्याचे दात लई बाग आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
4: मग चालतंय की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
2: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:56 होत आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर 7 वाजता आज दिनांक या अंतर्गत आजचा सुविचार आपण ऐकाल. सकाळी 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:20 एक गाणे ताजेतवाने, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. आज सकाळी 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर 7:45 गाणी मनातली. सकाळी 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तसंच सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वाखरी गोल रिंगण पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर सकाळी 9:00 प्रायोजित कार्यक्रम

टन हाच चिंतामणी। आज सकाळी 9:15 कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात। आज या कार्यक्रमात पावसाळ्यात आरोग्याची घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल। सादरकर्ते आहेत मुक्सित मुजावर। हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आम्ही पुनःप्रसारित करू। आज सकाळी 9:30 कार्यक्रम आजचे पाहुणे, यामध्ये पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा

करू. आज सकाळी 9:30 कार्यक्रम आजचे पाहुणे, यामध्ये पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आम्ही प्रसारित करू. सादरकर्त्या तेजा दुर्वे. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आज सकाळी 9:30. सकाळी 10 प्रसारित होईल मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज सकाळी 10:15 गांधी वंदना हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10:30 उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम. 11 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. श्रोतेहो, दुपारी 12:00 ते 3:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात सुरुवातीला हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकाल, लेखिका वैजयंती नांदगावकर. तसंच आंतरराष्ट्रीय स्वतःची काळजी दिनानिमित्त स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर आजची रेसिपी. दुपारी 1:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. दुपारी 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. आज दुपारी 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. 1:45 भावधारा. दुपारी 1:55 आयसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. दुपारी 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि दुपारी 3:00 प्रादेशिक बातम्या आपण ऐकाल.

सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 6:05 लोकसंगीत असा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात निनाद बागडे आणि सहकार्यांनी सादर केलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून. 6:30 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संध्याकाळी 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष ही दोन्ही बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार हा कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 8:15 आपण ऐकणार आहात कव्वाली गीतांचा कार्यक्रम. रात्री 8:45 समाचार संध्या. 9 वाजता News@9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केली जातील. तसंच रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं समालोचन हा कार्यक्रम देखील दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. रात्री 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात सावनी शेंडे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग बागेश्री आपण ऐकू शकाल. सभेच्या शेवटी म्हणजे रात्री 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्रासह हे प्रसारण. सकाळचे 7:03 आणि 15 सेकंद झाली आहेत.

श्रोते हो सुप्रभात। आज आहे शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026। आजचा सुविचार, जो काळानुसार बदलला त्यानंच जीवनात प्रगती केली। आणि कोणत्याही परिस्थितीत आपले विचार सकारात्मक असतील तर परिणामही सकारात्मकच असतो। त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक आणि आनंदी राहायचा प्रयत्न करा, हेच यशस्वी जीवनाचं गमक आहे।

0: आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
2: आपल्या मुलीच्या सुरक्षित सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
3: सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा.
2: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
3: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
2: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94225100. सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा.
4: रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुदनूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.61 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
0: आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
5: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
6: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
0: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
0: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ. एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
5: गॅस्ट्रो, कॉलरा, कावी हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
4: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
0: श्रोतेहो, ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. या संदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज, संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. आणि राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले,
6: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है, लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए, गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद ना हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया.
0: पंतप्रधानांनी काल सकाळी या संदर्भात समाज माध्यमांवर एक पोस्ट देखील प्रसारित केली होती. विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देतं, तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

0: दिल्ली उच्च न्यायालयानं परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एका नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधल्या एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे नेतेही उपस्थित होते. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी काल नवी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या जंतरमंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल भारत टॅक्सी सेवा या पहिल्या चालक मालकीच्या टॅक्सी सेवेची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या टॅक्सी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. सार्वजनिक क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर अशा ऍप आधारित टॅक्सीमध्येही उत्तम दर्जाची वाहतुकीची व्यवस्था देणं गरजेचं आहे आणि अशी व्यवस्था देण्यासाठी भारत टॅक्सीची सुरुवात झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या टॅक्सी सेवेत चालक केवळ सेवा देणारे नसून सहकारी संस्थेचे मालक आणि भागधारक असतील आणि संस्थेला होणारा नफा लाभांशाच्या स्वरूपामध्ये चालकांमध्ये वाटला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि अन्य मंत्री पदाधिकारी उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतल्या तिरंगा सर्कल इथं उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचं काल उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. दिवंगत अजित पवार यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र दालनाचं देखील यावेळी लोकार्पण करण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांवरच्या दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरणी लांबणीवर टाकली होती तर काही ठिकाणी केलेली पेरणी उगवण न झाल्याने दुबार पेरणीची भीती निर्माण झाली होती. मात्र गेल्या काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतामध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने नागरणी, वखरणी, पेरणी आणि रोवणी पूर्ण मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 50% क्षेत्रावर धानाची पेरणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसात पेरणीची कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य वाणाची निवड करण्याचे, संतुलित खत व्यवस्थापन करण्याचे आणि पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काळातही नियमित आणि समाधानकारक पाऊस सुरू राहिल्यास यंदाच्या खरीप हंगामात धानाचे उत्पादन चांगले होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे. हरिकृष्ण मुठघरे, आकाशवाणी बातम्यांसाठी गोंदिया.
0: आषाढी वारीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल वाखरी मुक्कामी होत्या. बाजीरावाच्या विहिरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं चौथं गोल रिंगण तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं उभं रिंगण काल पार पडलं. सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार आहेत. उद्या साजऱ्या होत असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर सज्ज झालं असून वारकऱ्यांना आता विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं 23 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 4,96,000 अधिक वारकऱ्यांनी चरण सेवा आणि आरोग्य सेवेचा लाभ घेतला. महिलांची सुरक्षा

0: बलिदान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी असून त्याच्या तक्रारींकडे संवेदनशीलतेनं पाहिलं जावं असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केलं आहे. पुण्यात यशदामध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षणाच्या निधीत वाढ करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत झालेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेमध्ये बोलताना काल केली. देशातल्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 8% अधिक विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना केंद्राच्या समग्र शिक्षा अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा 3.6% निधी येतो याकडे भुसे यांनी या परिषदेमध्ये लक्ष वेधलं. क्रिकेट. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूत केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14 षटकात सहज गाठलं. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गमावून 125 धावा केल्या. या विजयामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे आणि चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान. पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचाही अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. या संदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज, संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय आणि राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 44 सेकंद झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात नितीन अखवे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं किशोर रानडे यांचं. एक गाणे ताजेतवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, स्वरातून साधना, साधनेतून संस्कार आणि संस्कारातून घडणारी पिढी हे संगीताचं खरं सौंदर्य आहे. आपल्या आवाजा इतकाच आपला अभ्यास, आपलं संशोधन आणि अध्यापनातून संगीत समृद्ध करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे या मॅम ज्या आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे आणि एक संगीत क्षेत्रातली जी चळवळ आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या संगीत क्षेत्रातील चळवळीसाठी कशा पद्धतीनं त्या कार्य करतात आणि हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी किती प्रयोगशील प्रयत्न करतायत, याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा आणि त्यावरच आपण जगतोय की काय, असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासून तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेला तर खूप मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल?
1: आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाहीये तर प्रख्यात संगीत तज्ञ

0: फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर. त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलंय की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषतः आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे. कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळत आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत. आणि आजही तो जो सुवर्ण काळ होता म्हणजे 50 गाणी, 60 गाणी, 70 गाणी, त्या सुवर्ण काळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे. आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्र पासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते मग बोलपट आले आणि 1934 साली मुळात पार्श्वगायन सुरू झालं. त्यानंतर मग उसना आवाज देणं म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा. आधी गायक नटच होते
1: हो,
0: त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिका चा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला, तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणी शिकलेला नाहीये. त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार, कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची आहे पण त्या नटाचा गळाच तसा तयार नाहीये, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा. या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या.
1: अच्छा,
0: त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही, आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिनेमे निघाले, त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना, तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला. त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली आणि मग ही सगळी आव्हानं त्या गीतकारांनी संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरस प्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो बेमार सिनेमे होते, काही ऍक्शनपट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडिया सारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आजम सारखा सिनेमा आहे, पाकीजा सारखे सिनेमे आहेत, हे कल्ट मूवीज आहेत आपले. मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला, नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय, मग त्यावर चित्रपट बनायला लागले. मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होत. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, त्यात मेरी जा मुझे जाना कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणून ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक थोडे सुशिक्षित, पांढरपेशा, ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजीमध्ये, तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता, म्हणजे नायिकेला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन झाला, चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्यायावर चिडलाय, तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल. त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली. पण ह्यातूनही, ह्या संक्रमणातून सगळ्या एक

0: लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे.
1: निश्चितच आहे. भारतीय चित्रपट सृष्टीची स्थित्यंतर जी आहेत त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतर झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरे पर्यंत येऊन आपण पोहोचलो, आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी.
0: म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचेत, गुंडांचे अड्डे दाखवायचे, तर मग तिथे तरल संगीत कसं असेल? म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोलेमधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल, हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशन साठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात.
1: निश्चित.
0: त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं. गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशन साठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आरडी बर्मननी गायलं, कारण ते असं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची,
1: आणि तेही एक संशोधनच आहे. संशोधनाअंतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइलस्टोन म्हणून
0: बरोबर
1: ते आपल्याला आजही मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलो तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे आणि आजही आहे ती, आणि घराणे परंपरा म्हणूया गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्याचा कसा प्रभाव पडला?
0: मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले त्यांनी, मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बंधन काय आहे तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं, म्हणजे नियम आले, व्याकरण आलं तिथे नियम आले. पण त्या नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे गप धसा हा जर भूप आहे तर तुम्ही म्हणू त्यातही अनेक कॉम्बिनेशन जी करू शकता स्वतःच्या मनाने, त्याला उपज म्हणतो की मी एकदा सारे ग म्हणेन, एकदा सागरे म्हणेन, तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आता आवर्तनात सारे गप म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही, तू पगरे असं करून सुरुवात कर, ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते, ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं, म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? दोन मात्रांमध्ये जास्त अंतर आहे, थोडक्यात हळू स्लो ज्याला म्हणू, सामान्य माणसानं सांगायचं तर हळू ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत, त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्याने.
1: अच्छा.
0: तेच काही तालप्रधान घराणी आहेत, आग्रा घराणा आहे, ग्वाल्हेर घराणा आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे ताला अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादा आवर्तन, तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते, कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचंय. म्हणजे तालही आहे स्वरही आहे, पण दोन्हीला दिलं गेलेलं महत्व त्यात फरक पडतो म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय माझ्या लेखनाद्वारे, माझ्या व्याख्यानाद्वारे, की सुगम संगीतालाही स्वतःचं सौंदर्य शास्त्र आहे आणि त्यातही घराणी आहेत.
1: वा. आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं. वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात. श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत म्हणजे स्वरांची साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी संस्कृती, त्याचबरोबर

बरोबर, त्यामध्ये केला जाणारा अभ्यास आणि संगीत ऐकताना आपण कशा पद्धतीने ऐकलं पाहिजे, किंवा शब्द जे आहेत, लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोकनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होत्या सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: बातचीत कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 239° 60' अर्थात 1251 KHz FM बँड 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आमचं प्रसारण आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत.
2: एक प्रकारचे पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 7 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: आपल्या मुलीच्या सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या।
2: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा।
1: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास, पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम,
2: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा।
1: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94-22-500-100। सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा।
3: आकाशवाणी सांगली केंद्र आता प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली।
6: श्रोता नमस्कार, श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत। डॉक्टर मडके सर नमस्कार।
7: नमस्कार।
6: सर, आजकाल बऱ्याचदा अन्न भेसळीचे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात, या अन्न भेसळीचा श्वसन विकार किंवा अशा आजारांशी काही संबंध असतो का?
7: अगदी चांगला प्रश्न विचारलात आणि हा सोशल इश्यू पण झालेला आहे। गेला महिना दीड महिना याबद्दल सोशल मीडियामध्ये, वर्तमानपत्रांमध्ये मोठी चर्चा आहे। अन्न भेसळ करणाऱ्यांवर कारवाई झालेली आहे। श्रोते हो, आपण जे खातो त्याचा प्रत्यक्ष संबंध श्वसन विकारांशी असतो, कारण पित्त विकार असलेल्या अनेकांना श्वसन विकार असतात हे शास्त्र आपल्याला सांगतं आणि ते सिद्ध झालेलं आहे। जेव्हा अन्नामध्ये भेसळ असते त्यामध्ये वेगळ्या प्रकारची विषारी रसायनं मिसळलेली असतात। काय होतं की असे पदार्थ जे आहे ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले असतात, किंवा आता सांगितलं

0: लेले पदार्थ मिसळलेले असतात, त्यामुळे आपल्या श्वासनलिकांची संवेदनशीलता वाढते, हायपर रिएक्टिव्ह होतात हे श्वासनलिका आणि दम्यासारखा त्रास सुरू होऊ शकतो. कारण बऱ्याचदा केळी सारखे पदार्थ जे आहेत त्यामध्ये कार्बाइड, कॅल्शियम कार्बाइड मिसळून किंवा त्याचा आधार घेऊन त्यांना पिकवलं जातं. यामध्ये विषारी आर्सेनिक असतं, फॉस्फरस असतात जे श्वसनासाठी धोकादायक असतात. डाळीमध्ये मेटानिल येलो किंवा सुदान डाईज वापरले जातात किंवा हळद मसाले यांच्यामध्ये सुद्धा असतं. हिरव्या भाज्या ज्या असतात त्या आकर्षक आणि चमकदार दिसण्यासाठी मॅलाकाइट ग्रीन वापरलं जातं. श्रोते हो, हे सगळे रंग श्वसनासाठी धोकादायक आहेत. ते केवळ दमा सीओपीडी करत नाही तर फुफ्फुसाचा कॅन्सर सुद्धा निर्माण करू शकतात. जड धातू असतात किंवा प्रिझर्वेटिव्ह असतात या सगळ्यामुळं, ज्यामध्ये सल्फाइड्स किंवा सोडियम नायट्राइट असतात, त्यामुळे अलर्जी होते, दमा होतो, श्वासनलिकेचा दाह होतो, दम्याचा तीव्र झटका येऊ शकतो आणि अर्थात ज्या आतड्यामध्ये हे जातात त्या आतड्यावर सुद्धा परिणाम होतो.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3934. सर तुम्ही सांगताय मग अशा पेशंट्स मध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते?
0: मगाशी मी सांगत होतो की आतड्यांवर परिणाम होतो, कारण हे जे भेसळयुक्त पदार्थ असतात ते जेव्हा आतड्यामध्ये जातात तेव्हा आपल्या आतड्यामध्ये आपल्या शरीराचं संरक्षण करणारी सूक्ष्मजीव असतात, म्हणजे उपकारक जीवाणू असतात, याला आपण बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो, त्याच्यावर परिणाम होतो आणि आपल्याला मदत करणारे सूक्ष्मजीव हे मरून जातात.
1: ओके.
0: आणि नको असलेले सूक्ष्मजीव वाढू शकतात. धान्य, सुकामेवा किंवा मका हे पदार्थ साठवून ठेवण्यासाठी अल्फाटॉक्सिन नावाचा पदार्थ जो आहे तो त्रासदायक असतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये विशेषतः यकृताला विषबाधा होते, यकृताचा कॅन्सर उद्भवू शकतो. कारण हा अल्फाटॉक्सिन म्हणजे ऍस्पर्जिलस नावाच्या बुरशीमुळे तयार होणारा विषारी रसायन आहे.
1: बापरे.
0: आणि जेव्हा हे पदार्थ जे आहेत खाद्यपदार्थ ते व्यवस्थितपणे साठवले जात नाहीत तेव्हा हा पदार्थ तयार होतो. त्यामुळे तुम्ही जे खाताय ते मग सुकामेवा असेल, ड्राय फ्रुट्स असतील, ते कुठून येतं, ते कुठं साठवलं जातं ह्याच्यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं.
1: बरोबर.
0: जे मांसाहारी लोक आहेत, जे मासे खातात, मांस खातात, ते टिकवण्यासाठी काही वेळा फॉर्मॅलिन वापरलं जातं जे बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कॅन्सरचा धोका असतो, घशाचा किंवा रक्ताचा. श्रोते हो, तुम्हाला श्वसनविकार व्हायचा नसेल, दमा व्हायचा नसेल तर तुम्ही काय खाता याच्याकडे लक्ष द्या. आणि पदार्थ बाहेरून विकत आणत असताना त्याच्यावर काही योग्य असा शिक्का आहे का आणि जो प्रमाणित आहे का
1: हे बघायला पाहिजे. नक्कीच. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:47 होत आहेत. श्रोते हो, आता ऐकूया गाणी मनातली हा कार्यक्रम.

गाणी मनातली या कार्यक्रमात सुरुवातीला पुष्पा पागधरे यांनी गायलेली शांता शेळके यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. गाणी मनातली कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे गीत. संगीत आहे राहुल घोरपडे यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

बरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8 वाजून 15 मिनिटांनी मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. ही सर्व बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करत आहोत. श्रोते हो, त्यानंतर आज सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वाखरी गोल रिंगण पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. प्रथम ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, त्यामध्ये ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातील सहकार्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले,
2: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद ना हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाएं इसका प्रबंध किया.
1: दिल्ली उच्च न्यायालयानं सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंधासाठीच्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एक नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. पेपर फुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काही तासातच ही अधिसूचना जारी करण्यात आली. राउंज एव्हेन्यू न्यायालयातील अधिकारी अनु ग्रोवर बालिगा यांचं न्यायालय सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची आणि संबंधित गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी विशेष नियुक्त जलदगती न्यायालय म्हणून काम करेल असं यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्र पाठवली होती. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवक सोनम वांगचुक यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या पाळण्याचं आवाहन केलं आहे. वांगचुक निरोगी रहावेत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं असून सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी 4 वेळा प्रस्ताव देण्यात आले असून आंदोलक तरुणांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं असल्याचं ते म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सध्या रोमानियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रोमानियाचे राष्ट्रपती निकुसोर डेन यांच्या दरम्यान शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर या करारांवर सह्या करण्यात आल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की भारत आणि रोमानिया दरम्यान गेल्या 7 दशकांहून अधिक काळ घनिष्ठ संबंध आणि मैत्री आहे. दोन्ही देशातील संबंध काळानुरूप मजबूत होत असून अधिक महत्वाकांक्षी लक्ष आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आता नवीन टप्प्यामध्ये पोहोचत आहेत. आगामी 3 वर्षात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. ओडिशामधल्या पुरी इथं आज बहुडा यात्रा होणार आहे. ही भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची श्री गुंडीच्या मंदिरापासून श्री जगन्नाथ मंदिराकडे होणारी परतीची यात्रा आहे. ही यात्रा म्हणजे वार्षिक रथयात्रेच्या उत्सवाचा समारोप मानला जातो. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सुरुवात एका भव्य उद्घाटन सोहळ्यानं झाली आहे. या 10 दिवसीय स्पर्धेमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोर्गेहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतानं पदक तालिकेमधलं आपलं खातं उघडलं. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेन हिला सरळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला.
यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकामध्ये 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारतानं

0: या क्रीडा स्पर्धांमध्ये एकंदर 61 पदकांची कमाई केली होती. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूमध्ये केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. या विजयामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नवसारी वलसाड आणि सुरतमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू असून लष्कर राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग ठाणे पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ. निवेदन रेखा बाबानगरे. निर्मिती सहाय्य नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: श्रोतेहो नमस्कार। राम कृष्ण हरी विविध संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यामध्ये येत आहेत, त्यामुळे संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत अशी भक्तिमय स्थिती आहे। 22 तारखेला पंढरपूर तालुक्यातील करकंब इथं संत निवृत्ती महाराजांची पालखी, संत मुक्ताबाईंची पालखी, संत एकनाथ महाराजांची पालखी या 3 मानाच्या पालख्यांसह इतरही अनेक पालख्यांचं आगमन झालं, त्यामुळं संपूर्ण करकंब गाव भक्तिमय झालं होतं। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हरिनामाच्या गजरानं संपूर्ण करकंब नगरी दुमदुमून गेली होती। सुमारे 80,000 भाविकांच्या उपस्थितीत निवृत्ती महाराजांच्या पालखीचं आगमन झालं। मुकुंद व्यवहारे यांच्या शेतात गोल रिंगण सोहळा पार पडला। मध्यभागी फुलांनी सजलेल्या व्यासपीठावर पालखी ठेवून पताखाधारी वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हा जयघोष करत 2 फेऱ्या पूर्ण केल्या। त्यानंतर भरधाव अश्वांनी 3 फेऱ्या मारताच अश्वांच्या टापाखालची पवित्र माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली। टाळकरी यांचा उडी खेळ, पखवाज वादकांचं रिंगण, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांचं रिंगण आणि शेवटी देव अश्वांचं रिंगण उत्साहात पार पडलं। निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री मोहन महाराज बेलापूरकर यांना आम्ही भेटलो। त्यांनी वाखरी इथल्या रिंगण सोहळ्याची माहिती दिली।
1: वाखरीचा सोहळा हा फार महत्वाचा सोहळा आहे वारकऱ्यांच्या आयुष्यातला, तो खरं अमृतमय अशा प्रकारचा डोळ्याचा पाहण्याचा नेत्रदीपक सोहळा आहे। वारखरीचा सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानोबाराय तुकोबरायांच्या पालख्या वाखरीत येऊन विसावतात, थांबतात मुक्कामाला। सोपानदेव महाराज या सर्व संतांच्या पालख्या आणि वाखरीला

0: पंढरपुरातून एक पालखी फक्त बाहेर पंढरपुरात या संतांना घ्यायला येते, श्री संत नामदेव महाराजांची. ह्या सगळ्या संतांना घ्यायला पंढरपुरातून देवाला नामदेवराय घ्यायला येतात, चला भगवंताकडे मी तुम्हाला घ्यायला आलोय. आणि ज्यावेळेस नामदेवराय येतात आणि निवृत्त ज्ञानेश्वर महाराज पाठीमागं नंबरला लागतात, ह्या सात पालख्या मानाच्या नंबरच्या आहेत. त्यामध्ये पहिले तुक ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, दोन नंबर, तीन नंबर एकनाथ महाराज आणि चार नंबर निवृत्तीनाथ महाराज विश्वगुरूंचा हा सोहळा आहे. पाच नंबर स्वपान काका आणि सहा नंबर मुक्ताबाई आणि सातवा नामदेवराय. नामदेवराय माऊलींचा चौबदार नामदेवरायला येऊन भेटला की या सात पालख्यांचं दर्शन एका जागेवर वारकऱ्यांना भाविक भक्तांना मिळतं, हे सोहळ्याचं वाखरी सोहळ्याचं खरं वैभव आहे.
1: संत एकनाथ महाराजांचं अवघं पारमार्थिक भावजीवन पंढरी रायाशी अद्वैत नातं सांगणार आहे. कारण नाथांनी आपल्या अनेक रचनांमधून माहेर हे रूपक उभं केलेलं आहे. स्त्रीलाच माहेराचं मोठेपण लक्षात येतं हे त्यांनी जाणलं होतं. माहेरच्या आठवणींनी ती सुखावते, ती सासरी नांदत असते, पण मनानं माहेरहीच वावरत असते. संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण इथून पंढरपूरला येते, त्याविषयी अधिक माहिती दिली पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री रघुनाथ महाराज गोसावी यांनी.
2: शासनाची दोन जिल्ह्यामध्ये मदत होते, अहिल्यानगर आणि सोलापूर. बाकी मराठवाड्यामध्ये शासन मदत करत नाही. बीड, उस्मानाबाद आणि आमचा जो ओम जिल्हा संभाजीनगर, शासनाला विनंती आहे की ज्या इतर पालख्यांना तुम्ही निर्मळवारीमध्ये समाविष्ट केला आहे ते नातमारांच्याही पालखीला समाविष्ट करा. जो निधी इतर पालख्यांना देतात तो नातमारांच्याही पालखीला द्या. पूर्ण ग्रामीण भागातून जातो आम्ही. उस्मानाबाद जिल्ह्यात आमचे असे छोटे छोटे गावाचे मुक्काम आहे, दांडेगाव आहे, आनाळा आहे, या ठिकाणी तर आम्हाला त्या सुलभ शौचालयाची निर्मळवारी अंतर्गत खूप गरज आहे. हे दोन जिल्ह्यामध्ये, बीडमध्ये पण खूप आवश्यकता आहे. सगळे छोटे छोटे गाव आहेत. आम्ही फक्त दोनच मोठ्या गावातून प्रवास करतो, पाटोदा आणि परंडा. पण परंडा हे सुद्धा असं आम्ही एका बाजूला उतरतो, गाव एका बाजूला राहतं. त्यामुळे जी आम्हाला गरज आहे ती खरं म्हणजे जिल्ह्याकडून गरज आहे. आमचे अनेक वर्ष रस्ते पडलेले आहेत. आम्ही दुर्गम भागातून जातो आहे, जिथं चालता येत नाही, पाऊलवाटेने पालखी न्यावी लागते. दोन दोन दिवस रथाचाही उपयोग होत नाही. पण यावर्षी शासन आमच्या पालखी सोहळ्याकडे लक्ष देत आहे. जो 400 वर्षात आम्ही ज्या डोंगरातून राक्षसभुवन आणि रायमो हा जो प्रवास आहे, 400 वर्षात कधी नातमारांचा पालखी रथ या डोंगरातून आलेला नाही. बीड जिल्ह्याने किंवा महाराष्ट्र शासनाने तो रस्ता केला आहे. पुढच्या वर्षीपर्यंत त्याचं डांबरीकरण व्हावं ही अपेक्षा आहे.
1: संत मुक्ताबाईंची पालखी सगळ्यात लांबून म्हणजेच जळगाव जिल्ह्यातून येते. या पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराज जोशी यांना मी भेटलो, ते म्हणाले.
3: श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा सुमारे 25 दिवसांचा पायी प्रवास करून आज पंढरपुरामध्ये दाखल झालेला आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखी समोर श्री संत मुक्ताबाईंचा हा मानाचा पालखी सोहळा आज या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि सर्व संतांच्या पालख्या आज पंढरीमध्ये दाखल झालेल्या आहेत. आता इथून पुढे नगर प्रक्षिणा करत करत श्री संत मुक्ताबाईंची मठामध्ये विराजमान होतील, त्यानंतर हरिजागर होईल, कीर्तन होईल आणि मग एकादशीला आदिशक्ती मुक्ताबाईंचं त्या ठिकाणी पादुका पूजन होऊन महापूजा होऊन चंद्रभागेचं स्नान होईल, त्यानंतर नगर प्रदक्षिणा होईल आणि नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर सकाळचं कीर्तन, रात्रीचं कीर्तन, हरिपाठ असा हा सोहळा. द्वादशीला क्षीरापत, क्षीरापतीचं कीर्तन आणि त्रयोदशीला कीर्तन, रोज कीर्तन असतात आणि जास्तीत जास्त भगवंताचं नामचिंतन संतांचं त्या ठिकाणी पारायण त्या ठिकाणी आपण करत असतो. असा हा सोहळा, अलौकिक सोहळा, सगळ्या समाजातील लोक या ठिकाणी जमा होत असतात.
1: तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, नामदेवराय देखील विठ्ठलमय झाले आहेत कारण त्यांचं साधनही विठ्ठल आहे आणि साध्यही विठ्ठल आहे. सर्व मानाच्या पालख्यांचं वाखरी इथं आगमन झाल्यावर पंढरपूरवरून संत नामदेवांची पालखी वाखरीला जाते आणि सर्व पालख्यांना पंढरपूरला घेऊन येते. या नामदेवांच्या पालखी परंपरेविषयी अधिक माहिती दिली पंढरपूरचे श्री हरिदास नामदास यांनी.
4: म्हणजे 1832 पासून जे स्वतंत्र सोहळा सुरू झाला, श्री गुरु हैबतराव बाबा महाराजांनी सुरू केला, त्या हैबत बाबा महाराजांनी

0: पहिल्यांदा असणारी पंढरी क्षेत्रात त्याची जी काही सभा भरली त्या सभेत महाराजांचं असणारं नामदेवांचे वंशज माझे पुरुष म्हणजे असणारे 13वे सत्पुरुष माझ्या घराण्याचे श्री गुरु केदारनाथ महाराज नामदास हे त्यास अगदी कटाक्षाने हजर होते. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळी जो असणारा आग्रह बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इजबाय म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं याने आणि आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अद्यापर्यंत माझी पिढी 17वीपर्यंत चालू आणि पुढे चालणार आहे.
1: पंढरपूर तालुक्यातील करकम इथं पालख्या आल्यानंतर संपूर्ण गाव वारकऱ्यांची वाट पाहत असतं. त्यांना सेवा सुविधा देणं त्यांची राहण्याची व्यवस्था करणं यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतो. मृदुंग वादक ज्ञानेश्वर दुधाणे यांना मी भेटलो.
2: आम्ही करकम गावचे लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीनं प्रत्येक वर्षी संतांच्या नावाची झाडं आम्ही निवृत्तीनाथ पालखी मार्गावर तसेच संत एकनाथ महाराज पालखी मार्गावर लावून पर्यावरणाचा संदेश आम्ही देऊ इच्छितो. करकममध्ये आजपर्यंत 4 ते 5 वर्षात 1000 झाडांचं वृक्षारोपण करून त्याचं संगोपन मोठ्या संख्येने केलेलं आहे आणि ती झाडं वाढवण्याची जबाबदारी करकम ग्रामस्थ करकम गावचे लेकी सर्वजण अतिशय मनापासून घेत आहेत.
1: करकमवासियांचा आनंद व्यक्त करणारे रहिवासी नितीन खाडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
3: करकम मध्ये मानाच्या 3 पालख्या येतात तसेच अनेक दिंड्याही येतात. करकमकर हा जसे दिवाळीची वाट पाहतो तसे वारकऱ्यांची सेवा करण्याची वाट पाहतो. करकम मध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांना नाश्त्याची सोय केली जाते, चहा पाण्याची सोय केली जाते, तसंच मोकाम राहणाऱ्या सर्व दिंड्यांना करकमची प्रसिद्ध अशी बाजारी आमटीचं जेवण दिलं जातं आणि त्यांचा चालून आलेला किती किलोमीटरचा शीन या बाजार आमटीनं मिटला जातो आणि सर्वांचं जेवणाची व्यवस्था करकमकर मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने करत असतात.
1: पालखी पत्रकार संघाचे प्रमुख श्री सूर्यकांत भिसे यांनी आषाढी वारी सोहळ्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
4: रामकृष्णारे कुंचे पताका झळकती टाळ मृदुंग वाजती आनंदे प्रेम गरजती भद्र जाती विठ्ठलाचे. भागवत धर्माची पताका उंचावत मृदुंगाचा व गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत पांडुरंगावरील अतुश श्रद्धा व संतांचे पायी विश्वास ठेवून आषाढेवारीने पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरजवळ टप्पा इथे पोहोचला. संत ज्ञानदेव व संत सोपानदेव या बंधुभेटीच्या सोहळ्यानंतर मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात सुमारे 10 लाख वैष्णवासह संतांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. हे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुकामासाठी मार्गस्थ होणार आहेत. पालखी सोहळा बोंडले येथे आल्यावर बोंडले ग्रामस्थांच्या वतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. तोफांची सलामी देण्यात आली. माऊलींची पालखी रथातून उतरून खांद्यावर घेण्यात आली. ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली. यावेळी माऊलींना जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी माऊलींचे 100 तोफांची सलामी व पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले. या ठिकाणी दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी सोहळा विसावला. घ्यारे भोकरे भाकरी दही भाताची शेजरी नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपाळांसमेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत गेल्या 100 वर्षापासून श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तोंडले बोंडले येथे दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी थांबतो. पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, सांगावटेश्वर, गुलाबबाबा, संत नाथ महाराज, गवार शेठ लिंगायतवाणी, संत गोरोबा काका, जगनाने महाराज आदी संतांच्या पालख्याचे टप्पा इथे आगमन होताच सर्व मान्यवरांच्या वतीनं पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
1: श्रुतीहू वारीमध्ये अनेक ठिकाणी गोल रिंगण किंवा उभं रिंगण असतं. वाखरीचं रिंगण तर प्रसिद्धच आहे. पंढरीची वारी आणि त्यातील आविष्कार हाच एक बहुरूपी संत खेळ आहे असं म्हणतात. दमलेल्या चाललेल्या वारकऱ्यांना खेळायला मिळालेला मुक्त आविष्कार म्हणजे रिंगण. त्यातून काही शारीरिक व्यायामही होतो आणि काही योगासनही आपोआपच घडतात, त्यामुळे वाटचाल अधिक सुलभ होते. या रिंगणाचं स्वरूप आपण जाणून घेऊया. गेल्या 28 वर्षांपासून रिंगण सोहळा अनुभवणारे

0: विद्यार्थी शंकर टेमगिरी यांच्याकडून.
1: काल संध्याकाळी वाखरीच्या माळावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत गोल रिंगण झालं. इथं मुख्यत्वे सर्वात मोठं रिंगण म्हणून वाखरीच्या रिंगणाकडे पाहिलं जातं. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जमतात. एकतर पंढरपूर पंचक्रोशी मधले सोलापूर जिल्ह्यातले मॅक्झिमम लोक तिथं येतात. तसेच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातून समस्त संतजण त्या रूटवर जे ज्या संतांच्या पालख्या असतात त्या पालख्याच्या जे लोक आहेत भाविक आहेत वारकरी आहेत ते ह्या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी वाखरीच्या रिंगणाच्या तिथे थांबलेले असतात. त्यामुळे मोठा विश्वरूप दर्शन ज्याला आपण म्हणतो तो सोहळा इथं वारकऱ्यांना पाहायला मिळतो. आणि गोल रिंगण शेवटचा असतो सोहळा त्यामुळं तिथं प्रामुख्याने परिसरातले भाविक आणि वारकरी बनलेले असतात. आता गोल रिंगण म्हणजे काय तर मधी अधिष्ठान असतं माऊलींचं आणि त्याला वारकऱ्यांनी घातलेली प्रदक्षिणा असे या गोल रिंगणाचा संकल्पना सांगितली जाते की मध्ये माऊलींची पालखी ठेवल्यानंतर सगळ्या दिंड्या गोलाकार लागतात आणि मध्ये अश्व येतात तेही गोलाकार माऊलींच्या पालखीला प्रदक्षिणा घालतात. म्हणजे जे धावतात ते ती प्रदक्षिणाच असते आणि त्या प्रदक्षिणेनंतर वारकरी दिंड्यांमध्ये जो काय चैतन्याचं वातावरण पसरतं. त्याचं कारण आहे की माऊली आमच्यासोबत खेळते आहे माऊली आमच्यासोबत आहे हा भाव वारकऱ्यांचा असतो. त्यामुळे वारकऱ्यांच्या छंदाला पारावर उरला नव्हता काल आणि त्यानुसार सगळ्या दिंड्यांमध्ये ज्यावेळेला अश्व धावल्यानंतर त्या टापाखालची माती घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. त्यानंतर उडीचा खेळ होतो आणि दिंड्यांमध्ये सगळ्या दिंड्यांमध्ये वारकरी देवान विसरून नाचवत असतात. त्या मृदुंगाचा गजर सुरू असतो आणि एक आनंद उत्सव म्हणा सोहळ्यातला हा गोल रिंगणाच्या का सोहळ्यामध्ये होत असतो. आणि ही म्हणाल तर पूजा आहे. आध्यात्मिक अंगाने बघितली तर ही एक प्रदक्षिणा ही पूजा आहे माऊलींची. आणि भौतिक अंगाने पाहाल तर चालत आलेल्या वारकऱ्यांना माऊलींच्या सोबत खेळण्याचा जो आनंद आहे तो देण्याचा हा सोहळा आहे. यालाच रिंगण असं म्हणतात. आणि काल हे उत्साही रिंगण काल वाखरीच्या तळावर तळाच्या अलीकडे जिथं वाखरीचा माळ आहे तिथं त्या माळावर मोठ्या उत्साहामध्ये साजरं झालं आणि त्याला लाखो भाविक पाहण्यासाठी आलेले होते.
0: नाथ महाराजांना वासुदेव सांगतो दुर्लभ नरदेह जाणा शतवर्षाची गणना यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना कर जोडोनी विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आम्हाला वारीमध्ये भेटलेले असेच हे एक वासुदेव रामदास सरोदे यांनी गायलेलं हे वासुदेव गीत.
2: अभंगाचा अर्थ करता हा परमार्थ अभंगाचा अर्थ करता हा परमार्थ नाही तरी व्यर्थ व्यर्थ वट वट संतवाणी सदा अमृताची खान संतवाणी सदा अमृताची खान प्राप्त होता ज्ञान ज्ञान कळो लागे ज्ञाने विन कदा कळे ना कुणास ज्ञाने विन कदा कळे ना कुणास धान्य सोडून भूस भूस पदरी घेती तुका म्हणे आपुला सांडून या स्वार्थ तुका म्हणे आपुला सांडून या स्वार्थ.
0: एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी येत असल्यामुळं त्यांना विविध सेवा सुविधा देणं त्यांची काळजी घेणं यासाठी प्रशासनही सज्ज असतं. जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपरवाड यांनी याबाबतची माहिती दिली.
3: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत आणि आपले मुख्यमंत्री आरोग्यरथ हे चलते फिरते दवाखाना यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास आयसीयू ही आपले कार्यरत आहेत. यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. व याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला

0: राहणार आहेत.
1: आषाढ महिना आला की वारकऱ्यांना वेद लागतात आषाढी वारीचे. वारीमध्ये चालण्याचा काय आनंद असतो तेच सांगितलं परभणीचे शिक्षक दिनेश देवखरे यांनी.
2: चालल्यानंतर आम्हाला जवळपास एक 6 महिने कुठलीच म्हणजे आठवण येत नाही. सारखं आमच्या मनामध्ये नामस्मरणचा जे काही दिवसभर आम्ही चालतो, जे माऊलीचं त्याचप्रमाणे पांडुरंगाचं नामस्मरण चालू असतं, ते नामस्मरण आमच्या हृदयापर्यंत पोहोचतं आणि 6 महिन्यापर्यंत आम्हाला एवढी ऊर्जा मिळते की पुन्हा पुन्हा या पंढरीची भेट घेण्यासाठी ओढ आम्हाला लागत असते. अशा प्रकारची ही जगातील मला वाटतंय ही सर्वात मोठी वारी, जिथं की कुठलाही जात नाही, पंथ नाही, कुठला भेद नाही, उच्च निचिता नाही, अशा प्रकारची समतेची वारी चालणारी ही एकमेव जगातली वारी आहे असे मला मनातून वाटते. आणि एकच ओढ लागते ती म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची.

माऊलीचं त्याचप्रमाणे पांडुरंगाचं नामस्मरण चालू असतं, ते नामस्मरण आमच्या हृदयापर्यंत पोहोचतं आणि 6 महिन्यापर्यंत आम्हाला एवढी ऊर्जा मिळते की पुन्हा पुन्हा या पंढरीची भेट घेण्यासाठी ओढ आम्हाला लागत असते. अशा प्रकारची ही जगातील मला वाटतंय ही सर्वात मोठी वारी, जिथे की कुठलाही जात नाही, पंथ नाही, कुठला भेद नाही, उच्च निचिता नाही, अशा प्रकारची समतेची वारी चालणारी ही एकमेव जगातली वारी आहे असे मला मनातून वाटते. आणि एकच ओढ लागते ती म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची.

0: आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आता आपण ऐकला. पायी वारी पंढरीची, लेखन बागेश्री सराफ, निवेदन रेखा बाबानगरे, निर्मिती सहाय्य नितीन बनसोडे, संकलन अभिराम सराफ, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: मध्यम लहरी 239.61 meters अर्थात 1251 kilohertz वर, FM बँड 100.6 megahertz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आमचं प्रसारण आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT वरही उपलब्ध आहे. सकाळचे 9:01 झालाय. प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
3: चिंतन हाच चिंतामणी.

0: औषध खरा प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: सद्गुरु जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला सद्गुरूंबद्दल प्रेम निर्माण होईल. सद्गुरूंबद्दल तुमच्या मनात भक्ती निर्माण होईल. सद्गुरूंबद्दल निष्ठा निर्माण होईल. सद्गुरूंबद्दल आदर निर्माण होईल. आणि मग सद्गुरूंना कधी सोडूच नये अशी तुमच्या मनाची धारणा निर्माण होईल. सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात त्या ज्ञानाचं महत्त्व, त्या ज्ञानाचं

मोल जेव्हा आपल्याला समजतं तेव्हाच अशी मनाची धारणा होते. सांगायचा मुद्दा, सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल आपल्याला समजलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की आपल्याला जे ज्ञान सद्गुरू देतात ते इतकं अनमोल आहे, ते इतकं मौल्यवान आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानात आहे. मी हे का सांगतो आहे की जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे ते जीवन जगण्याचं शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला आहे, जीवन जगण्याची विद्या आहे. बाकीचं जे असतं, उदाहरणार्थ संगीत, हे संगीतापुरतं असतं. मेडिकल हे मेडिकल पुरतं असतं. इथं आपल्याला जगायचं आहे. जन्माला आलो ते मरेपर्यंत आपल्याला जगायचं आहे. आणि नुसतं जगायचं नाही तर यशस्वीपणे जगायचं आहे, सुखानं, आनंदानं आणि समाधानानं जगायचं आहे. म्हणून जीवनविद्येचं हे तत्वज्ञान जे आहे ते आगळं आणि वेगळं आहे. काही लोकांना अध्यात्मविद्या आणि जीवनविद्या एकच वाटते. त्यांचा हा जो समज आहे हा समज म्हणजे वास्तविक गैरसमज आहे. अध्यात्मविद्येचा संबंध परमार्थाशी आहे आणि जीवनविद्येचा संबंध प्रपंच आणि परमार्थ दोन्हीशी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला समजलं तर जीवनविद्येचं काय महत्व आहे हे तुमच्या ध्यानात येईल. सांगायचा मुद्दा असा की सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात ते जर आपल्याला समजलं, ते जर आपल्या ध्यानात आलं, ते जर आपल्या लक्षात आलं, तर काय दावे यांसी कसे व्हावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा, असं जे तुकाराम महाराज म्हणतात तसं आपल्यालाही वाटू लागेल. ते पुढे असं म्हणतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटताती, अमुप जोडिल्या सुखाची या राशी, पार या भाग्यासी न दिसे आता. आणि ते शेवटी काय सांगतात, ते सांगतात, काय द्यावे यांसी कसे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुकाराम महाराजांना हे सर्व कळून आलं का? कारण ते ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना अपार कष्ट भोगावे लागले, ते ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना खूप त्रास झाला. मी हे का सांगतो आहे की सद्गुरूंनी दिलेलं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान इतकं अनमोल आहे, हे इतकं मौल्यवान आहे की या ज्ञानाचं तुम्ही चिंतन केलं पाहिजे. कारण चिंतन हाच चिंतामणी आहे. हे जे ज्ञान आहे हे किती आगळं वेगळं आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याचं शास्त्र, जीवन जगण्याची विद्या हस्तगत करता येईल. एकदा का ही कला हस्तगत झाली की तुम्ही खऱ्या अर्थानं कलावंत झालात. कलावंत झालात की भाग्यवंत झालात, भाग्यवंत झालात की मग भगवंत व्हाल. म्हणून कलावंत होण्यासाठी कला शिकली पाहिजे. एकदा एका गाणाऱ्या माणसानं गुरु केला आणि दोन दिवसांनी आपल्या गुरुकडे गेला आणि माझ्यावर कृपा करा म्हणाला. मग मी रेडिओवर जाईन, टी व्हीवर जाईन, प्रोग्राम करीन म्हणाला. गुरुनं कपाळालाच हात लावला आणि सांगितलं, कृपा कसली बाबा, कृपा बिपा काही नाही, मी जे काही तुला सांगेन ते तू प्रथम कर आणि मग पहा. मी जे काही शिकवतो ते प्रथम तू शिकलं पाहिजे, ऐकता हवं म्हणशील तर तुला काहीही मिळणार नाही. काय आहे की माणसं शिकायला मागत नाहीत, त्यांना सगळं ऐकता हवं असतं. लोक शॉर्टकट शोधत असतात, त्यांना फास्ट फूड हवं असतं. उदी भस्म मिळालं की त्यांचे रोग बरे झाले पाहिजेत, उदी भस्म मिळालं की त्यांची संकट दूर झाली पाहिजेत, नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळाली पाहिजे. असं कधी होतं का? असं कधीही होत नाही. हे लोक इतके भोळसट असतात, बावळट असतात, इतके मूर्ख असतात की ते अंधश्रद्धेच्या अगदी आहारी गेलेले आहेत असं आपल्याला दिसून येईल. कित्येक लोक तर असे आहेत की ते ऐकायलाही तयार नसतात. सांगायचं

0: असा की जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही म्हणाल हे आपोआप मिळेल का कृपा वगैरे, तर कृपा वगैरे काहीही नाही हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही हे ज्ञान शिकलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्यासाठी श्रवण असलं पाहिजे, वाचन पाहिजे, त्यासाठी साधना पाहिजे, गुरूंचं मार्गदर्शन आणि सद्गुरु कृपा या ज्या पाच गोष्टी आहेत या पाच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पहिलं म्हणजे श्रवण, दुसरं वाचन, तिसरं चिंतन, चौथी गोष्ट म्हणजे सद्गुरूंनी दिलेली साधना आणि पाचवी गोष्ट म्हणजे सद्गुरु कृपा. ही सद्गुरु कृपा जी आहे ही सद्गुरु करत नाहीत, तर सद्गुरु कृपा होते. ही कधी होते? तर सद्गुरूंशी जेव्हा सख्य होतं तेव्हाच सद्गुरु कृपा होते. मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार, असं एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. यावरून तुकाराम महाराजांना ज्ञानाचं महत्व किती होतं याची आपल्याला कल्पना येईल. जो मार्गदर्शन करतो त्याच्या पुण्या नाही पार, त्याचे आपल्यावर अगणित उपकार होतील. सद्गुरूंकडून जे मार्गदर्शन मिळतं तेव्हा शिष्यांची अशी धारणा व्हायला पाहिजे की मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार, त्यांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत ही धारणा शिष्याकडे पाहिजे, तरच तो शिष्य सद्गुरु व्हायला लायक असतो. शेवटी सद्गुरूंना शिष्य करायचे असतात ते काय दगड ठेवण्यासाठी नव्हे. खऱ्या सद्गुरूंची ही इच्छा असते की त्यांनी म्हणजे त्यांच्या शिष्यांनी आपल्यासारखं सद्गुरू व्हावं. उत्तम सेनापती कोण होतो? जो उत्तम सैनिक असतो तो. तसे उत्तम शिष्य जे असतात तेच सद्गुरू होऊ शकतात. सांगायचा मुद्दा, सद्गुरूंकडून जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाची महती, त्या ज्ञानाचं महत्त्व जितक्या लवकर कळेल तितका आपला उद्धार होईल. संतांना सद्गुरूंचं महत्त्व कळलं होतं. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा, मज हृदय सद्गुरु तेणे तारिला हा संसार पुरु, म्हणून विशेषु अत्यादरु विवेकावरी, म्हणून जाणतेन गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजती शाखा पल्लव संतोषती. जाणतेन म्हणजे जे शहाणे आहेत ते, जे बुद्धिमान आहेत तेणे कृतकार्य होईजे. किती सुंदर सांगितलंय पहा. आणखी एका अभंगात माऊली सांगतात, सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजसाशी कांता काय भीक मागे, कल्पतरुवरी जो कुणी बैसला काय उणे सांगा तया लागे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो सद्गुरु कृपे उद्धरलो. सांगायचा मुद्दा असा की संतांना गुरुचं महत्व ज्ञात होतं. किती ज्ञात होतं ते संपूर्ण ज्ञानेश्वरी पाहिली तरी आपल्या लक्षात येतं. गुरुचं महत्व सांगताना त्यांना किती सांगू आणि किती नको असं व्हायचं. शेवटी निवृत्तीनाथांना हे सांगावं लागलं की अरे बाबा आता पुरे, पुढे चल. आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. मी हे का सांगतो आहे की सद्गुरु महिमा अगाध ही अतिशयोक्ती नसून ती वस्तुस्थिती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही वस्तुस्थिती असूनही आपल्याला ती कधी कळत नाही. ती वस्तू जी आहे तिची स्थिती आपल्या हृदयात कशी आहे हे सद्गुरू आपल्याला शिकवत असतात. आपल्याला जेव्हा ते कळतं तेव्हा आपल्या लक्षात येतं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 9:15 आणि 23 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य.
1: श्रोते हो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या भागापासून आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी माहिती जाणून घेत आहोत, तर आज आपण याच माहितीचा पुढचा भाग जाणून घेऊया. सर, पावसाळ्यात आणि एक प्रश्न येतो की त्वचेची किंवा केसांची काळजी जास्त घ्यावी लागते, तर या पावसाळ्यात केसांची आणि त्वचेची निगा कशी राखावी?
2: पावसाळ्यामध्ये कपडे ओले होण्याचं प्रमाण जास्त असतं, तसंच ओले झालेले कपडे किंवा धुतलेले कपडे वाळत नाहीत, कित्येक दिवस सूर्यप्रकाश दिसत नाही आपल्याला, त्यामुळे त्वचा रोगाचं प्रमाण जास्त ह्या काळामध्ये आपल्याला मिळतं. त्यासाठी एक शरीर किंवा कपडे जर ओले झाले तर ते लगेच सुकवावे किंवा बदलवणं अपेक्षित आहे. त्वचा ही वेळोवेळी कोरडी ठेवली पाहिजे, कारण ओलसरपणामुळं बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. मुख्यतः आंतरवस्त्रे वाळत नाहीत आणि त्याच्यामुळं बुरशीचं प्रमाण ह्या काळामध्ये वाढतं, त्यामुळं तो बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी आपल्याला कपडे लगेचच बदलणं अपेक्षित आहे आणि कोरडे असणं अपेक्षित आहे. त्वचा ही कोरडी ठेवावी आणि जर आवश्यकता असेल तर आयुर्वेदिक अभ्यंग तैल काही मिळतात तर त्या तेलांचा आपल्याला वापर ह्या काळामध्ये निश्चितच फायदेशीर ठरतो.
1: अच्छा सर, पावसाळ्यात पंचकर्म किंवा इतर आयुर्वेदिक उपचार उपयुक्त ठरतात का?
2: होय, निश्चितच. आयुर्वेदानुसार ह्या ऋतूमध्ये आपण बस्ती सुचवलं जातो, कारण वर्षा ऋतू हा बस्तीसाठी उपयुक्त आहे. वातप्रकोप कमी करण्यासाठी आपण ह्या काळामध्ये बस्ती वापरतो, कारण बस्तीकर्मासाठी हा सर्वोत्तम काळ म्हटला जातो. आमच्या ग्रंथांमध्ये अष्टांग हृदयात वातशमनासाठी बस्ती हा श्रेष्ठ उपचार सांगितला आहे. मुख्यत्वे करून बस्ती ही आयुर्वेदातली अर्धी चिकित्सा मानली जाते, पण पंचकर्म करत असताना पंचकर्म तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच किंवा देखरेखीखालीच हे करणं अपेक्षित आहे. बस्ती उपक्रमांमध्ये योगबस्ती, कालबस्ती, कर्मबस्ती किंवा काही आजारानुसार जसं सांधेदुखी आहे, त्यानंतर स्नायूचं दुखणं असेल, तर अशा आजारांमध्ये बस्ती खूप फायदेशीर ठरते. अगदी मलावस्तंभामध्ये सुद्धा ह्याचा खूप फायदा होतो. ह्या काळामध्ये सगळ्यात उत्तम चिकित्सा म्हणून बस्ती सांगितलेली आहे.
1: सर, या पावसाळ्यात आपलं घरातलं वातावरण आणि घराची स्वच्छता याबाबत कोणकोणती काळजी घेतली पाहिजे?
2: पावसाळ्यामध्ये विशेष करून पावसाळ्याच्या वातावरणामध्ये घरामध्ये कोरडं राहणं अपेक्षित आहे,

0: कोरडं ठेवायचं. त्यानंतर डासांचा प्रादुर्भाव जास्त होतो, त्यासाठी डासांची पैदास होऊ देऊ नये. त्याशिवाय पिण्याचं पाणी जे आहे त्यांना दूषित होण्याची शक्यता आहे, तर ते झाकून ठेवलेलंच पाणी प्यायचं आहे. त्याशिवाय जर शक्य झालं तर उकळूनच पाणी पिलेलं योग्य राहील. अन्न जे आहे, अन्नपदार्थ हे झाकून ठेवायला पाहिजे, आणि विशेष करून घर हे हवेशीर पाहिजे, जेणेकरून काही श्वासाचे आजार, बुरशीजन्य आजार किंवा सर्दी खोकला ह्यासारखे किंवा ॲलर्जीसारखे काही आजार आहेत ते आपल्याला टाळता येतात.
1: अच्छा, पावसाळा आला की घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक काढे करून पिणं हे कितपत उपयुक्त आहे?
0: आयुर्वेदिक काढ्यांमध्ये साधारणतः काही द्रव्य जे आहे ते स्वयंपाकघरातीलच द्रव्य आपल्याकडे वापरले जातात. मुख्यतः आपण कोविडच्या काळामध्ये बघितलं की असा काढा जर केला किंवा आपला ज्या जीवनशैलीमध्ये आपण जे वापरतो मसाले किंवा मसाल्याचे पदार्थ, त्यामुळं आपली प्रतिकारशक्ती खरंच चांगली राहायला मदत होते. आयुर्वेदिक काढे तयार करताना तुळस, सुंठ, दालचिनी, काळी मिरी, ज्येष्ठ मध यांचे काढे आपण योग्य प्रमाणात घेतले तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. पण प्रत्येकानेच दररोज काढा पिणं अपेक्षित नाही आहे, आणि प्रत्येकाची प्रकृती, वय आणि आजार ह्या गोष्टींचा विचार करूनच वैद्यकीय सल्ल्यांनुसारच त्याचं सेवन करणं अपेक्षित आहे.
1: सर, पावसाळ्यात लोकांकडून कोणकोणत्या सामान्य चुका होतात?
0: पावसाळ्यात सर्वसाधारणपणे रस्त्यावरचं अन्न खाणे, उघडं अन्न खाणं जेणेकरून पचनाचे आजार होतात, अतिसार होणं, जुलाब होणं, उलटी, मळमळ असे काही आजार होऊ शकतात त्याच्यामुळं, तर ते टाळायला हवं. दूषित पाणी पिण्याचं प्रमाण जास्त होतं, कारण वातावरण आणि भूगर्भातील जे पाण्याचा साठा आहे तो दूषित होण्याची शक्यता असते, त्यामुळं दूषित पाणी पिलं जातं. त्याशिवाय भिजलेले कपडे जर तासनतास घातले तरी त्वचाजन्य किंवा त्वचेचे आजार होतात. ह्याशिवाय स्वतःहून काही औषध घेण्याची काही जणांची प्रवृत्ती असते, तर ती पण त्या पण चुका होऊ शकतात. अति तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणं, जसं आता पावसाळा आला की सगळ्यांना भजी खावीशी वाटतात आणि तिखट प्रमाणात जास्त प्रमाणात जातं, ते काही योग्य नव्हे. अति तिखट तेलकट पदार्थांनी परत पित्त आणि वाताचा प्रकोप होतो. त्यानंतर उशिरापर्यंत जागरण करणं, ह्या सगळ्या सामान्यपणे होणाऱ्या चुका आहेत आणि ह्या सवयी आपण टाळल्या पाहिजेत.
1: अच्छा सर, पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थांचं सेवन हे करणं कितपत योग्य आहे?
0: मुळामध्ये पावसाळ्यात अग्नी हा मंद झालेला असतो, दूध तसं अभिषंद निर्माण करणार असतं, त्यामुळं दूध सुखोष्ण आपण दुग्ध घेऊ शकतो. मुख्यतः करून म्हशीचं दूध हे थोडंसं अभिषंद जास्त वाढवणार असतं, त्यामुळं गाईचं दूध घेतलेलं कधीही उत्तम. त्यातल्या त्यात ज्यांना ब्लड प्रेशर, शुगर किंवा कोलेस्ट्रॉल जास्त आहे तर अशांनी गाईचं दूध घेतलेलं कधीही योग्य राहील. ह्या काळामध्ये दूध घेता येईल साय काढलेलं किंवा त्यातलं क्रीम काढलेलं, आपण फॅट काढलेलं असं आपण म्हणूया, पण मुख्य करून दूध आपल्याला चालेल काही प्रमाणामध्ये. परंतु दुग्धजन्य पदार्थाचं सेवन जर आपण म्हणालात तर दही ह्या काळात आपण वर्ज्य करायला पाहिजे, कारण ते अति अभिषंदी ठरतं. जर घ्यायचंच ठरलं तर दुपारच्या जेवणामध्ये आपण थोड्या प्रमाणात घेऊ शकतो, पण त्याही पेक्षा ताकाचं सेवन केलेलं अति योग्य राहील. दुपारच्या जेवणानंतर जर तक्र सेवन केलं तर अग्नी पण वाढतो आणि आपल्या शरीराचं प्रीणन होतं, त्याशिवाय पचनशक्ती सुधारायला मदत होते. आता राहिला दुसरं दुग्धजन्य पदार्थाचा विषय, जे की श्रीखंड, बासुंदी, चक्का किंवा आजकाल पनीर मिळतं, ह्या सगळ्या पदार्थांमध्ये मुख्य करून भेसळीचं प्रमाणही जास्तच आहे. तर हे जर पदार्थ आपण घेतले, अगदी कमी प्रमाणात घेतले तरच ते ठीक आहे. शक्यतो ही दुग्धजन्य पदार्थ जसं

0: श्रीखंड आहे किंवा पनीर आहे किंवा दही आहे, मिठाईचे पदार्थ असतील, हे सगळे कॅलरी किंवा मग आहारामध्ये गुरुता देणारी आहेत, त्याच्यामुळं अग्नि आणखी मंद व्हायला लागतो, त्याचं पचन व्यवस्थित होत नाही, आणि मुख्य म्हणजे हे पदार्थ कितपत ते शरीराला उपायकारक ठरतील याच्याबद्दल शंकाच आहे. कारण दूध आपण बघतोय व्यवहारामध्ये की कृत्रिम दूध मिळतं आणि त्याच्यामुळे त्यांचे दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात, तर हे ह्या काळामध्ये शक्यतो ह्याचं सेवन टाळायचं. दुग्ध सोबत फळं आपण खातो तर ते सुद्धा सॅलॅड ज्याला म्हणतो आपण फ्रूट सॅलॅड, ते सुद्धा आपण टाळणं आवश्यक आहे. मुख्य करून ह्या काळामध्ये दुग्धजन्य पदार्थाच्या किंवा दुग्धजन्य विकार आपण त्याला म्हणूया, त्यात ताकाचं सेवन आणि तेही दुपारच्या जेवणानंतर हे केलेलं अगदी योग्य राहील.
1: सर, पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाणं कितपत योग्य ठरतं?
0: आयुर्वेदानुसार शाक किंवा पालेभाज्या ज्या आहेत त्या ज्या ऋतूमध्ये ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध होतात त्याच खाणं योग्य राहील. परंतु ते खात असताना सगळ्यात महत्वाची काळजी अशी घेतली पाहिजे की ते स्वच्छ धुतल्या पाहिजेत. त्याच्यावरच्या कीटकनाशकांचा किंवा त्याच्यावर जे काही जंतू आहेत त्या जंतूचा पूर्णपणे नायनाट झाल्यानंतर म्हणजे स्वच्छ धुवून त्या भाज्या खाल्लेल्या योग्य राहतील आणि त्याच्यामुळं मलबद्धता पण कमी व्हायला मदत होते. अर्थात आयुर्वेदानुसार पालेभाज्या ह्या काळात सुद्धा कमी प्रमाणातच खाल्लेल्या योग्य राहतील. कारण अग्नी हा तसा मंदच असतो. शाक किंवा भाज्या ह्या वाळवलेल्या नसल्या पाहिजे, अगदी ताज्या आणि ह्या ऋतूत मिळणाऱ्या ज्या असतील त्याच आपण खाणं संयुक्तिक ठरेल.
1: श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजित मेहतरे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित करण्यात आला. याच मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
2: कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आम्ही पुनः प्रसारित करू.

गत 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. आमचा यानंतरचा कार्यक्रम जाहिरात प्रसारणानंतर.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो. नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचे दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
2: मग चालतंय की?
3: माधव मिशन डेबल क्लब तळमजला कोल्हापूर.
4: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
5: सचिन
6: मम्मी,
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
7: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: हेलो
2: राजेश जी, मैं पोलीस चौकीतून बोलतोय।
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले, चांगले झडकाल।
1: 10 लाख द्या, वाचाल।
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळालेत।
1: अरे ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल। RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा।
5: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। सकाळचे 9:30 आणि 40 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे।
6: रसिकाव, आजचे पाहुणे कार्यक्रमाच्या गेल्या भागात साहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत होतो। हा संवाद आता पुढे सुरू ठेवूया। गेली अनेक वर्ष आपण सांगलीमध्ये वास्तव्याला आहात आणि सांगली आकाशवाणीशी देखील आपला अनेक वर्षांचा ऋणानुबंध आहे, त्याची सुरुवात कशी झाली?
7: मी साधारणतः 1971-72 सांगलीमध्ये राहायला आलो, कारण माझा नोकरीचा भाव इकडे मिरज आणि तासगावला होता। मी ठरलो की आपण सांगलीमध्ये थांबायचं।
6: नोकरी कोणती करत होता?
7: मी प्राध्यापक म्हणून जेव्हा नोकरी लागलो कॉलेजमध्ये तेव्हा तासगावला पहिल्यांदा मला जावं लागलं, नंतर मिरजेला यावं लागलं। मग मी असं ठरलो की शहर म्हणून आपल्याला सांगलीमध्ये थांबता येईल आणि मग सांगलीमध्ये राहिलो। मग काही लोकांचे परिचय होत गेले आणि आकाशवाणीमध्ये मला 74 साली मी एक लेख पाठवला, त्यांना तो आवडला असेल, तो त्यांनी मला विचारलं, बोलवलं आणि तिथून मग मी सातत्याने आकाशवाणीशी संबंधित राहिलो। मग काही चिंतन असेल, काही वेळा कवितांचं वाचन असेल, मला वाटतं 1-2 कथाही माझ्या लिहिल्या गेल्या, यानंतर व्याख्यान मलाही मी 1 वर्षभर पाश्चात्य पुस्तकांवरती बोललो, असं माझा संबंध येत राहिलं।
6: हे सगळं करत असताना अतिशय महत्वाचा भाग मला जो वाटतो आणि तो तुमच्या आवडीचा देखील आहे, त्या भटकंतीकडे आता वळूया। वयाच्या 81व्या वर्षी देखील आपण रिक्षातनं वेगळ्या ठिकाणी जाता आणि त्या स्थळांना भेटी देता आणि ती स्थळं सुद्धा अशी आहेत फारशी लोकांनी पाहिलेली नसतील, दुर्लक्षित राहिलेली स्थळं आहेत, त्या स्थळांना भेटी द्याव्या आपल्याला असं का वाटलं आणि आपण त्याच्यावर जे पुस्तक लिहिलं त्याविषयी आता सांगा।
7: हो, भटकंती हा माझा अत्यंत आवडीचा विषय। म्हणजे मी एकदा चांदोली धरणाकडे गेलो, चांदोली धरण पाहिलं आणि वाटलं की बाबा आपण या नदीचा अभ्यास करावा आणि या नदीचा अभ्यास करायचा म्हणजे मग त्याच्या उगमाकडे गेलं पाहिजे। मग म्हटलं चला आपण उगमाकडे जायचं। आता उगमाकडे जायचं म्हटल्यानंतर त्या जंगलामध्ये त्याचा उगम आहे।
6: नदी कोणती?
7: ती आपली वारणा नदी। आणि मग ते पाथरपुंज हे गाव आहे त्या जंगलामध्ये, ते जंगल आहे पाटण तालुक्यात, थोडंसं आतल्या बाजूला, खूप आत जावं लागतं। मग एक कराडपासून माझ्या अंदाजाने जवळजवळ 60-70 किलोमीटर ते आत जावं लागतं आणि ते जंगल मोठं आहे। तिथे पाथरपुंज म्हणून एक गाव आहे, त्या गावात छोटी वस्ती आहे, आता जंगलातली ती वस्ती आहे पण लोक तिथे राहतात, छोटीशी शाळा आहे जिल्हा परिषदेची आणि त्या गावापासून 1-2 किलोमीटर अंतरावर या वारणेचा उगम आहे। आणि मग तिथनं मला असं वाटलं की आता ही नदी 188 किलोमीटर ही जाणार आहे आणि ही ज्या भागातून जाणार आहे त्या भागामध्ये हिचा काही प्रभाव असेल का। मग असं ठरवलं चला आपण असा एक विषय निवडला मी की वारणेचा उगम ते वारणेचा संगम। हे करत असताना वारणेच्या एका बाजूच्या खेड्यांचा आपण विचार करायचा,
6: एका काठावरचा
7: समजा 222

0: व ती मी लॉकेट केली आणि त्यातली 175 निवडली आणि त्यातली 75 गावांना मी व्यक्तीशी व्यक्तिगत जाऊन आलेलो आहे.
1: बर.
0: आणि मला त्याचा आनंद यायला आणि असं वाटलं की किती वेगवेगळं जीवन आपल्या भारतामध्ये की आपल्याला हे पाहायला मिळत नाही, शहरामध्ये पाहायला मिळत नाही. वारणेच्या नदीच्या पाण्याचाच प्रभाव म्हणून त्यांचा विकास झाला असा माझा दावा नाही, पण त्या पाण्याचा त्यांना नक्की उपयोग झाला हे मला कळलेलं आणि म्हणून ठरवलं की यांचा सामाजिक सांस्कृतिक प्रगती झाली असेल, विकास झाला असेल, तर त्याचा आपण अभ्यास करावा म्हणून मी तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय केला.
1: बर.
0: आणि तो मी आता संपवत आणला. मी त्याच्यासाठी फक्त रिक्षा, मी आणि माझा रिक्षावाला ड्रायव्हर जो भगवान म्हणून आहे तो गेली 25 वर्ष माझ्याबरोबर असतो आणि आम्ही दोघांनी हे काम केलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी प्रत्येक गावात आम्ही गेलो, मुलाखती घेतल्या, नदीकाठ बघितला, नदीकाठावर असलेली त्यांची काही देवळं आहेत, काही घाट आहेत, यांचाही अभ्यास केला. तो सांस्कृतिक ठेवा आहे पूर्वीचा, त्या गावातले काही मंदिर असतील, त्या गावातल्या काही इमारती असतील. आणि मग तो अभ्यास मी आता संपवत आणला. हे करत असताना मला जाणवलं की अशी काही मंदिरं मला पाहायला मिळाली जंगल भागामध्ये की जिकडे कोणी जात नाही, पण जी हेमाडपंथी बनलेली आहेत किंवा त्याच्याही आधीची आहेत किंवा त्याच्या नंतरच्या काळातले आहेत, पण ते रिकामी पडलेले आहेत. मग म्हटलं बाबा चला आपण आडवटीवरचा इतिहास असा एखादा विषय घेऊन आपण लेखमाला घ्यावी.
1: अच्छा.
0: मंदिर डोंगर मला वाटतं महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातला असा एकही भाग राहिलेला नाही की जिथे मी गेलेलो नाही. मी डोंगरावर जाताना आमची अडचण असं व्हायची की रिक्षावर जायची नाही,
1: मर्यादा
0: पडायच्या, पण तरी मग आम्ही पाठीमागे दगड लावायचा, गाडी परत हाताने फोडून न्यायची, परत बसायचं, असा प्रयोग करत गेलो. आणि सगळी वरची जी काही मंदिरं होती, काही गुहामध्ये होती, ती पाहिली. आणि मग असं वाटलं की आपण आता त्याच्यावर लिहिलं पाहिजे. दैनिक केसरी जे सांगलीमध्ये प्रसिद्ध होते त्यांना मी विचारलं बाबा मी अशी एक लेखमाला लिहिणार आहे, आपण त्याला प्रसिद्धी द्याल का? तर मला चांगली गोष्ट आहे. मग मी पहिल्यांदा 26 लेख लिहिले आणि एक वर्षभर ते लिहित गेलो आणि त्यामध्ये अशी मंदिरं घेतली की ज्याच्याकडे फारसं कोणी गेलेलं नाही, दुर्लक्षित राहिलेले आहेत, म्हणून तर मी त्यांना आडवाटेवरचा इतिहास असं नाव दिलं. मग त्यामध्ये जंगल आली, डोंगर आले, नद्या आल्या, काही ज्या नद्यांचा उगम पाहिलेले आहेत की ज्या नदींचं नावही आपल्याला माहीत नाही. म्हणजे असं सांगलीमध्ये शाली नावाची नदी आहे हे आपल्याला फारशा लोकांना माहीत नाही, पण ती आम्ही पाहायला गेलो दोघं आणि आम्ही ती शोधली असं म्हणत नाही, पण जी होती ती आमच्या तिथे पण आम्ही पोहोचलो आणि ती दाखवली की तिथून ते 10 किलोमीटरचाच तिचा प्रवास आहे. पण त्या 10 किलोमीटरमध्ये असं तिथे वेगवेगळी त्याने आता फॉरेस्ट वगैरे तयार केलेलं आहे, तिथे आम्ही गेलो. हे भाग मी लोकांपुढे आणले की लोकांना ते वाचायला मिळावे. फारसे लोक तिथे जात नाहीत किंवा लोकांना ती माहितीही नाही कदाचित. त्यामुळे ही मंदिरं आणि या मंदिरांचा काही इतिहास आपल्याला सापडतो का, ज्याला इन्फॉर्मेटिव्ह रिसर्च म्हणतात, म्हणजे माहितीवर संशोधन ज्याला म्हणतात, ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि ते पहिलं त्यांनी छापलं आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. मग ती माझी आवडच झाली. म्हणजे मी आज या वयाला सुद्धा एकही दिवस घरी थांबत नाही. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला, मध्य महाराष्ट्रातला काही भाग गेला, पुण्यापर्यंत गेलो, इकडे बेळगाव कर्नाटकातला काही भाग घेतला आणि हे सगळे मला लिहायला उपयुक्त ठरले. वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे आपल्याकडे सूर्याचं मंदिर आहे आणि ते पटणकुडी जवळ आहे फारशा लोकांना माहितीही नाही. मग हे मला नवीन लोकांपर्यंत आणता आलं ना, लोकांना सांगता आलं बाबा इथे आहे. लेखमाला छोट्या स्वरूपात काही लिमिटेड शब्दांमध्ये होते, ती कारण वृत्तपत्रामध्ये होते, मग ते पुस्तक झालं. आणि ते परवा वारलेले डॉक्टर पवार साहेब जयसिंगराव पवार त्याचं प्रकाशन केलं आणि त्यावर त्यांनी सांगितलं की हा वेगळा भाग आहे, म्हणजे आपण फिरतो आणि इतिहास हा वेगळा इतिहास आहे तुमचा, या इतिहासाला एक वेगळं स्थान आहे आणि तो तुम्ही करता ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी कौतुकही केलं माझं आणि ते आजही मी चालू आहे. म्हणजे आजही वेगवेगळी मंदिर मी कर्नाटकातली पाहतो आणि त्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न होतो. काही ठिकाणी आपल्याला स्वयंभू मंदिरं पाहायला मिळतात, मग त्याचंही मला उत्सुकता. स्वयंभू मंदिर म्हणजे काय हे खूप मला पाहायला, म्हणजे हजारो मंदिर मी पाहिली. मग त्याचंही तिथले जे ग्रामस्थ आहेत, त्या गावातले काही जाणकार आहेत, त्या लोकांचा किंवा त्यांच्याकडे असलेली पुस्तक त्याचा अभ्यास करायला आणि मला त्यामध्ये आनंद येत राहिला.
1: ती माहिती मिळणं आपल्याला गरजेचं आहे, कारण तुम्ही आता म्हणाला त्याप्रमाणे स्वयंभू मंदिर असेल दुर्लक्षित असेल, पण त्याचा कुठेतरी इतिहास लिहिलेला असेल, ती छापील माहिती मिळणं गरजेचं आहे. मग तशी माहिती तुम्हाला

0: ठिकाणी मिळत गेली का?
1: नाही, मला बऱ्याच ठिकाणी लोकांनी माहिती देण्याचाही विरोध केला. काय तुम्हाला आश्चर्य वाटेल पण वयाच्या 70व्या वर्षी मी पर्शियन भाषा घेऊन एम ए झालो.
0: बर,
1: त्याच्यानंतर मी मोडीचा अभ्यास केला म्हणजे मला मोडी अस्खल येत. त्याच्यानंतर माझं इंग्रजी येतेच होतं, मराठी माझंच आहे. आणि मग यांचा मला फार मोठा उपयोग झाल्यानंतर मी आर्किओलॉजी केलं आणि त्याच्यातली एम ए केली.
0: बर,
1: कारण मी जेव्हा फिरत होतो तेव्हा काही ठिकाणी मला संशोधनाच्या दृष्टीतून अभ्यास करताना कसा केला पाहिजे. म्हणजे आता बघा, इथे एक असं एक मंदिर आहे कर्नाटक एरियामध्ये आहे. त्या मंदिराच्या बांधकामामध्ये मोठं मंदिर आहे, ते अंबाबाईचं मंदिर आहे. पण एक 3 इंचाच्या पट्टीमध्ये आणि 6 इंचाच्या लांबीमध्ये त्या पट्टीमध्ये लिहिलेले जे अक्षर आहेत त्याचा अर्थ आजही कुणाला लागत नाही.
0: बर,
1: ती पर्शियन मध्ये नाहीत, कारण पर्शियन मध्ये असती तर मी त्याचा अभ्यास केला असता. पण ती इतर कुठल्या तरी भाषेमध्ये आहेत,
0: मोडीमध्ये पण नाही,
1: मोडीमध्येही नाहीत.
0: बर,
1: त्यामुळे म्हटलं याचा अभ्यास हे त्यांनी कोणी पाहिलंही नव्हतं, लोकांना माहितीही नव्हतं तो हे मंदिर आहे आणि ते नेपाळीकरांचं मोठं मंदिर आहे. मग ते त्यांनाही मी सांगितलं म्हणजे ते जे नेपाळीकर त्यामुळे हे असं आहे आणि याचा अर्थ आपण शोधला म्हणजे काही इथे संशोधन असू शकेल, काही वेगळा भाग असू शकेल. मग या मंदिरांमध्ये काही मिळत पण कागदोपत्री पुरावा द्यायला कोणी तयार होत नाही. आख्यायिका त्यांच्याकडे खूप आहेत. म्हणजे एका मंदिराचा विषय ते म्हणाले की या गावातले ते चांगले जाणकार होते, ते तुळजापूरला जायचे आणि वय झाल्यानंतर त्यांना जाताही न झालं. मग देवी प्रसन्न झाली आणि देवी म्हणाली की मी तुमच्याबरोबर गावाकडेच येते, फक्त तुम्ही मागे वळून बघू नका. पण त्या माणसानं काही राहवलं नाही आणि गावाच्या सीमेवर आल्यानंतर ते मागे वळून बघितलं आणि तिथे ते मंदिर झालं. आता हे आख्यायिक आहे, पण या आख्यायिका मी जमा करून त्याच्यातला अर्थ शोधायचा प्रयत्न आहे की असं असू शकेल का. नसेल तर याच्या पाठवून दुसरं काही कारण असू शकेल. हे मंदिर कोणी बांधलं? प्रत्येक ठिकाणी गेलं की लोक सांगतात हे पांडवांनी मंदिर बांधलं, हे मंदिर व हे बाळपंथी आहे. पण त्याच्यामुळे एक वाक्यात दिसत नाही आणि ते पाहिल्यानंतर मला असं की पांडवांनी फक्त मंदिर बांधायचंच काम केलं की काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये. पण त्यांच्याकडे आख्यायिक आहेत ते मला सांगत होते
0: गोष्ट जायची.
1: आणि मग हेमाड पण ते बांधकाम आहे आणि साधारणतः आपल्याकडे ते 16व्या 17व्या शतकापर्यंत ते चाललं, नंतर ते बंद पडलं. आता तसं कोणी बांधत नाही. पण ही जुनी मंदिरं एक खुली आहेत, गर्भगृहापुरतीच मर्यादित आहेत. पण ते आजही आहेत, त्या शाश्वत याच्यात आहेत, त्यांचं काही नुकसान कुठं झालेलं नाहीत. आणि त्या मंदिरातल्या देवतांचा अभ्यास मी करत गेलो. काही ठिकाणी आयकॉनोग्राफीचा अभ्यास केल्यामुळे, मूर्तीशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे मूर्ती जर भंग पावलेली असेल तर मग
0: ही
1: ओळखायची कशी? तर तिच्या हातामध्ये असलेली आयुध आणि तिच्या समोर असणारी वाहनं म्हणजे आपल्या देवतांना वाहनं आहेत. म्हणजे त्यांची जी ठरलेली आहेत म्हणजे त्या वाहनावरूनही देवतेची आपल्याला शोध घेता येतो कोण आहेत असं मी अभ्यास करत गेलो. आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो. म्हणजे आजही मी अशा मंदिरामध्ये जातो ना तिथे मला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात, डोंगरांच्या घळीत पाहायला मिळतात, नदीकाठी पाहायला मिळतात, जंगलामध्ये पाहायला मिळतात. मग हे मी पाहत होतो, हा मला आनंद वाटतो आणि तो इतिहास मी लिहित आलेलो आहे.
0: आपण जेव्हा मंदिरांना भेटी देत होतात किंवा वेगवेगळ्या दुर्लक्षित भागात आपण जेव्हा फिरत होतात असं काही घडलंय का की आपल्यामुळं आपल्या संशोधनामुळं तिथल्या लोकांना तिथल्या त्या जागेची माहिती झाली?
1: काही लोकांना म्हणजे त्या गावातले छोटी खेडेगाव आहे म्हणजे त्या गावातल्या लोकांना म्हणजे अशी एक आख्यायिका ते एका गावामध्ये आहे की तेथे एक नंदीचं देऊळ आहे.
0: बर,
1: आणि त्यांना असं ते जाहीरपणे सांगतात की तो जो नंदी आहे तो दगडी नंदी आहे, म्हणजे देवाच्या पुढचा नंदी आहे तो शंकराच्या, पण त्याचं स्वतंत्र मंदिर आहे.
0: बर,
1: तो लहान आहे, 1.5 फूट उंचीचा असेल. तर ते लोक सांगायचे की वो सर आमच्या गावाला या आणि आमचं नंदी दरवर्षी उंच होतो. मला कुतूहल वाटलं की दगडाचा नंदी आहे हा उंच कसा होत असेल. म्हटलं आपण जायचं त्या गावाला. मग आम्ही त्या गावाला गेलो आणि त्या गावाला गेल्यानंतर लक्षात आलं की नंदीबद्दल ज्यांच्या आख्यायिकाच आहे त्या त्यांना पण त्यांच्या श्रद्धा आहेत आणि त्या दुखवायच्याही नाहीत, कारण प्रत्येकाची श्रद्धा असू शकते. कधी जे त्यांना ते तसं जाणवत असेल त्यांना ते वाटत असेल. पण अशाही आख्यायिका आहेत आणि अशीही मंदिर मी पाहिलेली आहेत. म्हणजे आमच्या लहानपणी मी एक गोष्ट ऐकली की मी कोल्हापुरात राहत होतो आणि रंकाळ्याजवळ असे नंदीचं देऊळ आहे आणि ते लोक सांगायचे आम्हाला त्यावेळेला की हा नंदी एक गहूवर पुढं सरकतो आणि एक तसंवर मागे येतो आणि हा जेव्हा रंकाळ्यात बुड

0: जग बुडणार. आम्ही उत्सुकतेनं रोज लहानपणी जाऊन बघणार की पुढे गेला कसा, आणि मग लक्षात आलं हे गहूवर पुढे जातो आणि गहूवर मागे येतो म्हणजे हा हलतच नाही हे आम्हाला कळलंच नाही. हे अख्खे
1: बरोबर,
0: पण ह्या घटना घडतात आणि तसंच ते कलराईज घडला असावं असं त्यांच्या मंदिराबद्दल असं मी त्यांना सांगितलं. हो बघा तुम्ही दृष्टी, पण तुमच्या श्रद्धा या ठेवल्याच पाहिजे, ते श्रद्धेशिवाय माणूस जगू शकणार नाही. श्रद्धा ही जीवन जगताना फार महत्वाची आहे. काय होतं, मला फिरणं इतकं आवडतं की मी फिरणं सोडून मी फारसे इतर कुत्र जात नाही. तुम्ही म्हणाल तर मला खरोखर माझे कोणीही मित्र नाही, मी असा एकटाच आहे. पण मी एकट्यामध्ये आनंद घेत असताना मला भगवान असतो आणि आम्ही दोघे रोज फिरत असतो आणि त्यातच मला आनंद वाटतो. मी बेळंकीजवळ एक मंदिर आहे, ते आता त्यांनी नवीन आर्किओलॉजी विभागानं ते घेतलेलं आहे माझ्या अंदाजाने, त्याचं नवीन नूतनीकरण चालू आहे. पण ते असं इच्छा झाली की फार जुनं मंदिर आहे ते, फार जुनं मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर आहे. तर तसं आर्किओलॉजी डिपार्टमेंटला काही गोष्टी कळवलेल्या होत्या की बाबा असं की मला पाहायला मिळते, आपण जर तिकडे लक्ष दिलं तर ते बरं होईल. तर त्याने त्याचे मला नोंदही घेतले, एक दोन पुस्तक पत्रही त्यांचे माझ्याकडे आले की ठीक आहे आम्ही पाहतो वगैरे, पुढे काय झालं मला माहित नाही.
1: कोकणामध्ये देखील आपण बरीच भटकंती केलेली आहे. आपला हा घाटावरचा भाग आहे, इथं आपल्याला फिरणं थोडस सोपं आहे, पण कोकणातल्या आडवाटेवर फिरताना आणि ते सुद्धा रिक्षातनं फिरताना बऱ्याच अडचणी आल्या असतील.
0: होय, खूप अडचणी आल्या. काही वेळा मी गाडी घेऊनही गेलो.
1: बर,
0: कोकणातले खेडेगाव हे छोटे छोटे आहेत, म्हणजे याला वाड्या वाडी म्हणतो अशी आहेत, आणि त्यांची मंदिरे वेगळी आहेत, त्यांच्या देवाबद्दलच्या कल्पनाही धारणाही फार वेगळ्या आहेत आपल्याकडच्या आणि त्यांच्याकडे फार अंतर पडतं. पण ती मंदिरं जुनी आहेत त्यांच्याकडे, हजारो वर्षापूर्वीची, 800 वर्षापूर्वीची, 900 वर्षापूर्वीची अशी मंदिरं पाहायला मिळाली मला. आणि महादेवाची काही ठिकाणी देवीची मंदिरं आहेत आणि त्यातलं कौशल्य म्हणजे मूर्ती घडवणाऱ्याचंही कौशल्य त्याच्यामध्ये पाहायला मिळालं मला, बांधकामातलंही कौशल्य पाहायला मिळालं आणि ते हेमाडपंथी मोठ्या प्रमाणात होतं हे तिथे दिसतं. आणि ते आजही त्यांनी राखलेलं आहे तिथे. त्यांना मी काही गोष्टी सांगत गेलो की जुनं नूतनीकरण चालू आहे, तर नूतनीकरणामध्ये त्यांना म्हटलं गर्भगृह जो आहे तो भाग फारसा हलवू नका, शक्यतो पुढच्या भागाला तुम्ही आकार द्या, कारण जर ढासळत असेल तर आपण त्याला दुरुस्त केलीच पाहिजे. पण ते करताना मूळ गाभ्याला शक्यतो हे करू नका. तर त्यांनी काही ठिकाणी ते मानलं, ते म्हणाले बरोबर आहे का, आपले म्हणजे पूर्वज इथे येऊन गेलेले आपल्या श्रद्धाच आपण जपणार आहोत, या दृष्टीतून त्या जपा. तर त्यांनाही ते आवडलं म्हणजे ते, आणि त्याने ऐकूनही घेतलं बऱ्याच गोष्टी काही ठिकाणी मी पाहिल्या.
1: बोलता बोलता आपण वयाचा उल्लेख केला, 81 तुमचं वय आहे सध्याचं, साधारण किती वर्षापासून तुमचा हा प्रवास सुरू आहे?
0: साधारण 58 नंतर मी हा प्रवास चालू केला.
1: बर,
0: आणि ठरवलं की आपण फिरत राहायचं कोणासाठी नाही, ते आपली आवड आहे. आपल्याला जे दिसलं, जे पाहायला मिळालं, जे समजलं उमगलं असं वाटते ते शब्दामध्ये मांडायचं, लोकांपर्यंत ते जाईल. लोकांना कधी ते आवडेल न आवडेल हा त्यांच्या आवडीचा भाग आहे. पण बऱ्याच लोकांना त्याचं कौतुक केलं आणि ते म्हणाले की तुमची आवड आम्हाला आश्चर्य वाटते, म्हणते की याही वयात तुम्ही फिरता. मी म्हणालो की हो. त्याचं दुसरं कारण असं की त्या लोकांना भीती असते मृत्यूची. मी तुम्हाला सांगू का, माणसाला जीवनामध्ये जी भीती आहे ती एकच आहे आणि ती आहे मृत्यूची. मृत्यूशिवाय त्याला दुसरं कसलीही भीती नाही, तो काहीही त्याच्यावरती विजय मिळवू शकेल. पण मृत्यू म्हटलं की त्याचा जवळजवळ त्याला असं वाटतं की नाही आपल्याला आता जगता येणार नाही, म्हणजे आपण संपलो आणि मग त्याचा कामच संपत. कारण मी मृत्यू बघून आलेलो आहे. मी दिल्लीवरून मी सांगलीला येत होतो एका कार्यक्रमात ना, आणि येत असताना रात्रीच्या वेळेला माझा 1:30-2 दरम्यान अगदी सांगलीपासून 10 किलोमीटरवरती अंतरावर असताना फार मोठा अपघात झाला. म्हणजे आज माझं जे शरीर आहे ते जवळजवळ जोडलेलं आहे, म्हणजे ओरिजिनल त्यात फारसं काही राहिलेलं नाही. पण त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण घरात जर बसलो तर आपण चालूच शकणार नाही. म्हणजे डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला चालायला येणार नाही, हात हलणार नाहीत. पण मी त्याच्यावरती मानसिकदृष्ट्या विजय मिळवला आणि मी खूप, म्हणजे अपघातानंतर मी जवळ 15-20 किल्ले असे पायी चढलो आणि ती आवड जपली. आणि मग त्यानंतर मग मला ती सवय झाली आणि मग भगवान बरोबर म्हटलं की चला नाही आता आपण जंगल फिरत राहायचं. आणि अपघात झाला 2012 साली. पण त्यानंतर मी फिरत राहिलो, आजही फिरतो. त्रास होतो थोडा, पण आपली आवड आहे मग ते आवड आपण जपताना मृत्यूचं भय नाही. त्यामुळे मला जंगलात जाताना काही वाटत नाही. मी जंगलातले अधिकारी म्हणतात बाबा तुम्हाला काही भीती

0: तर म्हटलं काही नाही बेटी, या मृत्यू येणारच आहे ना, तो कुठेही येणार, मग इथे आला म्हणून काय बिघडलं. आणि जाता म्हणजे मला तर एकदा बिबट्याचं दर्शन झालं चांगलं, आधी 200-300 फुटावरती तो उभारलेला आणि मी आणि माझा भगवान एकत्र बाजू उभारलेलो आहे. पण त्यांना आम्हाला काहीही त्रास दिला नाही किंवा आम्ही त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला नाही, कारण माहीत होतं की हे काय होऊ शकेल. पण त्यांना नाही तर असे अनेक प्रसंग जंगलामध्ये सुद्धा पाहायला मिळाले, मला अनुभव आलेले, लोकांचे आलेले अनुभव मला त्यांनी सांगितले. पण आनंद वाटतो जंगल फिरताना, असं वाटतं म्हणजे जंगल हा देवच आहे, म्हणजे माझं ते धारणाच आहे, नेचर इज गॉड. तो पाहण्याची दृष्टी आपल्याकडे पाहिजे, तो वेगवेगळ्या तऱ्हेच आहे, वेगवेगळ्या तऱ्हेनं तो उभारलेला आहे, तो पाहत्या पाण्यात आहे, तो जनावरात आहे, तो रानटी प्राण्यात आहे. पण ते शोधण्याचा प्रयत्न आपण केला, म्हणजे मला बरं वाटतं यांच्याकडे पाहिलं की चिमण्यांचा आवाज ऐकला, पावसाचा आवाज ऐकला की असं वाटतं किती सुंदर आहे, तिथे शांतता आहे, तिथे तुम्हाला कोणीही त्रास देणारं नसतं आणि तुम्ही हे सगळं अनुभवू शकता. आणि ह्याचा शेवटी समाधानाचा गळ भाग असतो तो मला अतिशय समाधान वाटतं. या गोष्टी करत असताना मला असं वाटतं की देवानं मला इतकं चांगलं दिलं. पण आता वाईट वाटतं की असं वाटतं की 80 वर्षात मी काहीच करू शकलो नाही, म्हणजे जे करायचं होतं ते 25% सो झालेलं नाही. पण तरी धीर सोडला नाही की ठरवलं की नाही आता राहिलेला भाग तरी पूर्ण जेवढा होईल तेवढा, पण तो आम्हाला रोज करत राहायचा, विश्रांती घ्यायची नाही, थांबला तो संपला हे मी मनात ठेवलेलं आहे आणि काम करत आहोत.
1: हे सगळं करत असताना शारीरिक आता जी स्थिती आहे त्यानुसार आपण जी भटकंती करताय ती नका करू, कशाला एवढं करताय, असं काही घरच्यांनी कधी विरोध नाही केला?
0: घरच्यांना काळजी वाटणं साहजिकच आहे, त्यांनी सांगायचाही खूप प्रयत्न केला, पण मी म्हणालो की त्यातला जो आनंद आहे तो घरामध्ये मला नाही मिळणार.
1: बरोबर.
0: आणि तुम्हाला जे बाजूबद्दल काळजी वाटणं अगदी योग्य, पण तसं काही होणार नाही याची खात्री मला आहे आणि मी तितकी दक्षता घेऊनच जातो. पण तुम्ही काळजी नका करू, मी फारसं त्यांना मग सांगत नाही आणि मग निघून जाताना बाहेर जातो एवढंच बोलतो, परत आलो की तुमच्याकडेच आहे. आणि मग त्यांनाही ते आता वाचल्यानंतर त्यांना आम्ही ज्या काही गोष्टी त्यांच्याशी बोलतो तेव्हा त्यांना वेगवेगळे अनुभव आलेले पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. मंदिरे त्यांना इच्छा असते की आपण हे मंदिरे पाहिली पाहिजे, जुनी आहेत मंदिरं, काही ठिकाणी कोसळलेली आहेत, दगडात आहेत, पण ती म्हणतो की हे बघा ना, म्हणजे आता विरगळासारखा भाग आहे की यांचा अर्थ काय लावायचा का, नेसाजांचा 16व्या शतकामध्ये आपल्याकडे ती प्रथा होती असं सांगतात. आता ही आख्यायिका, मी त्याच्यावर संशोधन चालू आहे माझं. गारगोटीजवळ एक बिंडवडे नावाचं एक गाव आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला विरगळ सापडतात, इतके सापडतात की तुम्ही जमीन उगवताना तुम्हाला विरगळ सापडा लागतो. मी म्हणतो इतकी कशी काय म्हणजे इथं आहेत विरगळ, बाकीच्या ठिकाणी नाही. पण तुम्ही जनरली बघा कुठल्याही मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गावरती किंवा आवारामध्ये आतल्या बाजूला नाही पण बाहेरच्या बाजूला असे विरगळ ठेवले जातात आणि ते लोक सांगतात मला की बा हे इथल्या गावातला वीर कोणीतरी होता त्याची ती आठवण आहे वगैरे. हे बरोबर आहे, म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमध्ये असा हा विचार आहे आणि तिथे ते असे दगड उभे करतात. पण दुसरं काहीतरी याच्या मागे असावं असं मला एक वाटतंय म्हणून मी त्याचा अभ्यास करतोय. म्हणजे विरगळांच्या ह्या गोष्टी गृहित धरून स्वा, म्हणजे ह्या स्मरणार्थ आहेत, त्यांच्यासाठी असलेला आदर आपण या मनात आहे म्हणून त्या उभा केलेल्या आहेत हे मला नक्कीच माहिती आहे. पण त्याशिवाय आणखी काही असेल का आणि अशी कशी प्रसार पडली ह्याचा मी शोध घेतोय आणि खूप आनंद वाटतो की किती प्रमाणामध्ये पाहिलेत मी. त्या काही काही भागामध्ये जास्त पाहायला मिळतात, काही काही ठिकाणी पाहायला मिळत नाहीत, पण ते एका ठराविक पद्धतीचेच असतात. अगदी म्हणजे गारगोटीच्या पुढच्या बोला इकडे राधानगरीच्या रस्त्यावरती इकडे आपल्याला राजापूरला जाताना हे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. हे कुतूहलाने मी सांगतो लोकांना, मग त्यांना ते वाटतं की चला आपण बघूया, ते उत्सुकता लोकांमध्ये निर्माण होते आणि याचा अभ्यासही झाला पाहिजे.
1: बोलता बोलता आपण थांबला तो संपला असं म्हणालात, कारण अनेक वर्ष आपला जो भटकंतीचा विषय आहे तो अजूनही चालूच आहे आणि या संदर्भात नवीन काही संशोधन किंवा नवीन पुढच्या काळात जोपर्यंत शरीर साथ देते तोपर्यंत काय करायचा माणूस आहे?
0: नाही, निदान या मंदिरांचा इतिहास लिहिता आला, या मंदिरांचा वास्तविक केव्हा निर्माण झाली, कोणी स्थापन केली, का स्थापन केली, किंवा या स्वयंभू मंदिरांची नावं जी आहेत ती या लोकांनी तीच का दिली, त्याला आलेले कोणते अनुभव होते, या सर्वांचं कुठंतरी संकलन करून एक पुस्तक करावं आणि ते संशोधन करणाऱ्या लोकांना पुढे उपयोगी पडावं हा माझा दृष्टिकोन आहे, माझा विचार आहे. मला हे सगळं करता येईल राहील.

0: या काळामध्ये असं मला वाटत नाही, पण मी करणार आहे आणि त्या दृष्टीमध्ये आजही प्रयत्न चालू, आजही मी त्या मुलींचा त्या दृष्टीतून अभ्यास करतो.
1: डॉक्टर साहेब, आपल्या सोबत जे अनेक वर्ष रिक्षा चालक म्हणून येत आहेत ते भगवान, ते देखील आपल्या बरोबर आहेत. भटकंतीची आवड डॉक्टरना तर आहेच, पण आपण स्वतः रिक्षा चालक म्हणून त्याच्यात सहभागी झालेलो आहात, काय तुमचा अनुभव आहे?
2: असंच गाडी चालवत असताना आमच्या एका मित्रांना मला सरांशी ओळख करून दिली, असं असं आहे, त्यांना जरा जाप फेरावं लागते, पाहिजे त्यांना चांगली माणसं पाहिजेत, मग तुम्ही जर योग्य आहे त्यानुसार तुम्ही जरा त्यांच्याकडे जाता का बघा. मी मला वाटतं जानेवारी 2001 साली आमची यांची ओळख झाली, तेव्हापासून मी यांच्याकडे गेलो. सुरुवातीला थोडंफार काय असेल ते काम करत राहिलो, त्यांची फिरणं इकडे तिकडं, असं फिरता फिरता यांच्या बरोबर जी काय गुढी जमली ते आम्हाला असं वाटायचं बाबा आता काय, आता एखाद दिवस आम्हाला जर आमची नाही भेट झाली तर अस्वस्थ व्हायचं, काय बाबा सर आज कुठे आहेत, काय आहेत त्यांचं, काय चाललंय, त्या मान चैन पडायची ना बाबा, हे सरांच्या बरोबर गेलेलं आनंद वाटतोय, कुठेही भटकंती असते फिरता येते, नवीन अनुभव मिळतात, नवीन निसर्गाची माहिती मिळते. आणि यांच्या बरोबर जात असताना मला कधी म्हणजे खाण्यापिण्याची कमतरता भासली नाही. ते आधी म्हणायचे भगवान राव तुम्ही आमच्या बरोबर आलाय, माझ्या वयाकडे बघू नका, माझ्या खाण्याकडे बघू नका, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही आपलं निवांत घ्या, खावा, निवांत राहावा. पण आम्हालाही तसं ते फिरताना प्रवासामध्ये ते खाणं पिणं मला फारसं काय नकोच असते, यांच्या बरोबर काय जे असेल ते आपलं थोडंफार खायचं फिरत राहायचं. आणि यांचं असं आहे की बाबा हे आलं बोलवतात, यांच्या बरोबर जातो, हे बाहेर पडत असताना कुठं जायचंय दिशाही नसते, काय यांनाच माहिती नसते बाबा आपण कुठल्या दिशेला जायचं आहे, चला घ्या गाडी, चला ह्या बाजूला जाला, त्या बाजूला जाला, असं भटकत जातो. मग ते भटकत असताना काय वेळेचं बंधन नसते, कधी जर आपल्याला जायचं तिघा पॉईंट बघायचा, असं प्रवास चाललेलाच असतो.
1: त्यांचं वय ज्येष्ठता लक्षात घेऊन, वय त्यांचं डॉक्टरांचं 81 आहे, तर एक तुमच्यावर पण जबाबदारी आहे की त्यांना व्यवस्थित ज्या जागी जायचं तिथे जाऊन त्यांना सुखरूप घरी आणणं.
2: होय.
1: आणि तुम्ही ज्या भागात हिंडता
2: होय
1: तो काही अनोळखी भाग आहे, आडवाटेवरचा भाग आहे.
2: होय.
1: तुमच्या मनात त्यावेळी काय विचार येतात की सुरुवातीला असं काय वाटायचं की भीती वाटायची?
2: नाही, भीती असं काही नाही, त्यांनी जसं जेव्हा चला म्हणेल तसं जायचं, जरा हळू पळवा चाल दे, जरा जोरात जाऊ दे, असं म्हणेल तसं त्यांना जसं हवे असं गाडी चालवायची आपण. आणि घरच्यांचं काय ते घरच्या सारखंच आहे, त्यामुळे घरचे काय मी यांच्या सोबत आहे म्हणल्यावर ते काय बिंदास्त असतात, त्यांना काळजीचं काही नाही, त्यांना काय माहिती असेल. इतरही लोक मला विचारत असतात, फोन येतात त्यांचे, यांना समजा फोन लागत नाही, सर डॉक्टर साहेब तुमच्या बरोबर आहेत का, कुठं फिरत आहे, काय काय चाललंय, असं माहिती विचारतात. आणि यांचं वेळेचं कधी बंधन नाही, कधी त्यांच्या मनात येईल तेव्हा चला भगवान रावकडे जायचं. आम्ही सर फलटणला, इथून वारी असते ना देवाची फलटण ते पंढरपूर, मी तुम्हाला 8 वाजता निघणार, तर तिथं 2 च्या दरम्यान फलटणला आम्ही दर्शन करणार आणि रात्रीचं पूर्ण रात्रभर प्रवास. असं दर्शन बऱ्याच वेळा आम्ही जाऊन आलोय वारीला.
1: तुमच्या घरातले मी असं कधी विरोध केला नाही का, कुठं तुम्ही त्यांच्या नादाला लागताय, कुठं फिरत बसताय, असं कधी झालं?
2: असं नाही, काय नाही, तसं त्यांनी काय हा तुम्ही सरांच्या बरोबर आहे ना म्हटलं का, ते मला फोन सुद्धा करत नाहीत.
1: बरं,
2: मीच त्यांना सांगते मी इथं आहे तिथं आहे, या म्हणतात निवांत फिरून.
1: वा,
2: असं आहे.
1: डॉक्टर साहेब, एक चांगला सोबती तुम्हाला लाभलेला आहे आणि तुमची अशीच भटकंती वेगवेगळ्या प्रदेशात होत राहो ही सदिच्छा देतो आणि इथंच थांबतो. भगवान तुमचे देखील आभार की आकाशवाणीच्या माध्यमातून आज आपण आपलं मनोगत व्यक्त करत त्याबद्दल.
2: तुम्ही बोलायची संधी दिली मला, त्याबद्दल आकाशवाणीचं खूप खूप आभार मानतो मी.
1: धन्यवाद डॉक्टर साहेब, खूप छान वाटलं आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण आपलं अंतरंग उलगडून दाखवलं असं म्हणूया. भविष्य काळात देखील आपली ही वाटचाल अशी सुरू राहो आणि आपल्या योगे जे वाचक आहेत, सुज्ञ वाचक आहेत, त्यांच्यापर्यंत आपलं संशोधन पोहोचावं अशी एक मनापासून इच्छा आहे. आणि आकाशवाणीच्या स्टुडिओत आज वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले हार्दिक आभार.
0: मी आपला आभारी आहे, धन्यवाद. आपण मला बोलत विचार मांडायची संधी दिलीत, लोकांपर्यंत जायची संधी आहे, मी आपला आभारी आहे.
1: धन्यवाद. धन्यवाद.
3: आजचे पाहुणे हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता.

इथे आमचा मेल आय डी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com sangliakashwani@gmail.com आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगले।

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. श्रोते हो, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

पंढरीची वारी या चित्रपटातलं पंडित भीमसेन जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संत नामदेव यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाळ पळसुले यांचं.

श्रोते हो, 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरात आई या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 10:16 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम गांधी वंदना.
1: प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा, गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन, रघुनाथ माशेलकर. वाचक स्वर शुभांगी चव्हाण. अमेरिकन दृष्टिकोनातून गांधीजी याविषयीच्या लेखाचा पहिला भाग आज आपण ऐकूया. रेव्हरंड मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म 1929 मध्ये जॉर्जियामधील अटलांटामध्ये झाला. भारतातल्या पोरबंदर या गांधीजींच्या जन्मगावापासून हे स्थळ 8000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. गांधीजींच्या नंतर 60 वर्षांनी मार्टिन ल्युथर किंग जन्मले. भौगोलिक आणि पिढ्यांचे एवढं अंतर असूनही रेव्हरंड किंग आणि महात्मा गांधी हे दोघे भारत आणि अमेरिका या जगातल्या दोन जबरदस्त लोकशाही व्यवस्थांना परस्परांशी जोडणाऱ्या मानवी हक्कांचे प्रतीक ठरले. आम्ही लॉस एंजेलिस मधल्या सिमॉन विसेंथल सेंटर आणि इथल्या म्युझियम ऑफ टॉलरन्स मध्ये काम करणारे डॉक्टर किंग आणि गांधीजी या दोघांबद्दलची माहिती प्रदर्शित करताना दररोज स्वतः प्रेरित होत असतो. जगभर पसरलेला द्वेष आणि वांशिक हिंसेविरुद्ध व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर काम करणाऱ्यांसाठी हे दोघे आदर्श आहेत. माणसांनी त्यांच्या कुटुंबातल्यांशी घट्ट

होळी साधावी हा विचार त्यांनी सर्वत्र मांडला. दुरितांविरुद्ध अहिंसेच्या माध्यमातून एकत्रितपणे लढा देणे असा सत्याग्रहाचा अर्थ बऱ्याच अमेरिकन आणि भारतीयांना माहीत असला तरी त्यातले बारकावे फार थोड्यांनाच माहिती आहेत. पहिला मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो असा की डॉक्टर किंग यांच्या जन्माच्या कितीतरी अगोदर गांधीजी आणि अमेरिका यांच्या दरम्यान संबंध सुरू झाले. 1906 मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील काही काळच्या वास्तव्यात वंशभेदाविरुद्ध झुंजताना गांधीजींनी हेनरी डेव्हिड थोरो यांचे ऑन द ड्युटी ऑफ सिव्हिल ओबिडियन्स हे 1849 मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक वाचले. युद्ध आणि गुलामगिरी विरोधात अहिंसात्मक पद्धतीने लढा देण्यावर विश्वास असणारे थोरो हे स्वप्नाळू बुद्धिवंत होते. त्यांचा संबंध असलेल्या ट्रान्सिडेंटल मुव्हमेंटचे अनेक जण सभासद होते, त्यात राल्फ वॉल्डो इमर्सनही होते. हे सगळे हिंदू उपनिषदे आणि भगवद्गीतेच्या वाचनाने झपाटलेले होते. हे वर्तुळ गांधीजींनी थोरो वाचल्यावर पूर्ण झाले, पण त्यांच्यावर प्रभाव टाकणारा तो एकमेव लेखक नव्हता. गांधीजींनी अमेरिकेतील लोकप्रिय धार्मिक लेखक राल्फ वॉल्डो ट्राइन यांचे साहित्यही वाचले. त्याच्या ट्यून विथ द इन्फिनिट या पुस्तकात आत्म्याची शक्ती याची व्याख्या सहजपणे वाटणारे प्रेम आणि मनुष्य मात्राची सेवा अशी केलेली होती. सत्याग्रहाच्या संकल्पनेतही गांधीजींना असेच काहीसे जाणवले. 1930 मध्ये गुजरातमधल्या साबरमती आश्रमापासून ते दांडीपर्यंत गांधीजींनी दांडी यात्रा काढली. ब्रिटिशांकडून मिठावर लादल्या जाणाऱ्या कराच्या विरोधात ती यात्रा होती. हिच्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी पडली. या दांडी यात्रेतील अहिंसेच्या मार्गाने केलेल्या विरोधाचा परिणाम अमेरिकेतही जाणवला. ब्रिटनमध्ये चहावर जकात भरावी लागत होती. तिच्या विरुद्ध अमेरिकन क्रांतिकारकांनी केलेल्या विरोधात याचे पडसाद दिसून आले. गौरवर्णीय आणि काळे असे दोन्ही प्रकारचे अमेरिकन नागरिक गांधीजी त्यांच्या वंशाविरुद्धच्या लढ्यात मदत करतील का हे अजमावण्यासाठी भारतात येऊ लागले. 1935 मध्ये त्यांना अमेरिकेला येण्यासंबंधी एका आफ्रिकन अमेरिकन शिष्टमंडळाकडून विचारणा करण्यात आली. त्यामध्ये हॉवर्ड विद्यापीठातील रँकिन चॅपेलचे अधिष्ठाता डॉक्टर हॉवर्ड थर्मन यांचाही समावेश होता. गांधीजी या कारणासाठी अमेरिकेला कधी गेले तर नाहीतच. या विचारणेला त्यांचे उत्तर होते, हे मी करू शकत नाही, पण तुम्हाला यासाठी संदेश देण्याआधी मी तो भारतात अजमावून पाहिन. त्यामुळे अहिंसेचा संदेश अमेरिकन निग्रोंच्या माध्यमातून जसाच्या तसा साऱ्या जगापर्यंत पोहोचेल. अण्वस्त्रे प्रत्यक्षात यायच्या काही काळ आधी म्हणजे 1939 मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी गांधीजींच्या बद्दल म्हटले होते, भावी पिढ्यांचा यावर विश्वास बसणे कठीण होईल की असा कुणीतरी जिवंत माणूस खरोखरच या पृथ्वीवर होऊन गेला. नंतरच्या काळात आइन्स्टाईन यांना गांधीजींचा मार्ग हाच अण्वस्त्रांच्या परिणामामुळे संभाव्य व्यापक मानवी संहाराला एकमेव पर्याय वाटला. 1942 मध्ये गांधीजींनी ब्रिटिश राजवटीचा तत्काळ अंत व्हावा यासाठी भारत छोडो आंदोलन पुकारले. त्याच वर्षी अमेरिकेत काँग्रेस ऑफ रेशियल इक्वॅलिटीची स्थापना करण्यात आली. यामागे गांधीजींची प्रेरणा तर होतीच, पण ख्रिस्ती शांतता प्रसारक फेलोशिप ऑफ रिकन्सिलिएशनचे उदाहरणही समोर होते. फेलोशिप ऑफ रिकन्सिलिएशनमुळे जेम्स फार्मर आणि बायार्ड रस्टिन हे दोघे कामाला लागले. रस्टिन स्वतःला फिरते गांधीवादी समजत असत. त्यांनी महायुद्धानंतर स्वतंत्र भारत समितीची स्थापना केली. शिकागोमध्ये जेवणासाठी वेगळ्या उभारलेल्या केंद्राविरुद्ध काँग्रेस ऑफ

0: रेशियल इक्वॅलिटीने अहिंसात्मक बैठे आंदोलन केले. फिलिप रॅडॉल्फ यांनी मार्च ऑन वॉशिंग्टन मूव्हमेंट सुरू केली. ती गांधीजींच्या विचारांनी भरलेली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी स्वीडनमधले समाजशास्त्रज्ञ गनर मिडार्ल यांनी 1994 एन अमेरिकन डायलेमा हे पुस्तक लिहिले. त्यात गांधीवादी मार्गाने हा मुद्दा पटवून देण्यात आला होता की वांशिक वर्गभेद संपवण्यासाठी हिंसात्मक विरोध हा मार्ग योग्य नसून अमेरिकेतल्या बहुसंख्य गौरवर्णीय जनतेला त्यांचे वर्तन मूळ अमेरिकन आदर्शांची पायमल्ली करणारे असे आहे हे पटवून द्यायला हवे.
1: जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा गांधी विचारांची, संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर, वाचक स्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं.
0: अमेरिकन दृष्टिकोनातून गांधीजी याविषयीच्या लेखाचा पहिला भाग आज आपण ऐकलात. बऱ्याच श्रोतेहो, याबरोबरच आमचा आजचा गांधी वंदना हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते नुकसीत मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
2: गांधी वंदना हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता. त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद. मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल त्याच दिवशी रात्री ठीक 8 वाजता मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. श्रोतेहो, याबरोबरच आता आम्ही प्रसार भारतीच्या वेव्ज OTT या प्लॅटफॉर्म वर सुद्धा उपलब्ध आहोत. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
4: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.

0: श्रोताओं, अभी आपने सुना कार्यक्रम नमक, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अजीत को
1: और उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी
0: सुमलता,
1: जगबंधु,
0: चेतना
1: और मंजू जी के साथ विमलेश को अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
4: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशीला सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात। प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक।
3: मध्यम लहरी 239.61 अर्थात 1251 kHz, FM बँड 100.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण। आणि श्रोतेहो, याबरोबरच आमचं प्रसारण आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT वरही उपलब्ध आहे। या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर। सकाळचे 11 वाजतात। आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट गीतांच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। रसिक हो, 60-70 दशकात आपल्या अभिनय सामर्थ्यानं रसिक मनात स्थान मिळवणारे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा आज 27 जुलै हा जन्मदिवस। त्यानिमित्तानं आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात ऐकूया अभिनेते मनोज कुमार यांच्यावर चित्रित काही सदाबहार हिंदी चित्रपट गीत। कार्यक्रमात सुरुवातीला पूरब और पश्चिम या चित्रपट

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट गीतांच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। रसिक हो, 60-70 दशकात आपल्या अभिनय सामर्थ्यानं रसिक मनात स्थान मिळवणारे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा आज 27 जुलै हा जन्मदिवस। त्यानिमित्तानं आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात ऐकूया अभिनेते मनोज कुमार यांच्यावर चित्रित काही सदाबहार हिंदी चित्रपट गीत। कार्यक्रमात सुरुवातीला पूरब और पश्चिम या चित्रपटातलं हे सदाबहार गीत।

महेंद्र कुपा, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पूरब और पश्चिम या चित्रपटातलं इंदिवर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. तर श्रोते हो, अभिनेते मनोज कुमार यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. त्यांचं मूळ नाव खरं तर हरिकिशन गोस्वामी. ते 10 वर्षाचे असताना भारताच्या फाळणीदरम्यान त्यांचं कुटुंब भारतात स्थलांतरित झालं. नंतर ते राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात स्थायिक झाले. दिल्लीमधील हिंदू कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर मनोज कुमार यांनी आपलं जीवन अभिनयाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबद्दल बोलणारच आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया शोर या चित्रपटातलं अभिनेते मनोज कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गीत.

किशोर या चित्रपटातलं मन्ना डे महेंद्र कपूर श्यामा चित्तार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं इंद्रजीत सिंग तुलसी यांचं हे गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: पापा से सारे भाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब भाग चले गए, सुपर निर्मा मैं सप्तमा।
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
3: हेलो
4: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय। तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जाडकाल।
3: 10 लाख द्या वाचाल।
5: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
5: सर 2 लाख
6: काय झालं बाबा?
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
4: अरे
5: ठेवला
6: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
5: फ्रॉड?
6: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
5: तर पैसे गमवा। RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा।
7: गाता रहे मेरा दिल। श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत दिवंगत ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्यावर चित्रित काही सदाबहार हिंदी चित्रपट गीतं। कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत आहे पत्थर के सनम या चित्रपटातलं। लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेली ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं हरियाली और रास्ता या चित्रपटातलं शैलेंद्र यांचंही गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रुते हो गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. एक निवेदन. कोल्हापूर पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांच्याकडून आलेलं हे एक निवेदन. आज दिनांक 24 जुलै 2026 रोजी सकाळी 10:15 काजीरणे तलाव 100% पूर्ण क्षमतेने भरलेला आहे, त्यामुळे स्थानिक ओढ्यातील पर्यायानं घटप्रभा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसंच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्यानं पर्यटकांना येण्यासाठी बंदी आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभाग यांच्याकडून आलेलं हे निवेदन आपण ऐकलं.

मुकेश यांच्या स्वरात हिमालय की गोद में या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोते हो, लहानपणापासूनच अभिनेते मनोज कुमार हे अभिनेते दिलीप कुमार यांचे चाहते होते. 1949 प्रदर्शित झालेल्या दिलीप कुमार यांच्याच शबनम या चित्रपटातील पात्राच्या नावावरूनच मनोज कुमार हे इंडस्ट्रीत नाव त्यांनी धारण केलं. 1960 प्रदर्शित झालेल्या कांच की गुडिया या चित्रपटामुळे मनोज कुमार खरे प्रसिद्धीस आले. त्यानंतर 1962 ते 1965 या काळात त्यांनी काही चित्रपटांमध्ये काम केले. ते सरासरी यशस्वी ठरलं. श्रोते हो, मनोज कुमार यांची एक वेगळी ओळख म्हणजे एक देशभक्त नायक. 1964 प्रदर्शित झालेल्या शहीद चित्रपटानं त्यांना देशभक्त नायकाची प्रतिमा दिली. हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या जीवनावर आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर आधारित होता. त्यांनी 1967 आपला पहिला चित्रपट दिग्दर्शित केला, तो होता म्हणजे उपकार. 1970 पूरब और पश्चिम या चित्रपटामध्ये त्यांनी भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीमधला फरक दाखवला. 1972 प्रदर्शित केलेल्या बेईमान या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देखील अभिनेते मनोज कुमार यांना मिळाला. 1970 मध्यात मनोज यांनी रोटी कपडा और मकान या चित्रपटामध्ये काम केलं. तसंच झीनत अमान, शशी कपूर, अमिताभ बच्चन यासारख्या त्या काळातील आघाडीच्या कलाकारांसुद्धा अभिनय केला. 1975 त्यांनी आघाडीच्या अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत संन्यासी या चित्रपटात भूमिका केली. त्यांची शेवटची उल्लेखनीय भूमिका म्हणजे 1981 क्रांती या चित्रपटात होती. तर कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया क्रांती या चित्रपटातलं अभिनेते मनोज कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गीत.

क्रांती या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजात संतोष आनंद यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. आज या कार्यक्रमात अभिनेते मनोज कुमार यांच्यावर चित्रित काही गीतं आपण ऐकली.

गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 11:41 आणि 35 सेकंद झाली आहेत. आज का शब्द आज की सूची.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला विभावरी आपटे यांनी गायलेली नाग देशपांडे यांचीही गीतरचना आपण ऐकलीत.

ही होती माधुरी अशिरगडे यांनी गायलेली रचना भावधारा। या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मधुरा दातार यांनी गायलेलं हे गीत।

मधुरा दातार यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतायत. आता यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नांबे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, पावसाळ्यात आपण जेव्हा बाहेर जातो आणि भिजून येतो तर आपली किती धांदल उडते हो की नाही. त्यावेळेस असं वाटतं की आपण बाहेर जाऊन आल्यानंतर मग पाऊस पडला तर बरं होईल. असंच कवयित्री इंदिरा संत आपल्या कवितेत पावसाला म्हणतात, पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळीन बोलेन. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. आज असंच काहीतरी घडलंय आपल्या हलकं फुलकच्या कुटुंबात. चला तर जाणून घेऊया आणि ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. आज या श्रुतिकेचा भाग 14 आपण ऐकणार आहात. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, मदालासा कानडे आणि अनिल नरवडे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पैली पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धुंदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं.

0: अरे काही दम धीर आहे की नाही?
1: मला राहुलच असणार बर का, सवयच आहे त्याला. जो पर्यंत दार उघडत नाही ना तोपर्यंत सारखा बेल वाजवत राहतो.
0: अरे आले आले आले आले मी.
1: अगं बाई नंदिनी, तू कशी काय दुपारची?
0: आणि हे काय चांगल्या चार पाच पिशव्या दिसत आहेत हातात.
1: जवळपास एखाद्या सेलला भेट देऊन आलेली दिसतेस. मान्सून नव्हा का ऑफर?
2: अगं रश्मी, सगळे प्रश्न दारातच विचारणार आहेस का? आधी घरात तर येऊ दे मला.
1: हो हो.
2: आणि या पिशव्या घे जरा हातातल्या.
1: बर बर.
2: कद्दीच्या हातात धरून कळ लागलीये ग हाताला.
1: कशाला एवढी खरेदी करायची? बर दे इकडे. ये ये बस जरा निवांत. थांब हा, पाणी आणते तुझ्यासाठी.
2: बरं वाटलं ग पाणी पिऊन. केव्हाची तहान लागली होती. अगो रश्मी, घरात कुणीच दिसत नाही आज. सासूबाई, रिया, राहुल गेले कुठे सगळे?
1: अग सासूबाई गेल्यात भजनी मंडळात. चातुर्मास सुरू झालाय ना, रोज एकेका घरी भजन घेतात ते. आणि आज वनिता काकूंकडे आहे ना भजन, तिकडे गेल्यात.
2: अरे म्हणजे माझ्या कॉलनी जवळच की? मी घरी असते तर बोलावलं असतं त्यांना घरी सगळ्यांना. एरवी तरी त्यांचं कुठे येणं होतं माझ्याकडे, त्या निमित्ताने आल्या असत्या. बरं मुलं कुठे आहेत?
1: रिया गेली कॉलेजला आणि राहुल मित्रांसोबत पुस्तक घ्यायला. बरं ते जाऊ दे. नंदिनी मला सांग, तुझी स्वारी इकडे कशी काय?
2: ओळख? अग तुझ्या घराजवळच्या चौकामध्ये दुकान आहे ना साड्यांचं.
1: तिथे माणसं मान्सून ऑफर चालू आहे.
2: ओळखलंस की नाही? आणि तुला तर माहितीच आहे मला खरेदीची किती आवड आहे.
1: अच्छा, म्हणजे खरेदी दाखवायला आलीयस.
2: अगं रश्मी, आभाळ भरून आलेलं दिसलं म्हंटल मध्येच पावसाने गाठलं तर फजिती नको म्हणून आले वय इकडे तुझ्याकडे.
1: हो हो, फजिती आणि तुझी. अगं विसरलीस का, 15-20 वर्षांपूर्वीची नंदिनी. पाऊस म्हंटल की आनंदानं बेभान व्हायचीस. तुझ्या उत्साहाला नुसतं उधाणच यायचं. वर्षा सहलीचं काय प्लॅनिंग करायचीस? काकू नको नको म्हणताना ट्रेकला काय जायचीस? काकू कितीही रागवल्या तरी मुद्दाम धबधब्याखाली उभं राहून मनसोक्त भिजायचीस. आणि आता पावसाचा धाक वाटतोय होय तुला.
2: अगं तेव्हाची गोष्ट वेगळी होती रश्मी. तेव्हा असं जबाबदाऱ्यांचं ओझ कुठे होतं आपल्या डोक्यावर? आता या पिशव्या भिजल्या असत्या तर काय भावात गेलं असतं सांग बरं.

0: कोकड्यांसोबत भाजीपाला सुद्धा आहे ना त्याच्यात.
1: अगं पण नंदिनी खरंच किती फुलपाखरी दिवस होते ना ते, स्वच्छंद. म्हणजे एक अभ्यासाचा ताण सोडला तरी तर कुठल्या डेडलाईन सांभाळाव्या लागत नव्हत्या गं आपल्याला.
0: हो ना, रिमझिमणारा पाऊस, पायाखाली मऊ हिरवळीचा गालीचा, अण्णांच्या टपरीवरचा तो वाफाळता चहा आणि गरमागरम कांद्याची भजी. स्वप्नाळू दिवस होते सगळे.
1: नक्कीच, आपण, पाऊस, चहा
0: आणि सुमधुर गाणी, पावसाच्या कविता, धमाल यायची नुसती.
1: आणि अशी सुरेल जमलेली मैफिल, क्या बात है. नंदिनी अगो पावसाचं नाव काढलंस आणि सुरू झाला बघ. अगो बाई, हा राहुल अडकतो आता पावसात. सकाळी चांगलं म्हटलं होतं मी त्याला रेनकोट घेऊन जा, रियाही ऐकत नाही आणि राहुलही, दोघही तसेच.
0: अगं दिवसच आहेत त्यांचे पावसात भिजायचे. हेच तर वय असतं या सगळ्या गोष्टी भरभरून अनुभवायचं. पुढे एकदा जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की ही मजा अनुभवता येणार आहे त्यांना.
1: असं काय ग म्हणतेस, पावसात भिजत नसलो तरी गरमागरम कांदा भजी आणि वाफाळता चहा हे तर आपल्या हातात नक्कीच आहे ना.
0: हो ग, तेही खरंच.
1: ए नंदिनी, तुझं ते आवडतं गाणं म्हण ना एकदा, खूप दिवस झाले बघ ऐकून तुझ्या तोंडून. अगं तुला सांगते, जोपर्यंत तुझ्या तोंडचं ते गाणं ऐकत नाही ना मी, तोपर्यंत मला पावसाळा चालू झाला असं वाटतच नाही बघ.
0: पुरे पुरे, इतका नको मस्का मारायला बर का रश्मी. म्हणते ग मला की नाही रश्मी, पाऊस पडायला लागला की प्रवीण दवणेंची ती कविताच आठवते ज्याचं गाणं झालंय, पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला. आणि पहिल्या पावसात हे गाणं गायला किती मजा येते.
1: नक्कीच, म्हणून तर तुझ्या तोंडून ते गाणं ऐकलं की मला पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतं.
0: तू म्हणते तर मी म्हणते आता.
1: नक्कीच.

0: केला।
1: वाह क्या बात है, हे घ्या गरमा गरम भजी आणि वाफाळता चहा।
2: अरे वा मस्त वास येतो एकदम, गरमा गरम भज्यांचा। वा वा आई किती मनकवडी आहे ग तू, मी आता विचारच करत होतो की घरी गेलो की आधी आईला गरमा गरम मस्त भजी बनवायला सांगावेत आणि घरी यायच्या आत भजे तयार।
0: अरे राहुल अरे केवढा भिजलायस तू, कपड्यातून पाणी निथळते, हे सगळं घर ओलं होतंय ना, आधी कपडे बदल। हे बघ डोकंही चांगलं कोरडं कर, जा।
2: करतो करतो करतो। नंदू मावशी ही आई ना असेच करते, अगं बसू दे की मला, बघ नंदू मावशी किती छान गाणं म्हणतीये ना।
0: अरे राहुल मी पुन्हा ऐकवते तुला गाणं हवं तर, पण आधी आईचं ऐक बरं। किती ओला झालायस तू।
2: बर बर मी आलोच, फक्त थांबा मी आल्यावर आल्यावर गाणं म्हणा, आता नको म्हणूस, मी आलोच एकदम, आत्ताच जाऊन येतो बघ, कपडे बदलून येतो।
0: बर बर बर तू काय खरेदी केलीस ग। अग काही नाही, तुला माहितीये माझं साड्यांचं वेड, एखाद्या पॅटर्नची जरी माझ्याकडे साडी नसली आणि ती मला दुकानात दिसली की मी ती घेणार म्हणजे घेणार, हे ठरलेलं असतं नाही का। तर बघतच आलीयस इतक्या वर्षापासून।
1: नक्कीच नक्कीच बघूया साड्या। अरे रे रे रे हे बघ हा आला आणि असं ओलं डोकं घेऊन फॅन खाली बसलाय। अरे काय असं राहुल, गच्च ओलं डोकं घेऊन कोणी फॅन खाली बसतं का। अरे टॉवेल घेऊन आधी केस कोरडे कर ना तुझे।
2: करतो करतो बाई थांब ना, पण जरा छान अशी मस्त गरमागरम भाजी दे ना आणि नंदू मावशी गाणं।

0: तेवढं म्हणून ना ग.
1: बरं का राहुल, हे जे गाणं मी गातीये ना ते तुझ्यासाठी गातीये बरं का.
0: अरे वा,
1: तुला माहितीये का राहुल, हे जे गाणं आहे ना म्हणजे ही जी कविता आहे ती अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली आहे आणि ते आपल्या संभाजीनगरचे रहिवासी होते.
0: अरे वा,
1: त्या गाण्याला अत्यंत सुंदर चाल देऊन हे गाणं बनलंय बरं का. आता तेच गाणं मी तुम्हाला ऐकवते सगळ्यांना.

0: हे घे राहुल, तुझ्यासाठी गरमागरम भजे।
1: वाह क्या बात है नंद मावशी, गरमागरम भजी चहा आणि त्यावर एकदम असं पावसाचं गाणं ऐकलं एवढं।
2: अरे वा वा वा, पावसाळी मैफिल जमलेली दिसते वाटलंच मला। मी चाललो होतो इकडून, सहज सूर कानावर पडले, मातीचा सुगंध आला
1: आणि भजनचा पण सुगंध आला सन एकदम।
2: म्हणून आपसुकच पावलं वळली।
1: गोविंद काका या या या बसा, तुम्ही पण घ्या छान मस्त गरमागरम भजी। आई आणि नंदू मावशी दोघी नंबर एकच, आई भजी करण्यात आणि नंदू मावशी गाण्यात।
0: हो पुरे झालं हो कौतुक, आणते अजून भजी। अरे या या भाऊजी या।
2: अरे हो हो, पण बसू कुठ, इथं ओली बॅग आहे खुर्चीवर, कुशन ओल हो झालंय।
0: आमचे युवराज राहुल कुमार द ग्रेट यांनी ठेवली ती। थांबा थांबा, मी तुम्हाला आतून साधी खुर्ची आणून देते, त्यावर बसा। नाहीतर थांबा थांबा, ए राहुल तू झुल्यावर बसला।
1: काय म्हणाली?
0: त्या झुल्यावर बस, म्हणजे काका तुझ्या खुर्चीवर बसतील।
1: युवराजांना मातोश्रीची आज्ञा शिरसाबंद, जशी आपली आज्ञा मातोश्री, युवराज आपल्या आज्ञेचं पालन करतो आहे। अरे आवाज निघत नाहीये ग, आज माझा घसा चोकअप झालेला दिसतोय।
2: अरे राहुल चारच भजा तुझे हे हाल का हो, वहिनी तेल चांगलं ना की भेसळयुक्त?
0: हे हो तुम्ही काळजी करू नका, पोट भर खा, आमचा राहुल वायुभार मापकासारखा आहे।
2: म्हणजे?
0: म्हणजे थर्मामीटर सारखा, पावसात भिजलाय ना तो लगेच परिणाम दाखवतो। इकडे वातावरण बदललं की त्याला शिंका येणं आणि सर्दी होणं हे नेहमीच।
2: हलक्यात घेऊ नका हा।
0: अगो बाई
2: साधी सर्दी म्हणता म्हणता निमोनिया व्हायचा,
0: बापरे,
2: वेळीच काळजी घेतली नाही तर फुफ्फुसाचा संसर्ग व्हायचा। माझ्या चुलत पुतणीच्या सासूच्या मेवणीच्या नातवाला असंच झालं, आधी साधी सर्दी म्हणून दुर्लक्ष केलं, नंतर गेला की ताप डोक्यात। मग आईची काळजी वाढली, दवाखान्यातल्या चक्रा वाढल्या, ऍडमिट करावं लागलं, बिलाचा आकडा हे मोठा, मग बाबाची काळजी वाढली।
1: काय गोविंद काका धडकी भरायच्या गोष्टी करता, किती वर्षाचा होता तो मुलगा?
2: 2.5 वर्षाचा होता।
1: 2.5 वर्षाचा म्हणजे त्याची इम्युनिटी कमीच असणार ना।
2: हो
1: त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी फरक आहे की?
2: तसं नाही रे, काळजी वाटते। तू असं कर, तू कशाला

0: वहिनी याला थोडं अद्रक मिरे ओवा चवीपुरता थोडा गुळ आणि हळद घालून चांगला काढा करून द्या.
1: अद्रक आत्ताच चहाला टाकलं होतं ना, हिला दिला चहा आत्ता मी नंदिनीला.
2: अग रश्मी मग सुंठ पावडर घाल.
1: हा हा
2: ती सुद्धा चालेल.
1: बर बर
2: आणि लगेच कर बर का.
1: हो हो
0: दोन कपाचा एक कप होईल असा उकळा बर का. राहुल ओलं डोकं घेऊन फॅन खाली बसला होतास ना, त्यानं सर्दी झाली असेल बघ तुला.
3: ओ गोविंद काका पण मी ना डोकं वाळवण्यासाठीच फॅन खाली बसलो होतो ना.
2: तरी तुला आईने सांगितलं होतं ना राहुल, टॉवेलने डोकं कोरडं कर म्हणून. ते का नाही केलंस?
3: अग ते तुझं गाणं ऐकायचं होतं ना मावशी, मग ती लिंक तुटली असती ग म्हणून.
0: अरे पावसाळ्यात फार काळजी घ्यायला हवी.
2: पाणी उकळलेलं किंवा फिल्टरचं असंच प्यावं म्हणजे डायरिया सारखे आजार होत नाहीत. साचलेल्या पाण्यामध्ये मज्जा घेत चालू नये मुलांनी, मच्छर असतात ते चावले की मलेरिया, दूषित पाण्याने डायरिया.
3: अरे वा हे तर स्लोगनच झालं. अजून एक सांगतो, बाहेरचं खाऊ नका, ओले कपडे घालू नका, नाहीतर सुटेल सर्वांगाला खाज, लाल पुरळ आणि सट्टे अंगावर.
0: वा युवराज हुशार आहेस. हे काय आई काढा घेऊन आली, घे गरम गरम म्हणजे घशाला आराम मिळेल. कसं वाटतंय, पडलं का थोडा आराम?
3: काका जरा बरं वाटतंय आता, थोडं आराम मिळाल्यासारखं वाटतंय.
0: चला मला एक पार्टनर मिळाला.
3: तो कशाला आता?
0: अरे म्हणजे काय, तुमची गाणी ऐकून तर मी इकडे आलो ना. खेळूयात की गाण्याच्या भेंड्या?
3: गाण्याच्या भेंड्या? अरे वा मस्त आयडिया आहे. नंदू मावशी आणि आई, तुम्ही आणि मी, पण माझा आवाज आवाज नाही ना.
2: राहुल आणि जो हरेल ना त्याच्याकडे पुढची भजांची पार्टी.
3: अरे वा वा वा मग माझा आवाज
2: आज फक्त एकच गाणं, फक्त पावसाचंच
4: हवं. राहुल गाणं म्हणता येत नाही ठीक आहे, पण तू पुस्तकं आणलीस ना आता, त्या पुस्तकांमध्ये कविता असतील ना रे पावसाच्या?
3: हा हा आहेत की आहेत की.
4: मग एखादी कविता म्हणूयात, एखादा पाऊस गाणं, एखादी कविता. मस्त मैफिल जमेल नाही का?
3: हो छान मैफिल जमेल.
4: आधी कोण म्हणते बरं कविता?
3: मी म्हणतो पहिल्यांदा, ती मंगेश पाडगावकरांची नाही का कविता, त्याच गाणं झालंय बघ.
4: कोणती कोणती?
3: ते मी म्हणून दाखवतो, आता आवाज बसलाय पण मी म्हणतो.

0: अंधळा तमातून वाहे अंधळा सवारा।
1: ए हो, खरच खूप सुंदर गाणं आहे बरं का। हे गाणं ऐकलं की ते पावसाचं चित्र असं डोळ्यासमोर उभं राहतं आपल्या, नाही
0: हो, ती रात्र पावसाळी रात्र
1: बरोबर आहे। मला ना एक खूप सुंदर अनिल कांबळे यांची कविता आठवते।
0: कोणती ग मावशी?
1: ती नाही का, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी। हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, पाऊस ओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना, तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी।
2: वाह, किती सुंदर, अगदी पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या, नाही का।
1: आणि तुम्हाला माहितीये का, ही अनिल कांबळेंची कविता म्हणजे एका प्रियकराचं मनोगते जे पावसाच्या रूपात त्याने प्रेयसीसाठी पाहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे।
2: अरे वा,
1: ही कविता वाचली की आपण तिच्या प्रेमातच पडतो अगदी।
2: नक्कीच।
1: गोविंद काका, आता तुम्हाला म्हणायची बर का कविता।
3: बर, मी म्हणतो।
2: कुणाची कविता म्हणणार आहात?
3: कुणाची म्हणजे काय, नाधो मानोर आणि

0: हे समीकरण जुळलेलं आहे.
1: खरंय खरंय.
0: कुठे पावसाळी झड पाऊस गारवा, कुठे पावसाळी झड पाऊस गारवा, पारोश्या दुपारी थोडा हवेत ताजवा. बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची, बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची, तळ्यातल्या मेघुटांचे थेंब थेंब वेची. पाण्यातल्या झाडावर तरंग थेंबाचे, सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे, सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे.
1: रश्मी तू राहिलीस बर का?
2: हो, माझी इंदिरा संतांची आवडती कविता म्हणू.
0: हो
2: म्हण. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्र मौळी आणि दारात सायली. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून. नको करू झुंबा झुंबी, नको करू झुंबा झुंबी माझी नाजूक वेलन, नको टाकू फुल माळ अशी मातीत लुटून, नको टाकू फुल माळ अशी मातीत लुटून.
1: खूप सुंदर बर का. इंदिराबाईंची ही कविता खूप प्रसिद्ध झाली जेव्हा त्यांनी ती लिहिली होती, आणि मला असं वाटतं या कवितेचं गाणंही
2: झालंय. माझी अत्यंत आवडती कविता खरंच. ए मला काय वाटतं माहितीये का, आता आपण छान पाऊस कविता तर वाचलत सगळ्या, तर मग छानस पाऊस गाणं ऐकूया.
1: नक्कीच
0: नक्कीच.
1: रश्मी मी सांगू का तुला, आत्ता राहुलने जी म्हटली ना कविता मंगेश पाडगावकरांची, भेट तुझी माझी स्मरते, तेच गाणं ऐकूया ग. किती सुंदर गीत येते.
2: चालेल.

0: festival. ताई सा क्लास.
1: मुलाची ट्यूशन. सासूबाईंचं भजन. आला गेला पई पाहुणा. सणवार साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धुंदल रोज तीच गडबड. वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं. नको मनावर ओझ इतकं.
0: चला जगूया मस्त मजेने.
2: होऊया जरा हलकं फुलकं.
1: हलकं फुलकं. हलकं फुलकं.
3: कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक आताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, मदलासा कानडे आणि अनिल नरवडे यांचा. संकल्पना आणि सादर करते नयन पवार. मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय परिदिवस. दरवर्षी 24 जून रोजी आंतरराष्ट्रीय परिदिन साजरा केला जातो. हा दिवस परिकथा, जादू, कल्पनाशक्ती आणि निसर्गाशी जोडलेल्या पौराणिक कथांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. शतकानुशतकं लोककथा, साहित्य आणि मुलांच्या कथांमध्ये परींना एक विशेष स्थान आहे. हा परिदिवस आठवण करून देतो की आपल्या मनात अजूनही एक लहान मूल जिवंत आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावरच माणूस जगात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो. म्हणूनच या

0: सेनेटरीनं आज आहे आंतरराष्ट्रीय स्वतःची काळजी दिवस. त्यानिमित्त ऐकूया स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे हिनं साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे स्वतःची काळजी दिवस. दरवर्षी 24 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 2011 मध्ये इंटरनॅशनल सेल्फ केअर फाउंडेशन ISF ने सुरू केला होता. लोकांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 24 तास 7 दिवस स्वतःची काळजी महत्वाची असल्याचं दर्शवितो. आपल्याला आठवण करून देतो की आपल्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणं किती महत्वाचं आहे, जेणेकरून आपण निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकू. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. ही काळजी प्रत्येकानं कशी घ्यावी याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना. डॉक्टर मेधा कुलकर्णी या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 41 वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉक्टर मेधा, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर मेधा, आज आहे स्वतःची काळजी दिवस, तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं की स्वतःची काळजी म्हणजे काय आणि स्वतःची काळजी घेणं का महत्वाचं असतं. बरं,
1: स्वतःची काळजी म्हणजे स्वकाळजी, म्हणजे स्वतःकडे लक्ष देणे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते म्हणजे WHO तर्फे जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे स्वकाळजी म्हणजे व्यक्ती, कुटुंब आणि समुदाय यांनी सगळ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्या

0: आपण आपल्या समाजाला पण निरोगी ठेवू शकतो.
1: अगदी. मग हे स्वतःची काळजी घेतल्याने आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या छोट्या छोट्या काय सवयींमध्ये बदल केला पाहिजे.
0: प्रत्येकाची लाईफस्टाईल दैनंदिन जीवन हे वेगवेगळं असतं. हे जरी खरं असलं दैनंदिन जीवनाची काळजी घेतली आपण स्वतःची तर आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान होते. आपण एकदा चांगल्या मूड मध्ये झोपेतनं जागे होतो. कामामध्ये आपला उत्साह वाढतो. आपल्याला एकदम स्फूर्ती येते काम करण्याची. यासाठी आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या दैनंदिन जीवनात आहेत त्या जर आपण व्यवस्थित मॅनेज केल्या तर खरंच आपण स्वतःची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर आपण रात्री लवकर झोपलो तर लवकर झोपण्यामुळे आपण फ्रेश सकाळी उठतो. मग उठल्याबरोबर आपण जे काही आपलं रोजचं दैनंदिन दिनक्रम आहे ते करूत. आपण ब्रश करणं वगैरे वगैरे सगळं. पण त्यानंतर आपण आंघोळ करतो. तिथे आंघोळ सुद्धा इतकी हायजिनिक मानली जाते की ते आंघोळ करताना तुम्ही शांत डोक्यांनी एक 10 मिनिटं तरी स्वतःचा स्वतः विचार करता आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी दिवसाचं प्लॅनिंग करायला सुचतं. म्हणून ती पण व्यवस्थित आंघोळीला वेळ द्या तुमचा. त्याच्यानंतर देवाच्या पूजेबरोबर स्तोत्र म्हणायला घा. देवाचं दर्शन जसं घेता तसंच मोठ्या माणसाचंही दर्शन तुम्ही घ्यावं अशी इच्छा आहे. आपण पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे गुड मॉर्निंग म्हणतो. चांगलं वाकून नमस्कार करा. आशीर्वाद घ्या मोठ्या माणसांचा. तुमच्या दिवसाची सुरुवात खूप छान होईल. वेळेवर नाश्ता घ्या. नाश्ता करताना जेवताना सगळ्यांनी एकत्र टेबलवर येण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाची कामाच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतील पण दिवसातून एकदा तरी तुम्ही एकत्र सहभोजन घेण्याचा प्रयत्न करा. डायनिंग टेबलावर नो मोबाईल हे स्ट्रिक्टली फॉलो करा. असं काही घर आहेत की ते लोक जेवायला आले ना मोबाईल ठेवतात बास्केटमध्ये आणि मग जेवायला येतात. त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सकाळी व्यायामाला वेळ नाही मिळाला समजा तर तुम्ही संध्याकाळी तरी तो वेळ काढा. पण कसंही करून त्याचं नियोजन व्यवस्थित करा. दिवसभरात तुमचे जे काही छंद तुम्हाला जोपासता येतात तर ते तुम्ही आयदर दैनंदिन जीवनात जोपासा किंवा मग आठवड्याला एकदा तरी. पण तुम्ही हे सगळं केल्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता.
1: डॉक्टर मेधा मग स्वतःची काळजी घेण्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का बरं?
0: मी एक 4 M's एक मंत्र तुम्हाला सांगते. म्युझिक मेडिटेशन मुवमेंट आणि मेडिसिन्स. दिवसभरात आपली काळजी कशी घ्यायची? तुम्हाला छंद असेल तर त्याच्यात म्युझिक म्हणा स्वतः किंवा ऐका. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही भूपाळे ऐकल्या तर तुमच्या दिवसाची सुरुवात किती छान होईल. पुरेशी झोप झालेल 7 ते 8 तास तुम्ही झोप घ्याल आणि मग सकाळी फ्रेश उठाल. त्यानंतर आपल्याला आहारावर लक्ष केंद्रित करायचंय. मेडिटेशन म्हणजे ध्यानासाठी वेळ काढायचा आपल्याला. मुवमेंट म्हणजे व्यायाम करायचा आपल्याला. तो व्यायाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही व्यायाम सिलेक्ट करू शकता पण ज्याच्यात सातत्य असेल असा व्यायाम निवडा. म्हणजे तुम्ही तो रोज कराल आणि आवडीने कराल. मेडिसिन्स म्हणजे तुम्हाला जर बीपीचा त्रास आहे डायबिटीसचा त्रास आहे किंवा तुम्हाला कुठली एखादी रेग्युलर गोळी चालली तर ती विसरता घ्या. हे सगळं केल्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी खूप चांगली घ्याल आणि तुम्ही अगदी निरोगी राहाल. यामध्ये आपण दैनंदिन काळजी साप्ताहिक काळजी मासिक काळजी आणि वार्षिक काळजी असं कॅटेगराईज करू शकतो.
1: मग दैनंदिन काळजीमध्ये काय काय येऊ शकतो?
0: दैनंदिन काळजीमध्ये आपण आताच बघितल्यासारखं झोप घेणे व्यायाम करणे छंद जोपासणे ध्यान करणे हे सगळं आपल्या दैनंदिन जीवनात येतं. आपण दैनंदिन जी काळजी घेतो त्यामध्ये मला आवर्जून असं सांगावं असं वाटते की गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात पण त्याची काळजी खूप महत्वाची आहे. सकाळी उठल्याबरोबर ब्रश केला पाहिजे आणि रात्री झोपताना पण ब्रश केला पाहिजे. तुमचं दाताचं आरोग्य तुम्ही जर चांगलं नाही ठेवलं तर ते दातामध्ये जे जंतू असतात तर त्याचा परिणाम थेट हार्ट पर्यंत जातो. म्हणजे तुमच्या हृदयापर्यंत जातो. म्हणजे जे हृदयाचे रोग होतात लहान मुलांना किंवा मोठ्यांना त्याचं मूळ हे तुम्ही जर दातांची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोजच्या रोज आंघोळ करणे. खूप जण कंटाळा करतात आंघोळ करायचा तर आंघोळ पण रोज केली पाहिजे आणि ती आंघोळ पण व्यवस्थित केली पाहिजे अशी ही स्वच्छताचा मंत्र खूप महत्वाचा आहे हा. यानंतर तुम्हाला भरपूर पाणी प्यायला पाहिजे. छोट्या मुलांनी पण प्यायला पाहिजे मोठ्यांनी पण प्यायला पाहिजे. म्हाताऱ्या लोकांनी तर प्यायलाच पाहिजे कारण त्यांना सारखा कोरडेपणाचा त्रास आहे. तो खरा तो 40 नंतर सुरू होतो. तुम्ही डोळ्याला सुद्धा कोरडेपणा येतो. युरिन इन्फेक्शन होऊ शकतं तुम्हाला. दररोज तुम्हाला 7 ते 8 ग्लास पाणी पोटात गेलं पाहिजे. ज्यांना वारंवार युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो त्यांनी तर 2 ते 3 लिटर पाणीचं सेवन केलं पाहिजे. खाण्यामध्ये जे सकस आहार घ्यायचा आहे आपल्याला तर तो सकस आहार म्हणजे काय तर घरी बनवलेलं ताजं अन्न खाणे. याला आपण सकस

मुलांना पण व्यायाम करू द्या, तुम्ही पण व्यायाम करा, कुठल्याही प्रकारचा करा, जो तुम्हाला भावतो, जो तुम्हाला आवडतो आणि ज्याला तुम्हाला वेळ मिळतो, असा कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता. पण व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे, कारण हे जर व्यायाम तुम्ही केले नाहीत तर ह्याचे परिणाम तुम्हाला आत्ता नाही जाणवणार तरुणपणात, पण 40 नंतर तुमचं शरीर बोलायला लागतं, हा सांधा दुखतोय, तो सांधा दुखतोय, काहीतरी सुरू होतं तक्रारी. शरीर हे शेवटी आपलं यंत्र नसलं तरी त्याला रिचार्ज आणि रिस्टार्ट करण्यासाठी ह्या व्यायामाची खूप खूप गरज आहे. आणि यामुळे तुम्हाला खूप फ्रेश वाटेल आणि हॅपी हार्मोन्स तुमचे सिक्रेट होतात. त्यामुळे व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे. यानंतर छंद जोपासा, सकाळी उठल्याबरोबर म्युझिक ऐका, भोपाळी ऐका, त्याच्यामुळे तुमच्या घरात आध्यात्मिक वातावरण तयार होईल. मुलांना गाण्याची गोडी लागते, ज्याला जे आवडेल ते म्युझिक तुम्ही ऐकू शकता, ज्याला जी कला शिकता येईल तिथे शिकता येते तुम्हाला. आपल्या जॉबला वेळेवर जाणे, तिथे चिडचिड न करता आपलं काम आवडीने करणे, हे दैनंदिन ह्याच्यात येऊ शकेल. साप्ताहिक मध्ये तुम्ही एखादी नवीन कला शिकू शकता. त्याच्यानंतर आठवड्याला तुमचं नखं काढणं गरजेचं आहे. आजकाल तरुण मुलामुलींना हे खूप सांगणं गरजेचं आलंय की त्यांच्या त्वचेची आणि केसांची निगा कशी राखायला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ही केसांची निगा राखणं खूप गरजेचं आहे, कारण ते रोज केस विंचरले पाहिजेत. झोपेतनं उठले अर्धा तास आधी आणि लगेच तुम्ही शाळेत गेलात, तुमच्या कामावर गेलात, तर तुम्ही काय निगा राखणार तुमच्या केसांची, असं करू नका. त्याच्यासाठी पण वेळ द्या. रोजच्या रोज केस विंचरणं गरजेचं आहे, केसाची मालिश करणं गरजेचं आहे. आजकाल तरुण मुलींचं खूप फॅड निघालंय, स्ट्रेट हेअर असतात त्याला कर्ली करतात, कर्ली असेल तर स्ट्रेट करतात, त्याला काय कलरच करून घेतील, स्ट्रेटनिंग करून घेतील, असं त्या केमिकलचा वापर त्या केसांना करून त्या केसाचा वाटोळ करू नका. गोंधवणे हा प्रकार आता खूप निघालेला आहे. तुम्ही म्हणाल पूर्वीची लोक पण गोंधवत होती, बरोबर आहे, पण आता तुम्ही गोंधवताय ना, त्याचा केमिकलचा वापर खूप होतोय. त्याच्यामुळे ते केमिकल तुमच्या रक्तात मिसळून तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका असतो. नखांचं पण तेच झाले, बाहेर आल्यावर हात धुवा तुम्ही, पण त्यावर 8 दिवसांनी एकदा नखं काढणं तेवढंच गरजेचं आहे. पण आजकाल जे फॅड आहे ना, नखाला नेल आर्ट करतात, कुठं नखा आर्टिफिशियल नेल लावतात, तर हे सगळं करू नका. तुम्ही ते नेल पॉलिश रिमूव्ह करण्यासाठी केमिकल ते नेल आर्ट चिटकवण्यासाठी त्याला काहीतरी अडेझिव्ह लावता, हे सगळे प्री कॅन्सरस गोष्टी आहेत. या सगळ्या याच्याने तुमचा कॅन्सरचा धोका खूप वाढतो, म्हणून हे लक्षात ठेवा. जंक फूड खाणे, प्रोसेस्ड फूड खाणे, जे काय प्रिझर्वेटिव्ह त्याच्यात ऍड केलेलं असतं, त्या सगळ्या प्रिझर्वेटिव्ह मुळे कॅन्सरचा धोका खूप खूप वाढतो. निळ्या रंगाचा केक बिलकुल मुलांना खायला द्यायचा नाही, हे अंडरलाईन करून ठेवा वाक्य. निळ्या रंगामध्ये कार्सिनोजेनिक एक केमिकल असतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा की निळ्या रंगाचा केक बिलकुल खाऊ नका. मैदा आणि तेल, तूप आणि साखर या सगळ्याचा वापर आपल्या जेवणामध्ये मर्यादितच आला पाहिजे. चॉकलेट्स पोरांनी खाणं, पण चॉकलेट घरात तुम्ही आणलंच नाही, बिस्किट मैद्याची तुम्ही घरात आणलीच नाहीत, तर हे सगळं आपोआप कमी होतं. अगदी 100% तुम्ही यापासून मुलांना परावृत्त करू शकत नाही. महिन्यात एखाद्या वेळेस तुम्ही त्या मुलांना ह्याची टेस्ट देऊ शकता, पण रोज रोज करू नका. चॉकलेट खाणे, कोल्ड्रिंक खाणे, आईस्क्रीम खाणे, हे सगळं सगळं आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि बाकी तर मग अजून मोठ्यांसाठी मग अल्कोहोल, धूम्रपान टाळा, तंबाखू टाळा, हे तर सगळ्याच्या सेवनामुळे भयानक कॅन्सर होतोय, त्यामुळे हे पण आरोग्यासाठी लक्षात ठेवा. ही स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्याबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची पण काळजी घ्या. आणि साप्ताहिकच्यामध्ये एक दिवसाची सुट्टी मिळते तुम्हाला, तर त्यावेळेचं नियोजन खूप चांगलं करा, की जेणेकरून त्या एका दिवसामध्ये तुम्हाला जे आवडेल ते काम तुम्ही करू शकता. कोणी आराम करेल, कोणी ट्रेकिंगला जाईल, कोणी फिरायला जाईल, कोणी निसर्गाच्या सहवासात राहील, कोणी आपलं आपलं छंद जोपासेल, मग कोणी तर डान्सच्या क्लासला जाऊ शकेल, कोणी असं एखाद्या चित्रकलेचा क्लास करू शकेल. त्यामुळे हे साप्ताहिक नियोजन करा. तुमच्या आठवड्याभरची कामं असतील तर लिस्ट आउट करा, त्याला तुम्ही त्या दिवशी वेळ देऊ शकता. महिन्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही महिन्याभरात तुम्हाला काय खरेदी करायची, आणायचंय, बाहेर जायचंय, याची लिस्ट करा. बायकांचा वीक पॉइंट आहे, त्यांना कुठेतरी प्रदर्शनात जावं असं वाटेल, मॉलला जावं असं वाटेल, पण त्यात तुमच्या पाकिटाचा विचार करून खर्चाचा विचार ते एन्जॉय करा तुम्ही. तर हे तुम्ही महिन्याभरात लिस्ट आउट करून ठेवा आणि ती डायरी मेंटेन करायला शिका. वार्षिक काय करायचं आपल्याला, वार्षिक जी काळजी घ्यायची तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही एक तर सहलीला जाऊ शकता, तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत जाऊ शकता, मित्रांसोबत जाऊ शकता, भारतात प्रवास करा, भारताबाहेर प्रवास करा, पण नक्कीच याच्यामध्ये तुमचं बजेटचा विचार करून तुम्ही ह्या सगळ्या सहली प्लॅन करा. निसर्गाच्या सान्निध्यात राहायला खूप जणांना आवडतं. नंतर जे सोशल बाइंडिंग आहे तुमच्यावर, वर्षातून एकदा काही दानधर्म करा, अनाथ विद्यार्थी गृह भेट द्या, आपल्याकडे वृद्धाश्रम आहेत, तिथे काहीतरी एखादा सकारात्मक कार्यक्रम करून घ्या तुम्ही. तर हे सगळं केल्यामुळे, किंवा एखाद्या सोशल ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता, तर त्यांचा पण कार्यक्रम तुम्ही साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक करू शकता. या सगळ्या केल्यामुळे तुमचा मूड छान राहतो, तुम्ही एकदम ताजेतवाने होऊन जाता. आपले जे सणवार येतात वर्षभरात, ते पण तुम्ही छान एन्जॉय कराल. आपले भारतीय सणवार इतके चांगले आहेत ना, की सगळ्या सणवारांनी आपली खाण्यापिण्याची पण काळजी घेतलेली आणि आपल्या मनोरंजनाची पण काळजी घेतलेली आणि आध्यात्मिक बैठक पण प्रत्येक सणावाराला आहे आपल्या. त्यामुळे आपण हे सगळं एकत्र करून

0: छान आयुष्य एन्जॉय करू शकू. आठवड्याला काही टेस्ट असतील तर त्या करा, महिन्याला काही टेस्ट असतात, आणि वार्षिक टेस्ट तुम्ही लक्षात ठेवा की वाढदिवसाचा एखादा दिवस ठरवून घ्या, किंवा एखादा महिन्यातला एखादा दिवस, की 1 जानेवारी बाबा आपलं नवीन वर्षाची सुरुवात आहे तर आपलं हेल्थ चेकअप झालं पाहिजे. आजकाल काय झालं, ऑफिसमध्ये सगळ्यांच्याकडे काही पॅकेजेस दिले जातात, तर ते पॅकेजेस तुम्ही अवेल करा. त्याच्याप्रमाणे सगळ्या फॅमिली मेंबर्सची पण तपासणी करून घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्याप्रमाणे तुम्हाला आधीच काही आजारांची चाहूल लागते त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आरोग्याचं नियोजन करू शकता. लहान मुलं दर महिन्याला, दर 1.5 महिन्याने वगैरे डोस असतो त्यांचा, वॅक्सिनेशन असतो, तर ते वॅक्सिनेशन आजकाल आई वडील व्यवस्थित पूर्ण करतात की त्यांच्या आरोग्याची काळजी छान घेतली जाते. बायका आपल्या नवऱ्याची काळजी घेतील, मुलांची काळजी घेतील, फक्त स्वतःचीच काळजी घ्यायला विसरतात. तर त्यांनी असं करू नये, पहिले 30 वर्ष तर तुम्हाला खूप आजार पण कमी येतात वगैरे, त्यावेळेला तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावेळेस वेळात तुमचे बाळणपण येतात, त्यामुळे तुम्ही त्यावेळेला तुमचं हिमोग्लोबिन मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे. रक्तातली लाली ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी तुमचे पिरियॉडिक 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी ह्या टेस्ट करणं गरजेचं आहे. ज्यांना डायबिटीस आहे ते लोक घाबरून का होईना, पण दर 3 महिन्याला म्हणा, महिन्याला म्हणा डॉक्टरला जाऊन दाखवतात, पण ज्यांना काहीच आजार नाहीत ते कुठेच जात नाहीत. तर त्याने असं करू नये, त्यांनी पण पिरियॉडिक चेकअप ठेवावं आपल्या फॅमिली डॉक्टरकडे. त्याच्यानंतर मग त्याच्या पुढचं 40 नंतर मग चाहूल लागते, तुमचे गुडघे दुखायला लागतात, तुम्हाला काहीतरी हार्ट अटॅक होण्याची भीती वाटायला लागते. अशा वेळेला पण तुमचे पूर्ण हेल्थ चेकअप झालं पाहिजे, लिपिड प्रोफाईल झालं पाहिजे, कॅल्शियम लेवल्स, B12, आजकाल विटॅमिन डी ची डेफिशियन्सी खूप ऐकताय तुम्ही, कारण सगळे एसीत बसतात, घरात एसी, बाहेर एसी, तुमच्या जॉबला एसी, त्याच्यामुळे ही विटॅमिन डी B12 ची कमतरता आजकाल खूप जाणवते. थायरॉइडचं चेकअप पण खूप महत्वाचं आहे, तर ह्या सगळ्या टेस्ट तुमच्या झाल्या पाहिजेत रेग्युलरली दर 3 महिन्यांनी. याच्यानंतर हार्टचं पण चेकअप महत्वाचं आहे खूप, त्याच्यामुळे कार्डियाक डॉक्टरकडे म्हणजे हार्टच्या डॉक्टरकडे पण तुम्ही गेलं पाहिजे, ते जे सांगतील तुम्हाला. ब्लड टेस्ट करून घेणं गरजेचं आहे, आणि मी स्वतः गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे माझा एक वीक पॉइंट आहे की मी जिथे जाईल तिथे सगळ्यांना सांगत असते की बायकांनी 40 आल्यावर तर काळजी घ्यायचीच आहे, पण आधी पण पांढऱ्या पाण्याची तपासणी सारखी करत राहा, म्हणजे तुम्हाला सर्व्हायकल कॅन्सर जो गर्भाशयाचा कॅन्सर म्हणतो आपण, तर तो होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायची असते ते घेऊ शकता तुम्ही. ही पॅप्समेअर टेस्ट इतकी सोपी टेस्ट आहे की गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यावर ते तुमचं पांढऱ्या पाण्याचं टेस्ट करतात, त्याच्यात 0 डिग्री जरी खराबी आली तर ती लगेच पिकअप होते. गर्भाशयाचा कॅन्सर आहे हा खूप लेट स्टेजला डायग्नोज होतो, कारण बायका लाजून लाजून जातच नाही डॉक्टरांकडे, आणि मग एकदम खूप आजार बळावल्यावर तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि तो आजार हाताबाहेर गेलेला असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की पॅप्समेअर टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबरच तुमच्या ब्रेस्टचा कॅन्सर हा पण खूप कॉमन आहे, त्याच्यामुळे ती पण पिरियॉडिक चेकअप तुम्ही 40 नंतर डॉक्टरांकडनं करून घ्यायला पाहिजे तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडनं. आणि मॅमोग्राफी, मॅमोसोनोग्राफी नावाची एक टेस्ट आहे, ती पण तुम्ही दरवर्षी या आपल्या नेहमीच्या चेकअपमध्ये इन्क्लूड केली पाहिजे. त्याच्यामुळे मॅमोसोनोग्राफी आणि पॅप्समेअर टेस्ट हे दोन खूप महत्वाचे आहेत, आणि मग त्या अनुषंगाने डॉक्टर्स तुम्हाला सांगतील की तुमच्या अँटी कॅन्सर वॅक्सिन जे निघाले सध्या तिथे कोणी आणि कसं घ्यायचं, त्याच्यामुळे ही आरोग्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. जसं जसं तुम्ही ज्येष्ठ नागरिक होतात तर अशा लोकांनी डाएटची खूप जास्ती काळजी घेतली पाहिजे. या लोकांनी तळलेलं कमी खायचं, फास्ट फूड कमी खायला पाहिजे, घरातला सकस आहार घ्या, आणि रोज फिरायला जाण्याची सवय ठेवा. तर असं म्हणतात की आठवड्यात 5 दिवस तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे, हा एक 10,000 पावलं चालली पाहिजेत. योग्य तो सल्ला घेऊन तुम्ही कुठलाही व्यायाम प्रकार तुम्हाला जो आवडेल तो स्विमिंग, वॉकिंग, फिरायला जाणे हे सगळं करू शकता. यामुळे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात पण येता, 4 मैत्रिणी मित्र जोडता, आणि त्यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप चांगलं राहू शकतं.
1: डॉक्टर मेधा, आपल्या घरामध्ये इतर सदस्य असतात किंवा आपले मित्र असतात, आपले सहकारी असतात, या सगळ्यांचा आपल्या स्वतःच्या काळजीमध्ये काय रोल असतो किंवा त्यांचा काय वाटा असतो? बरं,
0: नक्कीच आपल्या स्वतःपासून आपण मित्रमैत्रिणी आणि घरचे मेंबर यांना वेगळं करू शकत नाही. आपण जे काही सणवार साजरे करतो म्हणा किंवा रोज आपण एकत्र उठतो बसतो ह्याच्यात आपला संवाद असणं खूप गरजेचं आहे. आपण एकमेकांशी संवाद साधला तर आपलं बॉन्डिंग खूप छान होतं. खूप मित्रांना आपण खूप दिवसाने भेटलो तर आपण एकदम कसं फ्रेश वाटतं, आपल्याला एकदम ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण जे एकमेकांशी गप्पा मारतो बोलतो ह्याच्यातनं आपल्या हॅपी हार्मोन सिक्रेट होत असतात आपले, आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आणि जी काही ऊर्जा मिळते आणि आपला उर्वरित दिवस, उर्वरित सप्ताह, उर्वरित महिना हा खूप चांगला जातो. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांची खूप काळजी घ्या. आणि नुसतं एवढंच नाही तर आपण सामाजिक आहोत, खूप समाजाचं भान ठेवायचंय, म्हणून आपली ओळख नसताना सुद्धा आपण काही सामाजिक संस्थांना जी मदत करतो त्याच्यातनं सुद्धा आपल्याला फील गुड हार्मोन्स वाढतात आपले, आणि त्याच्यातनं पण आपण आपली स्वतःची काळजी इनडायरेक्टली घेऊ शकतो की आपला भावनिक आरोग्य, मानसिक आरोग्य हे खूप चांगलं राहतं याच्यामध्ये. तुम्हाला माझं उदाहरण सांगते, मी सकाळी रोज व्यायाम करते तर माझी 5 वर्ष

0: मनात माझ्यावर येऊन व्यायाम करायला लागते की मला इतका उत्साह येतो की ती आपल्या बरोबर व्यायाम करते, म्हणून एक दिवस सुद्धा व्यायाम चुकवत नाही. म्हणजे आपल्याला तिच्याकडनं असं इन्स्पिरेशन मिळतं की ही पण आपल्या बरोबर व्यायाम करते. आणि इनडायरेक्टली तुम्ही पण कोणाच्या तरी समोर एक आदर्श ठेवता की रोज व्यायाम केल्याने काय फायदा होतो असं. तर यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या तुम्ही अवलंबल्या तर खूप फायदा होतो तुम्हाला. आपण मित्रमैत्रिणींना भेटतो किंवा आपल्या नातेवाईकांना भेटतो, आपण आवर्जून लग्न समारंभाला जातो. का बरं जातो? भेट खूप थोडा वेळ असते लग्न कार्यात, एक दोन चार तास तुम्ही भेटता, एवढ्या लांब प्रवास करून जाता, पण तिथली जी सकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता तर ती खरंच खूप महत्वाची असते. म्हणजे तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलेलं त्यांना सांगता, ते तुमचं कौतुक करता, तुम्हाला खूप छान वाटतं. आणि कधी कधी असं पण होतं की तुम्ही आपल्या आपल्यातच राहता कधी कधी. का बरं? मग कधीतरी कुठल्या तरी गोष्टीची नाराजी असते तुमच्या मनामध्ये, तर त्याच्यामुळे तुम्हाला कधीतरी डिप्रेशन येतं. आजकाल या सोशल मीडियामुळे पण खूप डिप्रेशन यायला लागतो. तुलना करतो आपण, आपल्यातले दुर्गुण आपण ओवाळत नाही बसायचे सारखे, तर आपल्यात जे गुण आहेत त्याच्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडी कोरिलेट करायचे आणि आपल्या गुणांना सकारात्मक ऊर्जा द्यायची. तर हे करण्यामुळे सगळे आपले कुटुंब आणि आपले नातेवाईक आपल्याला खूप मदत करतात या गोष्टींमध्ये. म्हणजे फक्त मेडिसिन घेऊन तुमचं डिप्रेशन कमी होणार नाही, फक्त डॉक्टरी सल्ल्याने तुम्ही वर येऊ शकणार नाही, तेवढं तुम्ही मित्रमैत्रिणींच्या गप्पा मारून नातेवाईकांच्या घोळक्यात राहून तुम्ही एकदम तुमचं सामाजिक आणि दैनंदिन आयुष्य सुधारू शकता, स्वतःची काळजी घेऊ शकता. त्याच्यामुळे नेहमी एकमेकांना भेटणं चालू ठेवा.
1: अगदी. थोडक्यात आपण जेव्हा व्यक्त होतो, आपलं मन जेव्हा आपलं मोकळं होतं, तेव्हा
0: कामनावरचा ताण एकदम हलका होऊन जातो आपल्या.
1: डॉक्टर मेधा, वेळेचे नियोजन हे स्वतःची काळजी घेण्यास कसं मदत करतं आणि त्याच्यामुळे आपल्या आत्मविश्वासावर काय परिणाम होतो?
0: तुम्हाला प्राईम टाइम खूप कमी उरलेला असतो दिवसभरात. आपला जो जॉब असतो तो 7-8 तास जॉब मध्ये जातो, जास्ती वेळ जातो जाण्यात. ते काय वेळ उरतो आपला, त्याचं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे. का करायला पाहिजे असं व्यवस्थित? आपण आज म्हणलो की आज मला डॉक्टरांकडे जायचंय, मैत्रिणीला भेटायचंय, किंवा आज मला मॉलमध्ये जायचंय, शॉपिंग करायला जायचंय. या गोष्टींमधली एखादी जरी गोष्ट तुमची मिस आउट झाली तर तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन येतं आणि तुम्ही चिडचिड करायला लागतं. आणि ही चिडचिड झाली तुमची किंवा सगळा दिवस तुमचा खराब जातो. कामाचं नियोजन असं करा की कुठल्या कामाला आधी प्राधान्य द्यायला पाहिजे, आपण कुठलं महत्वाचं काम आहे तर ते आधी करा. तुम्हाला डोळा लाल झालाय आणि आज मला मॉलमध्ये जायचंय म्हणून डोळे दाखवायला आपण उद्या जाऊ असं करू नका. डॉक्टरांकडे जाणं सगळ्यात महत्वाचं आहे, ते जर तुम्ही केलं तर तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. तर ही स्वतःची काळजी आधी घ्या. त्यामुळे कामाचं नियोजन असं करा की जेणेकरून तुमच्या मनावरचा ताण वाढणार नाही आणि काम झाल्याचं पूर्ण झाल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमचा मनावरचा ताण हलका होईल, तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला डिप्रेशन येणार नाही. आज मी ठरलेली सगळी कामं केली, हा जो आपला आत्मविश्वास असतो आपल्यामध्ये की आज माझा दिवस खूप छान गेला, हे अगदी रात्री झोपताना तुम्ही रिव्हाइव्ह करून झोपलात तर तुमची रात्रीची झोप पण खूप छान होईल. कार्यक्षमता पण आपली वाढते ते वेळेचं नियोजन नीट केलं. आपण वेळेवर कामं केली आणि आपली कामं पूर्ण झाली, आपला आत्मविश्वास खूप वाढतो, आत्मसन्मान पण वाढतो आपला. आणि आपण काय करतो, अजून खूप जास्त उत्साहाने कामं करायला लागतो, आपला चिडचिडेपणा कमी होतो, आपल्याला डिप्रेशन येत नाही त्या गोष्टीचं. यामुळे आपल्याला सकारात्मक विचार यायला लागतात, म्हणजे अजून पुढचं काय काम करायचं याचं प्लॅनिंग खूप जोरदार होऊन जातं आपलं. बिलकुल निगेटिव्ह विचार कधीही करू नका, सकारात्मक विचार करा.
1: डॉक्टर मेधा, सध्या स्क्रीन टाइम हा खूप मोठा एक प्रश्न आपल्या समाजासमोर उभा राहिलेला आहे, कारण प्रत्येकाचं काम त्याच्याशिवाय होतच नाही आणि मोबाईल शिवाय तर आजकाल जगणं खूप अवघड झालेलं आहे. तर ह्या सगळ्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतोच, पण मग ह्याला कंट्रोल कसं आपण करू शकतो?
0: मोबाईलमुळे काय झालंय, मोबाईल हातात आलाय पण आपले संस्कार दूर झालेत. व्हॉट्सअपमुळे काय झालंय, नाती जवळ आली पण आपले पण आता यातला हरवलाय आपला. तर हे सगळं काय झालं, मध्ये कोविडची लाट आली त्याच्यात मोबाईलचा वापर वाढला, इतकी युट्यूबवर वाढले, त्याच्यात एज्युकेशनल पर्पजसाठी त्यांना मोबाईल द्यावा लागायचा, त्याच्यामुळे पण लहान मुलांचं पण प्रमाण खूप वाढलंय मोबाईल हातात घेण्याचं. तर या सगळ्यांमुळे काय होतंय की आपल्या डोळ्यांना तर त्रास होतोच आहे, मानसिक आरोग्य आपलं धोक्यात आलेलं आहे. म्हणजे आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ना तीच हरवली आपली, बस एक क्लिक बटन दाबलं सगळं रेडीमेड मिळायला लागलं त्याच्यात आपल्याला. त्याच्यामुळे ही जी आपली क्रिएटिव्हिटी हरवत चालली आहे ना, ही हरवू देऊ नका. त्याच्यामुळे लहान मुलांचं काय होतं, त्यांना डोळ्याला तर त्रास होतोच, मैदानी खेळ ते खेळत नाहीत, त्यांचा व्यायामचा वेळ कमी झालाय, जेवणावर त्यांचं लक्ष नसतं. आई त्यांना मोबाईल बाजूला ठेवून देते, जेव म्हणते त्यांना, म्हणजे त्यांचं लक्ष जेवणात नसतं, त्यांचं मोबाईलवरच लक्ष असतं. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर पण दुष्परिणाम व्हायला लागलेत. मोठ्या माणसांचं पण तेच झालंय, इतकं मोबाईलचं अॅडिक्शन झालंय की एक दिवस लाईट गेले तर चालतील आपल्याला, पण मोबाईल नाही बंद पडला पाहिजे आपल्याला. आपल्याला लाईक्स नाही आले आपल्या कुठल्या तरी एखाद्या पोस्टला तर तो माणूस ती बाई डिप्रेशन मध्ये जाते, हे खूप वाईट आहे. स्पर्धा इतकी वाढतीय आता त्या मोबाईलमुळे आणि संवाद कमी व्हायला लागलेत, बॉन्डिंग कमी व्हायला लागलेत. पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की कुठला तरी एक मुलगा कुठेतरी लाईक्स नाही मिळाले, घर सोडून निघून गेला सरळ, अशी न्यूज म्हणजे अक्षरशः हादरायला येणारी न्यूज आहे.

0: असं होऊ नये म्हणून आपण खूप खूप काळजी घेतली पाहिजे. या काळजीमध्ये रील्स बघणं, ते थोडस वेळ मिळाला की लगेच मोबाईल हातात घेऊन बसतो आपण. घरात नाते जमलेत आपल्या, सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र बसलेत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल. म्हणजे लोक एकमेकांशी बोलणं विसरून गेलेत आता. जे काय बोलतात ते मोबाईलच बोलतात चॅटिंग करून. तर हे करू नका. डिजिटल डिटॉक्स नावाचा जो प्रकार चांगला चाललाय सध्या, त्याची चळवळ सुरू झालेली, तसं करा. आपण जसं आठवड्यात एक दिवस उपास करतो, महिन्यात एक दिवस उपास करतो, तसं डिजिटल डिटॉक्स म्हणजे तसा मोबाईलचा उपास करा. मोबाईल हातात घेऊ नका, काही बिघडत नाही. तुम्ही मोबाईल हातात दिले, गरजेपुरता मोबाईल घ्या, कॉल रिसिव्ह करा, काय महत्वाचे असतील तेवढे. त्यामुळे लक्षात ठेवा की उठ सूट सारखं फोटो काढायचे, सेल्फी काढायचे, त्याच्याने ऍक्सिडेंट व्हायला लागलेत, हे सगळं बंद करा. आणि हे केल्यामुळे त्याचे इतके अनगिनत फायदे मिळतील तुम्हाला की तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील, शारीरिक आरोग्य चांगलं राहील, तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता, चांगलं वाचण्यासाठी वेळ तुम्ही काढू शकाल, तुम्ही बागेत वेळ घालवा, एखाद्या पाळीव प्राण्याबद्दल प्रेम ठेवा, त्याच्या सहवासात तुम्ही वेळ घालू शकता. तुम्हाला माझं उदाहरण सांगते, मला दिवाळीमध्ये किल्ला करायचा एक छंद आहे. तर लहानपणी आम्ही किल्ले करायचो, तो छंद माझा पुढे कंटिन्यू झाला, जोपासला गेला. तर दर दिवाळीमध्ये आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये चांगला कमरेच्या वर मोठा किल्ला करतो, दरवेळेला वेगवेगळे किल्ले करतो. ते किल्ले बघायला 7-8 शाळा येतात आमच्याकडे.
1: अरे वा.
0: तर ते आल्यावरती मुलं इतकी छान प्रश्न विचारतात मला की हा किल्ला कसा केला. आम्ही त्याची नेटवर्कने सगळी माहिती काढून लावतो, मग त्या किल्ल्याचे फीचर्स काय, त्याचे महत्व काय, शिवाजी महाराजांच्या काळातले सगळे किल्ले. तर हे केल्यामुळे मला पण इतकं छान वाटतं की दरवर्षी मी ठरवते की यावर्षी मी किल्ला नाही करणार, पण दिवाळी जवळ आली की मला तो करावा असं वाटतो. म्हणजे ते छंदाचं पण तुम्हाला ऍडिक्शन होऊन जातं. तर हा केल्यामुळे पोरं दिवाळीमधली सुट्टी कशी घालावी हा मोठा प्रश्न त्यांचा सुटतो. 15-20 जण एकत्र जमून तो किल्ला करतो. तर असे छंद जोपासा की त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईलचा संपर्क कमीत कमी होईल. आई खुश होते, वडील खुश होतात, आपला मुलगा काही चांगलं करतोय. मैदानी खेळ खेळा, बाहेरचे खेळ खेळा. व्यायाम केल्यामुळे तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढतं, तुमचं रक्ताभिसरण वाढतं, उंची वाढते, त्या मुलांचं आरोग्य चांगलं होतं, वजन वाढतं, भूक लागते त्यांना चांगली. तर हे फायदे तुमचे. त्यामुळे लक्षात ठेवा की डिजिटल डिटॉक्स तुम्ही पाळला पाहिजे. लहान मुलांना मोबाईल बिलकुल देऊ नका, जेवताना तर बिलकुल द्यायचं नाही, हे सगळे आयांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि यासाठी काय होतं, आधी आई वडिलांना घरातला मोबाईल बंद करावा लागतो, आधी आई वडिलांना टीव्ही बंद करावा लागतो, आणि मुलं ते फॉलो करतात. त्याच्यामुळे हे तर करणं गरजेचंच आहे. छंद जोपासतात म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही काहीतरी नवीन शिकता, आणि नवीन कौशल्य शिकण्यामुळे असं म्हणतात की तुमचं ब्रेन अलर्ट होतो, ब्रेनचे सेल्स स्टिम्युलेट होतात. त्याच्यामुळे ब्रेन मध्ये अजूनही नवीन नवीन पेशी तयार होतात आणि तुमचा ब्रेन इतका अलर्ट होतो. म्हणून हे छंद जोपासण्याचं महत्व तुम्ही खूप ठेवा. आणि असं झाल्यामुळे काय होतं की सगळे हार्मोन्स सिक्रेट होतात, तुमचे हॅपी हार्मोन्स, डोपामिन, सिरॅटोनिन, एंडॉर्फिन्स, हे सगळे सिक्रेट झाल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि तुमचं भावनिक पातळी पण तुमची लेवलमध्ये येते. जर तुम्ही रात्रभर झोप नाही घेतली, कुठला छंद जोपासला नाही, तर तुम्ही तुमच्या तुमच्या कोशात जाता, डिप्रेशनमध्ये जाता, मग हे सगळ्या हार्मोनचं असंतुलन होतं. एक प्रेम हार्मोन म्हणून ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन असतं, तर ते प्रेम हार्मोन का म्हणतात त्याला, गर्भवती बाई स्तनपान करते त्यावेळेला ते सिक्रेट होतं. तुम्ही एखाद्या आवडीच्या माणसाच्या संपर्कात आलात तर हे ऑक्सिडोसिन हार्मोन तुमचं सिक्रेट होतं. हे हार्मोन तुमचे नाते संबंध पण दृढ करतं, कधीतरी चिडचिड करताय, तुम्ही गुमसुम राहताय, हे सगळं कमी होऊन जातं. पण हे लक्षात ठेवा की हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आहार पुरेसा घेतला पाहिजे आणि झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. रात्रीची 7-8 तासाची झोप तुम्हाला महत्वाची आहे आणि दिवसभरात पण छोटीशी पॉवर नॅप घ्यायला हरकत नाही की जेणेकरून तुमचं मेंदू ताजेतवानं राहील. लहान मुलं किती निरागस असतात, ते सारखे हसत असतात. म्हणजे तुम्ही दिवसभर हसतमुख राहिलात तर हास्य क्लब निघालेत आजकाल. ते काय होतं, ते एवढे तुमचे फेशियल मसल्स ऍक्टिव्ह होतात, त्याच्याने तुम्हाला व्यायाम तर मिळतोच आणि हे हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे फ्रेश राहतात दिवसभर. पॉझिटिव्ह विचारची वाईब्स तुमच्या अवती होती असणं खूप गरजेचं आहे. हे पण इनडायरेक्टली तुम्ही स्वतःची काळजी घेता याच्यामध्ये की एकमेकांना हसवून खेळून जोक्स सांगणे, शेअर करणे, या सगळ्यांमुळे निरोगी वातावरण तुम्ही आजूबाजूला निर्माण करता, स्वतःही निरोगी राहता. मनाला द्या शांततेचा स्पर्श, शरीराला द्या आरोग्याचा हर्ष, स्वतःची काळजी घ्या रोजच, यश आणि आनंद राहतील कायम सहर्ष. पण हे सगळं तुम्ही रोज रोज अंगीकारलं तर तुम्हाला किती फायदा होणार आहे हे तुम्ही स्वतः अनुभवाल आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना या काळजीमध्ये सामील करून घ्या. म्हणून मला असं वाटतं, सांभाळा सवयींचे तंत्र, आरोग्य सांभाळा हा मंत्र, देऊ नका आजारांना निमंत्रण, द्या सुख शांती समाधानाला आमंत्रण.
1: वा वा. डॉक्टर मेधा, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना स्वतःची काळजी कशी घेणं गरजेचं आहे आणि ती कशी घ्यावी या बाबतीत छान समजून

0: सांगितलं, त्यानिमित्तानं आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
2: स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे हिनं साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. मैत्रिणीनो, आजची रेसिपी या सत्रात आपण जाणून घेणार आहोत डांगराच्या म्हणजेच लाल भोपळ्याच्या गोड आणि तिखट पुरीच्या पाककृतीविषयी. आता आषाढ महिना सुरू आहे तेव्हा या महिन्यात तळलेल्या गोड आणि तिखट पुऱ्या आवर्जून केल्या जातात. चला तर जाणून घेऊया याची पाककृती. यासाठी लागणारं साहित्य आहे 1/2 किलो लाल भोपळा किंवा डांगर, 1 वाटी गूळ, 2 चमचे साजूक तूप, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तेल आणि कणिक. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घेऊन त्यात पाणी घालून तो गूळ त्यात वितळून घ्यावा. त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून 1/2 किलो किसलेला डांगर किंवा लाल भोपळा परतून घ्यावा आणि तो परतलेला डांगराचा खेस त्या गुळाच्या पाण्यात मिक्स करावा. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून त्यामध्ये मावेल एवढीच कणिक त्यात घालावी. 1 चमचा साजूक तूप टाकून ही कणिक घट्ट मळून घ्यावी. त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या करून त्या तेलामध्ये तळून घ्याव्या. याचप्रमाणे आपल्याला जर तिखट पुऱ्या करायच्या असतील ह्याच कृतीप्रमाणे सर्वप्रथम 1/2 किलो डांगर किंवा लाल भोपळा खिसून थोडा परतून घ्यावा. त्यानंतर 2 वाटी कणिक घेऊन त्यामध्ये 1/2 वाटी हरभरा डाळीचं पीठ घालावं, ओवा, जिरा, त्यानंतर कोथिंबीर आणि हा खिसून परतून घेतलेला डांगर त्यात घालून तिखट मीठ हळद घालून ही कणिक घट्ट मळून घ्यावी आणि त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून त्या तळून घ्याव्या. चला तर मग ही पाककृती करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या. बऱ्याच मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

कुणाल गांजावाला यांनी गायलेलं हे गीत होत. सावरखेड एक गाव या सिनेमातलं दासू वैद्य यांचं संगीतकार अजय अतुली.

प्रिया लावते रक्ताचं या सिनेमातलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नृत्याचं गाणं आपण ऐकलं. आणि कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया माहेरची माणसं या सिनेमातलं गाणं. श्रोते हो गीत बाहेर कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण ट्यून केलेली आहे प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला. पेपर फुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासून सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयांमध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचे सीबीआयने म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. देशातल्या विद्यार्थ्यांचं हित आणि नीट यूजी परीक्षेची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक पावलं उचलली जात असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. नीट पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सरकार या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत असून यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची ग्वाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं दिली. मात्र तात्पुरत्या उपायांपेक्षा संस्थात्मक सुधारणा आवश्यक असल्याचं न्यायालयानं अधोरेखित केलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू केलेलं उपोषण काल मागे घेतलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीनं आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अर्काडी डर्वोकोरविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यानुसार निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमागदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. 10 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 74 देशांचे संघ भाग घेत आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवहिलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेले 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकात 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारताने या क्रीडा स्पर्धांमध्ये 61 पदकांची कमाई केली होती. देशाच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढत आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी काल श्रीनगर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात आली. 600 हून अधिक प्रवाशांना त्याचा लाभ मिळाला. राज्यातल्या अमरनाथसह सर्व यात्रा उद्यापर्यंत स्थगित केल्या आहेत. आसाममध्ये पूरस्थिती असून 11

0: गावांना पुराचा फटका बसला आहे. 103 निवारा शिबिरं उभारण्यात आली असून मदत कार्य चालू आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून बाधित नागरिकांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभं असून त्यांना लागणारी आवश्यक ती मदत करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सामाजिक माध्यमांवरून दिली आहे. गुजरातमधल्या परिस्थितीची सविस्तर माहिती आणि बाधित भागांमध्ये सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती त्यांनी घेतली. त्याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बाधित नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश तसंच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. मणिपूरमध्ये 2023 झालेल्या हिंसाचाराशी संबंधित फौजदारी खटल्यांची दररोज सुनावणी घेण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत. तसंच या प्रकरणी विशेष तपास पथक आणि न्यायालयानं नियुक्त केलेल्या महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांच्या नेतृत्वातील देखरेख समितीला संबंधित प्रकरणांबाबतचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. रायगड जिल्ह्यात पावसाच्या पुनरागमनाने शेतीच्या कामांना वेग. घाटमार्ग बंद असल्याने जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर मंदीचं सावट. जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ. मतदार पुनरीक्षण याद्या तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.
3: 8-10 दिवसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाल्यानं शेतीच्या रखडलेल्या कामांना वेग आला आहे. 20 तारखेपासून सुरू झालेल्या पावसामुळे तण नियंत्रण आणि खत व्यवस्थापनाची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यात हवामान खात्याने आजपर्यंत पावसाचा येलो अलर्ट दिलेला असून त्यानुसार सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील रोपवाटिका वाहून गेल्याने रखडलेली लावणीची कामं देखील जोरात सुरू आहेत. रायगड जिल्हा कधी काळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असे, मात्र वाढते शहरीकरण, मजुरांची कमतरता आणि हवामान बदल यामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे. यावर्षी 73,000 हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवलेले आहे. याशिवाय नाचणी, तूर आणि अन्य कडधान्याची लागवड 2,500 ते 3,000 हेक्टरवर होईल अशी अपेक्षा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 55 ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. घाटमाथ्यावरील महामार्गांना याचा मोठा फटका बसला. दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महाबळेश्वर पोलादपूरला जोडणारा आंबेनळी घाट, भोरला आणि महाडला जोडणारा वरंध घाट आणि मुळशी कोलाडला जोडणारा ताम्हिणी घाट हे तीनही घाट मार्ग सध्या बंद आहेत. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे हे तीनही प्रमुख घाट मार्ग बंद असल्याने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. त्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसतो आहे. दरडी कोसळण्याचे धोके दूर करून हे घाटमार्ग तातडीनं सुरू करावेत अशी जनतेची मागणी आहे. पर्यटन स्थळावर सरसगट बंदी न लावता काही निर्बंध लावावेत अशी मागणी होत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात खुनाच्या 18 घटना घडल्या. पैकी 14 खून बालिका आणि महिलांचे झाले असल्यानं जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर लागला आहे. लहान मुलींचे किंवा महिलांचे अपहरण करायचे, त्यांच्यावर अत्याचार करून नंतर खून करायचे

0: असे अशा घटना वाढत आहेत. आईजवळ झोपलेल्या एका 5 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली गेली. माणगाव मध्ये सुट्टीसाठी आलेल्या 15 वर्षीय तरुणीचा मृतदेह जंगलात आढळला. गोरेगाव मधील 23 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिचा खून केला गेला. घडलेल्या 18 घटनांपैकी 14 गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महिलांवरील अत्याचार विरोधी कठोर कायदे असले तरी सतत अशा घटना घडत असल्याने जलद तपास जलद सुनावणी करून आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या जिल्ह्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मतदारांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम सध्या रायगड जिल्ह्यात जोरात सुरू आहे. 2002च्या मतदार याद्यांशी जोडणी करून मतदारांची पडताळणी केली जात आहे. रायगड जिल्ह्यात 25,33,739 मतदार आहेत. त्यापैकी 65.95% मतदारांची 2002च्या मतदार याद्यांशी यशस्वी जोडणी झालेली आहे. अजून 35% मतदारांची जोडणी शिल्लक आहे. 15% मतदारांच्या जोडणीत त्रुटी असून अशा कुटुंबाकडून गणना प्रपत्र भरून घेतले जात आहे. 30 जून ही शेवटची तारीख असली तरी केंद्रस्तरीय अधिकारी आणि कर्मचारी घर भेटीस न जाता मतदारांनाच ठराविक ठिकाणी बोलावून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. शोभरा देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकलं. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आरोही अगरकर यांना सुरुवातीला ऐकूया.

समाविष्ट केलेली आहे, ज्याची समग्र तौलनिक आणि अभ्यासपूर्ण उत्तर हाही मौलिक वाङ्मयीन ठेवा आहे. एखाद्या लेखकाच्या खोटाडेपणाबद्दल लिहिताना त्याचं पितळ उघडं करताना देखील तुमचं शाब्दिक तारतम्य सी सॉ तुम्ही कसा बॅलन्स करता, यासारख्या प्रश्नांनाही रोखठोक उत्तरं दिली आहेत, जी या पुस्तकातून आपल्याला जाणून घेता येतील. ललित धर्मभास्कर महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता नवशक्तीमधून देशमुख यांनी लिहिलेल्या लेखांवरती मान्यवर लेखकांनी पाठवलेली पत्र प्रामुख्यानं यात समाविष्ट केलेली आहे. पूर्वी जेव्हा आधुनिक दळणवळणाची साधनं नव्हती तेव्हा हे पत्र संवाद साधण्याचं मुख्य साधन होतं, त्यामुळे आपल्याला तो काळही लक्षात येतो. पत्र दीर्घ आहेत पण त्यातील ठळक मजकूर उदाहरणादाखल देत आहे. मला निसंशय वाटतं की विशाखाची इतकी सांगोपांग सूक्ष्म आणि मुळापर्यंत जाणारी मीमांसा अन्यत्र कोठेही झालेली नाही. हे विवा शिरवाडकर यांनी 10 फेब्रुवारी 1999 मध्ये पत्राद्वारे कळवलं. र. धो. कर्वे यांचा मराठी वाचकांना समग्रतेनं परिचय करून देऊन आपण मोठं महान कार्य केलं आहे, आपलं अभिनंदन. हे पत्र आहे भानू काळे यांनी लिहिलेलं आणि त्याच्यावर तारीख आहे 20 सप्टेंबर 2014. अशा स्वरूपातील व. दि. कुलकर्णी, गोविंद तळवळकर, गो. मा. पवार, विद्याधर पुंडलिक, द. दि. पुंडे, तारा भवाळकर, विजया राजाध्यक्ष, सरोजिनी वैद्य, प्रल्हाद वडेर अशा मान्यवरांची पत्र सांभाळून संग्रही ठेवल्यामुळे या पुस्तकाची निर्मिती होऊ शकली. त्या काळातील अनेक वाङ्मयीन घडामोडींबरोबर त्या त्या दिग्गजांचे मौलिक विचार भावना जाणून घेता येणार आहेत. या पत्रांमधून एक समीक्षक म्हणून अनंत देशमुख कसे घडत गेले हेही वाचकांना निश्चितपणे जाणवते.

0: आभार आहे. प्राध्यापक वसंत पाटील यांचा डॉक्टर देशमुख यांच्याशी प्रत्यक्ष परिचय शून्यच, पण रसिक वाचक म्हणून त्यांची विद्वत्ता देशमुख यांना भावते. अशा स्वरूपातील संपादकीय टिप्पण्या काही पत्रानंतर संपादक प्रदीप गुजर यांनी केलेल्या आहेत, ज्यातून पत्र लिहिणाऱ्या साहित्यिकांचं अनंत देशमुख यांच्याशी असलेले संबंध, विचार, भावना स्पष्ट होतात. तत्कालीन वाङ्मयीन प्रश्न, प्रवृत्ती आणि युगधर्म जाणून घेण्यासाठी एका समीक्षकाला आलेल्या या पत्रांचा संग्रह म्हणजेच पत्रसंस्कृतीचे रसिक वाचक निश्चितपणे स्वागत करतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकलं डॉक्टर अनंत देशमुख यांच्या पत्रसंस्कृती या पुस्तकाचं प्रतिभा सराफ यांनी केलेलं रसग्रहण. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते. वातावरणातलं कर्बवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते. तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल. हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो. किडींच्या संख्येमध्ये अनुवांशिकरित्या बदल होतो. वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत. अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो, तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो. हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो. पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते. अति जास्त अगर अति कमी तापमानात किडी मरतात. जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं. पण यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोश आहे, त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोशावस्थेत जाऊन आपला बचाव करतात. पतंग वर्गीय किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात. आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादींची वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं. किडींची नैसर्गिक वाढ कमी होते. खाण्यावर परिणाम होतो. किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाही, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते. अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान, अगर, आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं

आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाही, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते. अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान अगर आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो. वाऱ्यामुळे मावा, पिठा ढेकून, खवले कीड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो. याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, कर्बवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो. कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो. त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो. या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते. जैविक घटकांचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो. अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो. साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात. त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो. मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस, तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात आणि मग असे मित्र कीटक, मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात. किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असे दिसून आले की जास्त दिवस पावसाचा ताण, जास्त तापमान यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होतो. हिरवी बोंडअळी, कमी तापमान, ढगाळ हवामान आणि जास्त आर्द्रता या वातावरणात खूप वाढते. सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो. अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं. उंटअळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो. भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो. उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असे वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे. पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो. शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नाकतोडे अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजे एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहे. त्यामुळे अन्न साखळी बिघडली आहे, पीक किडी यांचं संतुलन बिघडलं आहे, किडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाययोजने आपल्या हातात आहे. हवामानाचे अंदाज आणि हवामानातले बदल पीक उत्पादन वाढीसाठी अभ्यासले पाहिजेत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा चौथा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण काही महत्वाचे प्रश्न, समज, गैरसमज याबद्दल बोलणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण मेनोपॉज, त्याची लक्षणं आणि त्यासाठी दिले जाणारे उपचार याबद्दल बोललो. आज आपल्याला काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. दवाखान्यामध्ये अनेक महिला एक प्रश्न विचारतात, डॉक्टर आता पाळी बंद झालीय म्हणजे मी आजारी आहे का? याचं उत्तर स्पष्ट आहे, मेनोपॉज हा आजार नाही तर तो स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. मेनोपॉज नंतर झालेला रक्तस्राव सामान्य आहे का? नाही. पाळी पूर्णपणे बंद झाल्यानंतर जर रक्तस्राव होत असेल तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का? पेरीमेनोपॉजल पिरियडमध्ये क्वचित एखाद्या वेळेला ओव्हरीतून अंडबीज फुटू शकते, त्यावेळेला प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. पण मेनोपॉज म्हणजे सलग एक वर्ष पाळी बंद झाल्यानंतर मग मात्र गर्भधारणा होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. हॉट फ्लॅशेस किंवा गरम लाटा आयुष्यभर राहतात का? काही वर्षांनंतर हॉट फ्लशेसचा प्रभाव अतिशय कमी होतो, परंतु अनेक स्त्रियांमध्ये हॉट फ्लशेस 3 ते 5 वर्षांपर्यंत सुद्धा राहू शकतात. लैंगिक जीवन मेनोपॉज नंतर संपतं का? अजिबात नाही. अनेक स्त्रियांना या काळामध्ये वजायनामध्ये कोरडेपणा किंवा वेदना जाणवू शकतात, परंतु योग्य उपचार पद्धती, समुपदेशन आणि पती पत्नीमधील मोकळा संवाद यामुळे समाधानकारक वैवाहिक जीवन नक्कीच जगता येतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी धोकादायक आहे का? हा एक गैरसमज आहे, परंतु हार्मोन

0: रिप्लेसमेंट थेरपी ही योग्य रुग्ण निवडून योग्य कालावधीसाठी आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दिली तर ती सुरक्षित आणि उपयुक्त ठरू शकते. तसेच हाडांची झीज कमी होण्यासाठी देखील हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा नक्कीच उपयोग होतो. कॅल्शियमच्या गोळ्या प्रत्येकाने घ्याव्यात का? नाही, परंतु आहार, वय, तपासण्या आणि इतर आजार याचा संपूर्ण विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यास काहीच हरकत नाही. मेनोपॉज नंतर स्त्रीच्या आयुष्य उताराला लागते. खरं सांगायचं तर अनेक महिला या काळामध्ये नवीन शिक्षण, व्यवसाय, समाजकार्य किंवा छंद सुरू करतात आणि अधिक आत्मविश्वासाने जगतात. चिडचिड म्हणजे स्वभाव बिघडला आहे किंवा काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, अजिबात नाही. हार्मोन मधील बदल, झोपेचा अभाव, मानसिक ताण यामुळे देखील चिडचिड होऊ शकते. मेनोपॉज झाला म्हणजे आता काही डॉक्टरकडे जाण्याची गरजच नाही. नाही, याच काळामध्ये अनेक महत्वाच्या शारीरिक तपासण्या असतात आणि त्या करून घेतल्याच पाहिजेत. प्रिय श्रोते हो, या प्रवासात कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची आहे. पतीने पत्नीच्या बदललेल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेला समजून घ्यावे. मुलांनी आईची चिडचिड किंवा थकवा याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता तिची साथ द्यावी. एका प्रेमळ शब्दानं आणि थोड्या सहकार्यानं या काळातील अनेक अडचणी नक्कीच कमी होऊ शकतात. आता कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक महिलेसाठी काही महत्वाचा संदेश मी देऊ इच्छिते. मेनोपॉज हा आजार नाही, तो आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थी नसून आपली जबाबदारी आहे. दररोज 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा. आहारामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, फळं, भाज्या आणि व्हिटॅमिन डी याचा समावेश करा. धूम्रपान, कुठल्याही प्रकारचा तंबाखू, मिश्री, मद्यपान यांचा वापर टाळा. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. रक्तदाब, मधुमेह, स्तन तपासणी, पॅपस्मिअर आवश्यक असल्यास हाडांची तपासणी विसरू नका. कोणताही त्रास सहन करत बसू नका, कारण जवळपास बहुतेक समस्यांवर प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हार्मोन्स किंवा इतर औषधे सुरू करू नकात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मैत्रिणींशी, कुटुंबांशी, डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला. माहिती हीच भीतीवरची सर्वोत्तम औषध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मेनोपॉज हा आयुष्याचा शेवट नाही, तर नव्या दमानं, नव्या आत्मविश्वासानं, ऊर्जेनं आणि नव्या आरोग्यदायी जीवनाची ती सुरुवात आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण इंजिनियर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे पाहू. इंजिनियर हे तंत्रज्ञान आणि विकासाचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांची मोठी भूमिका असेल. सिव्हिल इंजिनियर पाणी बचत करणाऱ्या आणि ऊर्जा कार्यक्षम इमारती तयार करू शकतात. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून घर बांधू शकतो का यावर मार्गदर्शन सिव्हिल इंजिनियर

0: चांगल्या पद्धतीने करू शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनियर सोलर किंवा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात काम करू शकतात. सोलर एनर्जीचा वापर करून बचतीचे अनेक मार्गही इंजिनियर दाखवू शकतो. सध्याच्या काळात आपण पाहतोच आहोत की युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅसची बचत करणे किती महत्वाचे आहे. अशा वेळी ज्यांच्याकडे सोलर एनर्जी तयार करता येते असे संयंत्र आहे अशा घरातून इंडक्शन ओव्हन सारख्या अनेक वस्तू वापरून घरगुती स्वयंपाकामध्ये सुद्धा गॅसची बचत होऊन खूप मोठी मदत झाली आहे. मेकॅनिकल इंजिनियर कमी प्रदूषण करणारी यंत्रणा तयार करू शकतात. एखादे गाडीचे मॉडेल तयार करताना कमीत कमी प्रदूषण कसे होईल हे मेकॅनिकल इंजिनियर पाहू शकतात. सॉफ्टवेअर इंजिनियर डिजिटल सोल्युशन्सद्वारे कागदाचा वापर कमी करू शकतात. स्मार्ट सिटी, स्मार्ट ट्रॅफिक आणि ऊर्जा व्यवस्थापन यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होऊ शकते. इंजिनियरांनी विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधणारे उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. गेल्या काही दिवसात आपण आपल्या देशाचे पर्यायाने पृथ्वीचे भविष्य ज्यांच्या हातात आहे अशी पुढची पिढी जी आत्ता लहान मुलं आहेत ती मुलं आणि त्यांच्या भोवती असणारे आपण सर्वजण पर्यावरण संरक्षणासाठी कसे आपले पुरेपूर योगदान देऊ शकतो हे पाहिले. पर्यावरण वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनांचीच गरज नसते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षेत्रात आपल्या दैनंदिन कामात छोटे छोटे बदल केले तरी मोठा परिणाम घडू शकतो. मुलं, शिक्षक, पालक, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट प्रत्येक जण आपल्या व्यवसायातून जीवनशैलीतून पर्यावरणासाठी योगदान देऊ शकतो. समाजातील प्रत्येक घटकाने ठरवले पाहिजे की आपण स्वतःपासून सुरुवात करून आपल्या भोवती असलेले पर्यावरण निसर्गाचा समतोल राखून कसे चांगले करू शकतो. हा गोवर्धन पर्वत आपण सर्वांनी मिळून उचलला पाहिजे. कुणा एकाच्या प्रयत्नाने हे होणे नाही. निसर्ग वाचवणे ही फक्त आपली जबाबदारी नाही तर पुढच्या पिढीसाठी दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. चला आजपासूनच आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात चांगल्या सवयी लावून घेऊया. सुरुवात घनकचरा व्यवस्थापन म्हणजेच कचरा वर्गीकरण यांनी करूया. प्लास्टिक वेगळे ठेवूया आणि एकत्रितरित्या महिन्यातून एकदाच रिसायकलरकडे देऊया. नमस्कार.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, पेपर लीक घटना के बाद ढाई महीने में दोषियों की गिरफ्तारी सहित कई कदम उठाए गए. नीट पेपर लीक मामले पर सरकार और सीजेपी के बीच नई दिल्ली के कॉन्स्टिट्यूशन क्लब में दूसरे दौर की वार्ता जारी. संसद के दोनों सदनों की कार्यवाही नीट पेपर लीक मामले में विपक्ष के विरोध के कारण सोमवार तक स्थगित. सर्वोच्च न्यायालय ने आज केंद्र और राष्ट्रीय परीक्षा एजेंसी को नीट पेपर लीक के बाद लागू किए गए सुधारों की प्रगति पर विस्तृत हलफनामा दाखिल करने के निर्देश दिए. भारत ने पाकिस्तान के अवैध कब्जे वाले जम्मू कश्मीर में दमनकारी गतिविधियों को संयुक्त राष्ट्र द्वारा नजरअंदाज किए जाने पर निराशा व्यक्त की. मौसम विभाग ने पूर्वी राजस्थान, गुजरात और मध्य महाराष्ट्र में आज मूसलाधार बारिश का रेड अलर्ट जारी किया और भारत की अनाहत सिंह विश्व जूनियर स्क्वाश चैंपियनशिप के सेमीफाइनल में पहुंची. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि पेपर लीक की घटना के बाद पिछले ढाई महीने में कई कदम उठाए गए हैं. दोषियों को गिरफ्तार कर जेल भेजा गया है. कल रात एक वीडियो संदेश में श्री मोदी ने कहा कि सरकार की मुख्य जिम्मेदारी ये सुनिश्चित करना था कि विद्यार्थियों का शैक्षणिक वर्ष व्यर्थ न जाए. प्रधानमंत्री ने कहा कि संबंधित विभागों को फास्ट ट्रैक अदालतों के लिए प्रस्ताव तैयार करने के निर्देश दिए गए हैं.
3: फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का यह मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा.

0: आधी शंकराचार्य भट्टाचार्य यांनी सरोदवर वाजवलेला राग मिया मल्हार आत्ता आपण ऐकलात. त्याने तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केली होती. आकाशवाणी केंद्राची ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
2: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईस रॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनेहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता वेव्स या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना। सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे। कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी। आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला। लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली। कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं। अशा महत्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले।
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा। मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को तरह समझा दीजिए और बाकी कई पार्टी के एमपीज भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए। मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज पांचवा दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते।
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्यसभेतही हे चित्र पाहायला मिळालं। शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली। त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या

0: घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्यानं त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला.
1: दिनांक 26 जुलाई 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है. ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है.
0: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कारवाईसाठी कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने

0: श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला.
1: दिनांक 26 जुलाई 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है. ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है.
0: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कारवाईसाठी कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासूनच सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला. याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं आहे. तसंच प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ञ समित्या, भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, संशोधन, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यासह विविध क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशील सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम मंगचुक यांनी काल रात्री रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात मंगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्र पाठवली होती. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं मंगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धती सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्या प्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन चालूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये आज 2 तास चर्चा झाली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना दिली. आंदोलनकर्त्यांशी उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण आणि संशोधन विकास संस्था डीआरडीओनं आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले आहे. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना 1 वर्षभर सामाजिक सेवा अनिवार्य करणारा नियम राज्य शासनाने रद्द केला आहे. यासंदर्भात काल जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की सध्या सेवेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच ती पूर्ण करावी लागेल. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अकार्डी डोरकोविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यांनुसार निर्बंध लागू झाले आहेत, त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून

0: हा संघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमागदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजनी गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यात विजय मिळवला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे घडलेल्या घटनांमुळे आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आतापर्यंत 891 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच काही रस्त्यांवरील वाहतूकही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी नदीच्या प्रवाहात काल एक ट्रक वाहून गेला. ट्रक चालकाचा त्यात मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात वीर धरणातून 15,011 क्युसेक पाण्याचा विसर्ग मीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे निफाडमध्ये गोदाकाठ परिसरात पाणी शिरलं असून सायखेडा पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून तब्बल 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. निसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्व शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. उषा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि पिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.
2: कक्षा 8 यानी की अभी बहुत ज्यादा उम्र नहीं है आपकी छोटी है. रेडियो सुनती है आप रेगुलर?
3: जी दीदी सुनते हैं. दीदी हम चित्रकूट में पढ़ते हैं. दीदी हम दिव्यांग हैं तो दीदी वहीं पे आपका कार्यक्रम सुनते हैं जब हमें टाइम मिलता है. दीदी दीदी हम आंखों से देख नहीं सकती दीदी.
2: अच्छा, लेकिन जो देख नहीं सकते उनकी एक शक्ति बहुत अच्छी शो बनाकर भेजता है. तो कई लोगों की सुनने की शक्ति बहुत अच्छी होती है, कईयों की सुनने की शक्ति. कई लोग बहुत अच्छा गाते हैं. आप में क्या गुण है?
3: दीदी हम संगीत सीखते हैं. दीदी गाना गाते हैं. दीदी वही सीख रहे हैं संगीत.
2: अभी संगीत कितने सालों से आप सीख रही हैं?
3: दीदी हम तो मतलब जो पहली में यहाँ पे सागर में पंडापुरा में लिया था दीदी एडमिशन.
2: जी
3: 5वीं तक हमने यहीं सागर में पढ़ाई की है. फिर 5वीं के बाद गए हैं दीदी चित्रकूट. वो है हमारे जगत गुरु श्री राम भद्राचार्य जी.
2: तो उनसे आप संगीत सीख रही हैं अभी?
3: जी दीदी.
2: तो ये गुरु शिष्य परंपरा से आपने सीखना शुरू किया है या आप संगीत विशारद कर रही हैं?
3: दीदी हमें तो बचपन से शौक था. तो दीदी वही है उन्हीं को हम गुरु मानते हैं और उन्होंने दीदी हमें ये शिक्षा दी है और वही सिखाते हैं दीदी.
2: यहाँ आपको गुरुकुल में रहते हैं वही पढ़ाई करनी होती है?
3: दीदी वहीं पे रहते हैं दीदी. हॉस्टल है वहीं पे चित्रकूट में.
2: फिर घर कितने कितने अंतराल पर जाती हैं आप?
3: दीदी जैसे रक्षाबंधन है, दीपावली है, मकर संक्रांति है.
2: मतलब जब कोई त्योहार होता है तो उस वक्त आप घर जाती हैं यहाँ से छुट्टी लेकर?
3: जी दीदी.
2: अच्छा, तो आप बता रही हैं भारती की आपने संगीत की शिक्षा यहाँ ली है, तो हमें कुछ गाकर सुनाएंगी?
3: जी दीदी. कहाँ गए ममता भरे दिन, कैसे कोई जिए माँ तेरे बिन. मैं तुझे ढूंढूं मैं कहाँ, हो माँ के बिना सुना है जहाँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका. कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ हो

मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, शुभ संध्या. सभेच्या सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: सुरेश वाडकर आणि भूपिंदर सिंग यांच्या स्वरात मासूम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुलजार यांच्या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक

आता ते हो 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सच्चा झूठा या चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात.
1: यूं ही तुम मुझसे बात कर

हे गीत होतं इंदिवर यांचं आणि संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोतहो कार्यक्रमात आता ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे एस डी बर्मन यांचं. चित्रपट 9-2-11.

या गीताला स्वर होता किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा, गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं आणि संगीत होतं एस टी बर्मन यांचं. चित्रपट 9-2-11.

रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षा चालक श्रीयुत भगवान बुदनूर यांच्याशी देखील आम्ही संवाद

0: हो रहना किसी के,
1: क्या करना है देखे?
0: अरे हो रहना किसी के,

गेला पाणी या चित्रपटातल्या गीताला स्वर होता आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं एस डी बर्मन यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया अदालत या चित्रपटातलं गीत.

अदालत चित्रपटातल्या या गीताला स्वर होता आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत होतं मदन मोहन यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया साहेब बीवी और गुलाम या चित्रपटातलं गीत. शकील बदायूनी यांच्या गीताला संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 5:30 आहेत आता युववाणी मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी युवोत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत आपल्या युववाणीच्या काव्य सांज या कार्यक्रमात एका अशा कवयित्रीच्या कविता ज्यात तिचे फक्त शब्द नाहीयेत तर अनुभवत अध्यात्म निसर्ग राष्ट्रभक्ती आणि नावाप्रमाणेच संस्कृतीचा ज्यात मधुर स्वर आहे. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे संस्कृती चौधरी. तर चला ऐकूयात मनाच्या कविता संस्कृती सोबत. हॅलो संस्कृती, युवावाणीच्या आजच्या खास कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत. आज आपल्या कार्यक्रमात तुझ्या कवितांची मैफल जमणार आहे. मला सांग तुला कसं वाटतंय आणि तू कोणत्या कवितेपासून सुरुवात करशील?
1: उत्कर्ष, मला खूप छान वाटतंय कारण हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि आपली पहिली कविता आहे जीवन हे रणांगण रे. ऍक्च्युली आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे युववाणी, म्हणजे आपल्यासारखं जे युथ आहे तर ते युथ जीवनाच्या रणांगणात कसं टिकणार आहे आणि त्याच्यासाठी काय गरजेचं यावरती ही कविता बेस्ड आहे. तर युवा म्हणजे काय? युवास्यात साधू युवाध्यायक आशिष्ठ दृढिष्ठ बलिष्ठ. माणसा जो युवा आहे तर त्याचं जे उदाहरण आहे आपल्याला एक देता येईल की अभिमन्यू, त्यांनी संस्कृतीसाठी आणि धर्मकार्यासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं. मग आपल्याला जीवन कसं जगायचंय? बरं, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चयन. आणि असं आपल्याला कसं बनते तर आपण या कवितेद्वारे बघूयात. जीवन हे रणांगण रे, जीवन हे रणांगण रे, सत्य असत्याचे युद्ध हे, कपट कधी डोकावी मनी कधी भाव शुद्ध हे. लढ रे मना तू सैनिक बनुनी, लढ रे मना तू सैनिक बनुनी, ईश्वर तुझ्या सोबती सरे, अनमोल हा प्रत्येक क्षण, मिळवू नको माती सरे. कर्तव्यास तू कवटाळ, कर्तव्यास तू कवटाळ, जरी येई भावनांची भरती रे, श्रीकृष्ण करतील सारथ्य तुझे, अन होईल धन्य ही धरती रे, होईल धन्य ही धरती रे. कर्मयोग तू करुणी, देह हा ठरव सार्थ रे, जीवन का तुझे अर्थहीन, त्याला तू दे अर्थ रे, त्याला तू दे अर्थ रे.
0: तर आपण ऐकली आता युवांसाठीची ही कविता. या कवितेद्वारे आपल्याला संदेश मिळतो की युवांनी आपल्या प्रत्येकानेच आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ द्यावा. संस्कृती, तुझी ही कविता खूप छान होती, पुढची कविता कोणती सादर करशील?
1: पुढची कविता आता आपण बघितलं की रणांगणात तर आपल्याला उभं राहायचं, पण अर्जुन जसा स्खलनशील झाला तसं आपल्यालाही कधी कधी वाटतं की नाही माझं मन कमजोर आहे. तर आपली पुढची कविता आहे मन जरा कमजोर आहे. मन जरा कमजोर है, सौ तरह का शोर है, आंखें खोल जब देखा तो युद्ध भी घनघोर है. स्वयं में ही एक रावण, स्वयं में ही एक रावण, स्वयं में श्री राम है, नरक भी है स्वर्ग भी है और चारों धाम है. धर्म अधर्म समझ न पाऊं, धर्म अधर्म समझ न पाऊं, मन कुरुक्षेत्र विशाल है, वार हो रहे यह अनेक, और भक्ति ही तो ढाल है, भक्ति ही तो ढाल है. सर्वधर्मान परित्यज, सर्वधर्मान परित्यज, यह एक ही समाधान है, और कर्ता स्वयं को जो न माने, कर्ता स्वयं को जो न माने, वही एक महान है, वही एक महान है.
0: वाह, किती सुंदर

0: संस्कृती ही तू मराठी आणि हिंदी या दोघी भाषांमधून कविता लिहितेस. मला सांग, तुझी कविता लिहिण्याची सुरुवात कशी झाली?
1: माझी कविता लिहिण्याची सुरुवात झाली 6 स्टँडर्ड मध्ये, म्हणजे 6वीत असताना. आता शाळेत आपण जेव्हा किशोर वयातून युवावस्थेत जेव्हा रूपांतर होतं, तर त्यावेळेस आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. तर कर्तव्य की भावना हा प्रश्न असतो, मग त्यातून हे जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत गेले त्यातूनच मला कविता सुचत गेली.
0: 6वीत असताना तू खूप लहान होतीस, 12-13 वर्षांचे असतो आपण, तेव्हा तुला कर्तव्य ही भावना जाणवली? म्हणजे एक असा काही प्रसंग घडला होता ज्यात तुला ही कर्तव्य ही भावना जाणवायला लागली होती?
1: हो, म्हणजे काय झालं, मी लहानपणापासून एकदम अभ्यासात हुशार. जेव्हा वेगवेगळ्या भावना आपल्या मनात येतात तेव्हा वाटतं नाही हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे का, मग आपण काय करायला पाहिजे, मग मी अभ्यासाकडे किती लक्ष देऊ आणि बाकीच्या गोष्टी काय करू. मग तेव्हा मला असं वाटलं की नाही, तेव्हा मनातल्या ज्या भावना त्या कवितांच्या रूपात शब्दांच्या रूपात प्रकट झाल्या.
0: अच्छा, आता आपण पुढच्या कोणत्या कवितेकडे वळणार आहोत?
1: आता आपण बघितलं की मन जिंकलं आपण, तर मग जग बदलणं अशक्य राहत नाही एकदा मन जिंकल्यावरती.
0: म्हणजे पहिल्या कवितेत आपल्या आयुष्याचं युद्ध कसं जिंकलं पाहिजे हे आपण ऐकलं. दुसऱ्या कवितेमध्ये आपण ऐकलं की,
1: दुसऱ्या कवितेत आपण ऐकलं की मन जर आपल्याला युद्ध लढायचं तर जेव्हा मन कमजोर होतं तेव्हा आपल्याला काय करायचंय.
0: आता तिसरी कविता आपल्याला घेऊन जाते कोणत्या वळणाकडे?
1: तिसरी कविता म्हणते की मानवा फक्त जगू नकोस तर ही पृथ्वी स्वर्ग बनव.
0: ऐकूयात आपण संस्कृतीची कविता.
1: आपली पुढची कविता आहे पृथ्वीला इंद्र दरबार करा. का थकून जाता निराशेने, उपयोग करा मानव जन्माचा, ना व्यर्थ हा संसार घालवा, जाणा उपकार प्रकृतीचा, जाणा उपकार प्रकृतीचा. जणू गंधर्वच गातो येथे, जणू गंधर्वच गातो येथे, त्या वसुंधरेचे आपण बालक, विस्तारित ही काया ज्याची, तो व्योमच आहे जलधारक. व्योम म्हणजे आकाश, तो व्योमच आहे जलधारक. मेघातून अवतरली जलधारा, मेघातून अवतरली जलधारा, जशी शुभ्र अप्सरा, मनवेधक तिच्या नृत्याने, थरारते ही धरा, उत्स्फूर्त मनाच्या प्रसन्नतेने, स्वकार्य धरा या करा, प्रेरणेने निसर्ग स्वर्गाचा, पृथ्वीला इंद्र दरबार करा, पृथ्वीला इंद्र दरबार करा. यातून आपल्याला संदेश मिळतो की आपल्याला जीवन जगायचं, युद्ध लढायचंय, पण मग ते कशासाठी लढायचं, की पृथ्वीला आपल्याला स्वर्ग बनवायचंय, पृथ्वीला इंद्राच्या दरबार एवढं सुंदर बनवायचं, आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मेहनत घ्यायची म्हणून हा एक संदेश यातून आपल्याला मिळतो.
0: तुझी शब्द संपदा पाहून हे नक्कीच समजलंय की तू वाचत खूप असावीस. तुझे आवडते कवी किंवा गीतकार लेखक कोण?
1: ऍक्च्युली मेनली असं मिसकन्सेप्शन मला असं वाटतं ही आहे की जो लिहितो तो खूप वाचत असणार, पण ठीक आहे मी वाचते भरपूर, पण मला आध्यात्मिक ग्रंथ वाचायला जास्त आवडतात शब्द संपदेपेक्षा. म्हणजे मला भगवद्गीता किंवा संस्कृतचे जे वेगवेगळे ग्रंथ आहे जे मला वाचायला जास्त आवडतात, पण मी मधून मधून इकडच्या तिकडच्या कविता नेहमी वाचत असते. पण एक्झॅक्ट असं आवडता कवी आवडता मी असं नाही सांगू शकणार, पण मला एक कविता आवडली होती त्याचं मी सुरुवात थोडीशा 2 लाईन सांगते. आता कोणाचं मला आता आठवत नाही, किशोर मासिकात प्रसिद्ध झालेलं आहे. वेलींवर चांदण्यांचा चांद पाश पघळावा, काळोखात आशयाचा शब्द दिवा उजळावा, सादळल्या जखमांचा कुंभ चांदण्याचा व्हावा, रुपेरी प्रकाशात वारा गंधळून जावा.
0: अरे वा, ही कविता खूप सुंदर आहे. आणि मग तुला ह्या कवितेवरून वाटलं की आपण असं काहीतरी लिहावं?
1: ते मला आधी वाटायचं जेव्हा मी लिहित नव्हते की यार हे कवी कसे लिहित असणार ना, जेव्हा मी लिहायला लागले तेव्हा मला कळालं की लिहावं नाही लागत, ते आपोआप लिहिलं जातं. म्हणजे पेन हातात असतो आणि शब्द आपोआप सुचत जातात आणि ते खाली हाताने लिहिले जातात.
0: बरोबर. तुझी

0: तुझी आवडती गाणी आहेत जी तू ऐकतेस?
1: हो, म्हणजे मला मराठी गाणी जास्त आवडतात. जसं की वाटेवरी मोगरा, हे माझं फेवरेट सॉंग आहे. आणि हिंदी मधून फेवरेट सॉंग आपलं अपने बना दी जोडी मधलं.

0: कविता करतेस, त्यासोबत तू अकॅडमिकली काय परस्यू करतेस?
1: ऍक्च्युली माझं बीएससी सुरू आहे योगामध्ये, म्हणजे योगिक सायन्स मध्ये बीएससी आहे आणि ते माझं सुरू आहे एस व्यासा बँगलोर.
0: आता आपण पुढची कोणती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकूयात?
1: आता आपण बघितलं निसर्ग, ईश्वर आणि मानव या तिघांमधला अद्भुत सेतू म्हणजे आहे श्रीकृष्ण. आपण श्रीकृष्णांना म्हणतो दिने दिने नवम नवम, म्हणजे जो नेहमी बदलत जातो असा श्रीकृष्ण. आणि म्हणूनच आता आपल्याला श्रीकृष्णांबद्दल एक कविता ऐकायची की श्रीकृष्ण फक्त देव नाही आहे तर ते सारथी आहेत, मित्र आहेत आणि प्रेम आहे. आणि जेव्हा प्रेमाची व्याख्या होते तेव्हा कृष्ण नेहमी समोर येतात. कृष्ण प्रेम है, कृष्ण प्रेम है, कृष्ण प्रीत है, कृष्ण से ही है प्रेम सगाई. कृष्ण है मेरे गिरिधर प्रभु तव मुरली मन भाई. सांझ सवेरे तव ध्यान है केवल मन में और कछु नाही. तव रंग लागा मोहे ऐसा और सुजत न काही. रात दिन अब कृष्ण रंग में लीन हो रही काया. हे मुरलीधर हे हरि गिरिधर तेरा संग है पाया. जग भूल गए हैं हम काहे ऐसा प्रेम रंग तुम डाले. जो गन बन गए हैं हम जो संसार विष को झेले. लीला तुम्हारी मेरे गिरिधर है बहुत ही न्यारी. झेलू सहज लाखो तीव्र वेदना अति भारी. छंद तव है गीत तव है हर स्वर मेरा तुम्हारा. तुमको पाकर खोया सब कुछ विलाप करे मन मेरा. हे कान्हा मन को समझाए हरि विन ना कोनो सुख. और हरि बसे जिसमें सरस वो हरि बिन निरस सब काया मुख. निरस सब काया मुख. पुष्प कृष्ण है नदी कृष्ण है कन कन कृष्ण समाए. पुष्प कृष्ण है नदी कृष्ण है कन कन कृष्ण समाए. मीरा राधा कबीर गोविंद सब मन भाए. गोविंद सब मन भाए.

0: वा, खूपच सुंदर जमली आहे कविता. यावरून मला असं वाटतं की तू श्रीकृष्ण भक्त असावीस.
1: बरोबर.
0: तुला काय वाटतं युवांच्या आयुष्यात अध्यात्माचा किती प्रभाव असावा?
1: मला असं वाटतं आपण जनरली काय करतो विचार की जेव्हा माणूस एजेड झाला किंवा तो रिटायर झाला की त्याला शाळ आणि श्रीफळ देवा देतात, त्याच्यासोबत भगवद्गीता देतात की आता तुझं काम आहे भगवद्गीता वाचायचं. पण मला असं वाटतं ते काम ना युवावस्थेपासून, म्हणजे असा विचार केला तर बालावस्थेपासून, जेव्हा आपण आपल्या भारतीय संस्कृतीत गर्भसंस्कार आहे म्हणजे गर्भात असतानापासून संस्कार सुरू होतात, तर हे संस्कार जेव्हा माणसाला शेवटची अग्नी देण्यात येते तोपर्यंत चालतात. तर आपण जेव्हा लहानपणापासूनच या संस्काराची म्हणजे अध्यात्माची सुरुवात होते, पण युवावस्थेत हे अध्यात्म खूप गरजेचं आहे. कारण अर्जुनाला जेव्हा लढायचं होतं तेव्हा भगवंतांनी गीता सांगितली आणि आपल्या समोर आज एवढं मोठं रणांगण आहे की बाकीचं तर रणांगण आहेच, पण आज करिअरची स्पर्धा एवढी वाढली आहे. त्यानंतर आपल्या समोर आज खूप खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत, जसं की मोबाईल आहे, AI ही आजची पिढी फेस करते. मग या सगळ्या पिढीला गरजेचं आहे की अध्यात्म आणि अध्यात्म म्हणजे काय हे कळणं पण जास्त गरजेचं असं मला वाटतं. आणि नॉर्मल एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे की आपण देवाला जे फूल वाहतो, खराब झालेले फूल कधी वाहतो का? नाही. तर आपण देवाला नेहमी जे ताजं फुल आहे तेच वाहतो. तर मला असं वाटतं की आपल्या जीवनात जेव्हा रस आहे, म्हणजे आपलं जीवन जेव्हा युवावस्था, आपल्याला सगळी करण्याची शक्ती, तेव्हा आपण देवाला स्वतःचं जीवन वाहिलं पाहिजे. आणि ही प्रेरणा मला परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याकडे मिळाली.
0: आता आपण पुढची कोणती कविता ऐकणार आहे?
1: आता कृष्ण प्रेम म्हणजे स्वतःला विसरणं. आणि प्रेम फक्त दोन व्यक्तींमधलं नसतं तर प्रेमामुळेच इतिहास घडतो, प्रेमामुळेच त्याग होतो आणि प्रेमामुळेच संत जन्माला येतात. आपली पाचवी म्हणजे पुढची कविता आहे प्रेम के कारण. आपण सुरुवात करूयात. प्रेम के कारण हिरकणी क्या क्या कर गई, प्रेम के कारण हिरकणी क्या क्या कर गई, प्रेम के कारण मेरा विष पी गई. सीता ने दी अग्नि परीक्षा, सीता ने दी अग्नि परीक्षा, पद्मावती जौहर कर गई. प्रेम के कारण वाल्या बने वाल्मीकि, प्रेम के कारण वाल्या बने वाल्मीकि, प्रेम के कारण लक्ष्मीबाई जीवन समर्पण कर गई. प्रेम के कारण फांसी चढ़े भगत सिंह, प्रेम के कारण फांसी चढ़े भगत सिंह, प्रेम के कारण ही संस्कृति काव्य लिख गई, प्रेम के कारण ही संस्कृति काव्य लिख गई.
0: खूप सुरेख होती ही कविता. आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रेम हा विषय खूपच हळवा आहे, प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम येऊन गेलंय. तू तुझ्या प्रेमाच्या अनुभवाबद्दल काय सांगशील?
1: ऍक्च्युली मला असं वाटतं की जेव्हा प्रेम आयुष्यात येतं ना तेव्हा आयुष्य खूप सुंदर होतं. आणि मला असं वाटतं कविता, ठीक आहे नॉर्मली प्रेम झालं नाही झालं तरी माणूस कविता लिहितो त्याचं असं नाही, पण जेव्हा प्रेम होतं ना तर कवितेमध्ये एक वेगळीच मधुरता येते असं मला वाटतं. जेव्हा प्रेम होता ना तर आजूबाजूला निसर्ग पण, आता सध्या पाऊस सुरू आहे, तर जेव्हा कोकिळा जेव्हा कुह कुह करते असं वाटतं ते आपल्यासाठीच कुह कुह करते, जेव्हा एखादं गाणं वाचतं हे आपल्यासाठीच होते, तर तेव्हा मला असं वाटतं प्रेमामुळे पूर्ण आयुष्य बदलून जातं. आणि मला असं वाटतं की दोन गोष्टी प्रेमामध्ये खूप गरजेच्या. एक आहे प्रामाणिकपणा, की समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी मी काही खोटं नाही बोलायचं, त्यांनीही नाही खोटं बोलायचं आणि मीही नाही खोटं बोलायचं, ही एक वाटते. आणि दुसरं म्हणजे कोणतीही परिस्थिती आली आयुष्यात तर जी साथ देण्याची वृत्ती की नाही हे आपण दोघं मिळून फेस करायचं, हे मला वाटतं की खूप

0: पुढची कविता आपण कोणती ऐकणार आहोत?
1: पुढची कविता आहे की प्रेमाला जर दिशा मिळाली तर त्यातून आदर्श जन्म घेतात. आणि माझ्या मनात प्रेमाबद्दल किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल काय एक्सपेक्टेशन आहे हे आपल्याला या कवितेतून ऐकायला मिळणार आहे. की जसं की प्रत्येक स्त्रीच्या मनात एक सीता, एक जिजाऊ, एक गार्गी, एक मैत्री शांतपणे जगत असते. तर पुढचं आहे आपलं पत्रकाव्य प्रिय. प्रिय, मैं नहीं चाहती कि हमारा प्रेम हीर रांझा या फिर रोमियो जूलियट जैसा हो. मैं चाहती हूँ कि हमारा प्रेम सावरकर और माई जैसा हो, वशिष्ठ और अरुंधति जैसा हो, आदर्श और त्याग से भरा, अत्रि अनसूया जैसा हो, राम और सीता जैसा हो, राजा हरिश्चंद्र और तारा जैसा हो. जब जब भोग और स्वार्थ परायणता बढ़ जाती है तब तब ईश्वर रूह के माध्यम से मुझे अत्यंत प्रेम से कहते हैं संस्कृति. तुम मणिकर्णिका हो, गार्गी हो, मैत्रेयी, तारा, सीता, जिजाई हो, ये स्वार्थ तुम्हें शोभा नहीं देता. प्रिय, मैं सीता माँ जैसी बहू और बेटी बनना चाहती हूँ, तारा जैसी पत्नी और जिजाऊ माँ जैसी माँ बनना चाहती हूँ. ये सफर आसान नहीं होगा, पथ पर ढेरों विघ्न बाधाएं आएंगी, प्रलोभन आएंगे. मैं पुरुषोत्तम बनना चाहती हूँ प्रिय. क्या अगर मैं अरुंधति बनूं तो तुम वशिष्ठ बनकर मेरा साथ दोगे?
0: मस्तच. हे झाले व्यक्तीवरचं प्रेम. आता तू समाजाबद्दलच्या प्रेमाबद्दल एक कविता लिहिलेली मला आठवतीय, ती कविता सादर कर.
1: आता व्यक्तीवरचं प्रेम जेव्हा समाजात विस्तारतो तेव्हा मला वाटतं ते राष्ट्रप्रेम बनतं. त्याबद्दल आपण एक कविता बघूयात. भारत माता माँ है हमारी, भारत माता माँ है हमारी, उस माता के सपूत हम, वीर शिवाजी के मराठा, प्रताप राणा के राजपूत हम, प्रताप राणा के राजपूत हम. रानी झांसी की वीरांगना, रानी झांसी की वीरांगना, हर नारी के प्राणों में अन्याय देखकर खून खोले, ज्वाला उभरती नैनों में, ज्वाला उभरती नैनों में. बापूजी के शांतिवादी हम, बापूजी के शांतिवादी हम, नेताजी की सेना है, जो उपकृत इन्होंने हमें किया, वो कर्ज हमें चुकाना है, वो कर्ज हमें चुकाना है. राम कृष्ण सम अवतार कर गए, राम कृष्ण सम अवतार कर गए, पुनित हमारी धरती को, गीतामृत पीकर याद करेंगे, अर्जुन के महान सारथी को, अर्जुन के महान सारथी को. जान हमारी जाए मगर, ये जान हमारी जाए मगर, देश प्रेम न मन से हटने देंगे, भारत हमें जान से प्यारा, भारत हमें जान से प्यारा, हम देश नहीं मिटने देंगे, हम देश नहीं मिटने देंगे.
0: खूप छान कविता आहे ही. इतकी सुंदर कविता होती संस्कृती. तू ह्या कवितेबद्दल किंवा ह्या कवितेच्या थोड्याशा बॅकग्राऊंड बद्दल काय सांगशील?
1: कवितेच्या बॅकग्राऊंड बद्दल म्हणायचं तर देशप्रेम. देशप्रेम म्हणजे प्रत्येकाच्या भारतीयाच्या जेव्हा जेव्हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी येतं तेव्हा आपल्या नसा नसा देशप्रेम भरलेलं असतं. म्हणजे आपण भारत माता की जय जेव्हा म्हणतो तर आपल्या अंगावरती चक्क शहार येतात. पण आपलं देशप्रेम पूर्ण जे 365 दिवस आहे तेव्हा कसं टिकू शकेल, तर याचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि जेव्हा समाज बदलेल तेव्हाच देश बदलणार आहे. आणि समाज बदलण्याची जी सुरुवात ती कुटुंबापासून होते. आता देशासाठी जगणं, समाजासाठी जगणं, पण अजून एक प्रश्न उरतो की स्वतःसाठी आपण कधी जगणार की आयुष्यभर फक्त धावतच राहणार? त्यावर पुढची आपली कविता आहे. अरे पीछे मुडकर तू देख, अरे पीछे मुडकर तू देख, तू तो आगे ही जा रहा है, किसी रेस का घोडा है क्या?

0: जो भागे ही जा रहा है।
1: जिंदगी कोई प्रतियोगिता नहीं,
0: जिंदगी कोई प्रतियोगिता नहीं, जिसे जीतनी है दो पल की जिंदगी है, यूं पल के झपकते ही बीतनी है।
1: जिंदगी भर करते रहो तुम मेरी गाड़ी मेरा घर, कब है से थे हो जाओगे रत्ती भर भी न होगी खबर, रत्ती भर भी न होगी खबर। क्यों सोचते हो अभी 50 साल बाकी हैं, अरे क्यों सोचते हो अभी 50 साल बाकी हैं, क्या इस देह की एक्सपायरी डेट कहीं पर लिखी है, क्या पता नहीं है एक दिन तुझे भी दफन कर देंगे। ये जिस्म जिसे तुम मैं कहते हो ना, हाँ उसी पर मिट्टी भर देंगे। एक बात कही थी किसी ने मुझे, एक बात कही थी किसी ने, वही बात कर रही हूं बयां, तुम्हारे जनाजे पर कोई ये ना कहे कि अच्छा हुआ चला गया, अच्छा हुआ चला गया।
2: खूब सुंदर लिहते सगत हो, उद्या आषाढ़ी एकादशी है संस्कृति,
0: बरोबर
2: वारकरी आता उद्या फाइनली विठ्ठलाचे दर्शन घेणार, इतकाच जीव वासुसलेला असतो वारीमध्ये चालताना। ह्यावर एखादी तुझी कविता असेल तर ती ऐकव ना आम्हाला।
0: नक्कीच, पांडुरंग म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या हृदयाच्या जवळचा विषय, त्यांच्यावरतीच मी एक कविता लिहिली। पांडुरंग रंगी तरले, पांडुरंग रंगी तरले, विसरुनी देह भानो, ध्यानी मनी आता विठ्ठलाचे ध्यान, ध्यानी मनी आता विठ्ठलाचे ध्यान, उभा तो विटेवरी पांडुरंग, बघता अथांग माया स्तब्ध अवघे जग, स्तब्ध अवघे जग, प्रत्येक हृदयात उभा तो कटेवरी ठेवणी आहात, द्यावया शक्तिया जगास द्यावया संकटास मात, द्यावया संकटास मात, आठवावी भक्तीसाठी कृष्णाची तिमेरा, आठवावी भक्तीसाठी कृष्णाची तिमेरा, आठवावा तुलसीदास आठवावा संत गोरा, आठवावा तुलसीदास आठवावा संत गोरा, देहाची या तिजोरीत, देहाची या तिजोरीत साठवावे कीती रूप, शोधावया तुझ आठवावा गायीचा कळप, गायीचा कळप, देवा नमते सामोरी, देवा नमते सामोरी जोडनिया कर, देवनी दर्शन द्यावा भक्ती चाचवर, देवनी तुम्ही दर्शन द्यावा भक्ती चाचवर, आम्हा काही नको देवा, आम्हा काही नको देवा लाभोत जगा आशीर्वचन, असोत तुझे हात माथी सांगते तुझ करुणे नमन, सांगते तुझ करुणे नमन।
2: वा खूप छान, आपली कविता नक्कीच पांडुरंगापर्यंत पोहोचलीच असणार आहे।

0: खरंच संस्कृती हे शब्द नाही आहेत तर अनुभव आहेत तुझे आणि आपल्या सर्वांचेच. असं म्हणतात की कविता कवीने लिहिली असली तरी तिचा अर्थ तिचं पोहोचणं प्रत्येकापर्यंत वेगवेगळं असतं. मला खात्री आहे आपल्या श्रोत्यांपर्यंत तुझ्या कविता सुद्धा नक्कीच पोहोचल्या असतील. असंच लिहित राहा, तुझ्या शब्दांचा प्रवास उत्तरोत्तर बहरत राहो, ह्याच शुभेच्छा.
1: थँक्यू. ऍक्च्युली मी लिहित तर होते पण मला ना असं कोणतं स्टेज म्हणजे मी कधी ट्राय पण नाही केलं आणि मला वाटलं पण नाही. पण ही जी संधी मिळाली आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरने युववाणी या कार्यक्रमात मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आणि उत्कर्ष तुझ्याशी बोलून पण खूप छान वाटलं मला. थँक्यू.
0: तर श्रोते हो, आपण आता ऐकल्या संस्कृती चौधरीच्या स्वरचित कविता युववाणी ह्या कार्यक्रमात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोळे. तर भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

0: त्याच्यानंतर काय झालं
1: काय
0: माहित आहे
1: सांगा.
0: दारू पिणे बंद करावे, दारू पिणे बंद

वाईट वेसने बंद करा, वाईट वेसने बंद करा आणि बापा मार्ग स्वीकारा, ओळख करा ओळख करा

तुम्हाला सांगतो आता मी एक आणि माझा विचार नेक आणि तुम्हाला सांगतो एक माझा विचार आहे एक नेक ऐका तुम्ही ऐका तुम्ही।

0: निनाद बागडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात लोकगीत आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नमस्कार श्रोते हो, मी सयाजी शिंदे बोलतोय. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
2: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणीचं हे

चांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

0: बारस इत्येताम् एकादश सप्त एकादश पञ्च षड् एकादश एकादश नव इत्यङ्कान्तरालेन पराभूय प्रागुपान्त्यचक्रं विजित्य उपान्त्यचक्रं प्राविशत्। विजयेनानेन अनाहत सिंहः अस्मिन् विश्वस्तरीयद्वन्द्वे अश्रान्तं द्वितीयवारम् उपान्त्यचक्रं प्राप्य प्रथमभारतीयक्रीडिकात्वेन इतिहासम् अरचयत्। सम्प्रति सा खलु स्वर्णपदकस्य शीर्षकविजयाय परिगणिता वर्तते। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता प्रसार भारतीच्या वेव्स OTTवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य।
2: श्रोत्यांनो नमस्कार। कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत महेत्रे यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत। आज या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत। चला तर सुरुवात करूया मुलाखतीला।
3: सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या भागापासून आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी माहिती जाणून घेत आहोत, तर आज आपण याच माहितीचा पुढचा भाग जाणून घेऊया। सर, पावसाळ्यात आणि एक प्रश्न येतो की त्वचेची किंवा केसांची काळजी जास्त घ्यावी लागते, तर या पावसाळ्यात केसांची आणि त्वचेची निगा कशी राखावी?
4: पावसाळ्यामध्ये कपडे ओले होण्याचं प्रमाण जास्त असतं, तसंच ओले झालेले कपडे किंवा धुतलेले कपडे वाळत नाहीत, कित्येक दिवस सूर्यप्रकाश दिसत नाही आपल्याला, त्यामुळे त्वचा रोगाचं प्रमाण जास्त ह्या काळामध्ये आपल्याला मिळतं। त्यासाठी एक शरीर किंवा कपडे जर ओले झाले तर ते लगेच सुकवावे किंवा बदलवणं अपेक्षित आहे। त्वचा ही वेळोवेळी कोरडी ठेवली पाहिजे, कारण ओलसरपणामुळं बुरशीचा संसर्ग होऊ शकतो। मुख्यतः अंतर्वस्त्रे वाळत नाहीत आणि त्याच्यामुळं बुरशीचं प्रमाण ह्या काळामध्ये वाढतं, त्यामुळं तो बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी आपल्याला कपडे लगेचच बदलणं अपेक्षित आहे आणि कोरडे असणं अपेक्षित आहे। त्वचा ही कोरडी ठेवावी आणि जर आवश्यकता असेल तर आयुर्वेदिक अभ्यंग तैल काही मिळतात तर त्या तेलांचा आपल्याला वापर ह्या काळामध्ये निश्चितच फायदेशीर ठरतो।
3: अच्छा सर, पावसाळ्यात पंचकर्म किंवा इतर आयुर्वेदिक उपचार उपयुक्त ठरतात का?
4: होय, निश्चितच। आयुर्वेदानुसार ह्या ऋतूमध्ये आपण बस्ती सुचवला जातो, कारण वर्षा ऋतू हा बस्तीसाठी उपयुक्त आहे। वातप्रकोप कमी करण्यासाठी आपण ह्या काळामध्ये बस्ती वापरतो, कारण बस्तीकर्मासाठी हा सर्वोत्तम काळ म्हटला जातो। आमच्या ग्रंथांमध्ये अष्टांग हृदयात वातशमनासाठी बस्ती हा श्रेष्ठ उपचार सांगितला आहे। मुख्यत्वे करून बस्ती ही आयुर्वेदातली अर्धी चिकित्सा मानली जाते, पण पंचकर्म करत असताना पंचकर्म तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच किंवा देखरेखीखालीच हे करणं अपेक्षित आहे। बस्ती उपक्रमांमध्ये योगबस्ती, कालबस्ती, कर्मबस्ती किंवा काही आजारानुसार जसं सांधेदुखी आहे, त्यानंतर स्नायूचं दुखणं असेल, तर अशा आजारांमध्ये बस्ती खूप फायदेशीर ठरते। अगदी मलावस्तंभामध्ये सुद्धा ह्याचा खूप फायदा होतो। ह्या काळामध्ये सगळ्यात उत्तम चिकित्सा म्हणून बस्ती सांगितलेली आहे।
3: सर, या पावसाळ्यात आपलं घरातलं वातावरण आणि घराची स्वच्छता याबाबत कोणकोणती काळजी घेतली पाहिजे?
4: पावसाळ्यामध्ये विशेष करून पावसाळ्याच्या वातावरणामध्ये घरामध्ये कोरडं राहणं अपेक्षित आहे, घर कोरडं ठेवायचं। त्यानंतर डासांचा प्रादुर्भाव जास्त होतो, त्यासाठी डासांची पैदास होऊ देऊ नये। त्याशिवाय पिण्याचं पाणी जे आहे त्यानं दूषित होण्याची शक्यता आहे, तर ते झाकून ठेवलेलंच पाणी प्यायचं आहे। त्याशिवाय जर शक्य झालं तर उकळूनच

0: पाणी पिलेलं योग्य राहील. अन्न जे आहे अन्नपदार्थ हे झाकून ठेवायला पाहिजे आणि विशेष करून घर हे हवेशीर पाहिजे, जेणेकरून काही श्वासाचे आजार, बुरशीजन्य आजार किंवा सर्दी खोकला ह्यासारखे किंवा ॲलर्जीसारखे काही आजार आहेत ते आपल्याला टाळता येतात.
1: अच्छा, पावसाळा आला की घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक काढे करून पिणं हे कितपत उपयुक्त आहे?
0: आयुर्वेदिक काढ्यांमध्ये साधारणतः काही द्रव्य जे आहे ते स्वयंपाकघरातीलच द्रव्य आपल्याकडे वापरले जातात. मुख्यतः आपण कोविडच्या काळामध्ये बघितलं की असा काढा जर केला किंवा आपला ज्या जीवनशैलीमध्ये आपण जे वापरतो मसाले किंवा मसाल्याचे पदार्थ त्यामुळं आपली प्रतिकारशक्ती खरंच चांगली राहायला मदत होते. आयुर्वेदिक काढे तयार करताना तुळस, सुंठ, दालचिनी, काळी मिरी, ज्येष्ठ मध यांचे काढे आपण योग्य प्रमाणात घेतले तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. पण प्रत्येकानेच दररोज काढा पिणं अपेक्षित नाही आहे आणि प्रत्येकाची प्रकृती, वय आणि आजार ह्या गोष्टींचा विचार करूनच वैद्यकीय सल्ल्यानुसारच त्याचं सेवन करणं अपेक्षित आहे.
1: सर, पावसाळ्यात लोकांकडून कोणकोणत्या सामान्य चुका होतात?
0: पावसाळ्यात सर्वसाधारणपणे रस्त्यावरचं अन्न खाणे, उघडं अन्न खाणं जेणेकरून पचनाचे आजार होतात, अतिसार होणं, जुलाब होणं, उलटी, मळमळ असे काही आजार होऊ शकतात त्याच्यामुळं, तर ते टाळायला हवं. दूषित पाणी पिण्याचं प्रमाण जास्त होतं कारण वातावरण आणि भूगर्भातील जे पाण्याचा साठा आहे तो दूषित होण्याची शक्यता असते, त्यामुळं दूषित पाणी पिलं जातं. त्याशिवाय भिजलेले कपडे जर तासनतास घातले तरी त्वचाजन्य किंवा त्वचेचे आजार होतात. ह्याशिवाय स्वतःहून काही औषध घेण्याची काही जणांची प्रवृत्ती असते तर ती पण त्या पण चुका होऊ शकतात. अति तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणं, जसं आता पावसाळा आला की सगळ्यांना भजी खावीशी वाटतात आणि तिखट प्रमाणात जास्त प्रमाणात जातं, ते काही योग्य नव्हे. अति तिखट तेलकट पदार्थांनी परत पित्त आणि वाताचा प्रकोप होतो. त्यानंतर उशिरापर्यंत जागरण करणं ह्या सगळ्या सामान्यपणे होणाऱ्या चुका आहेत आणि ह्या सवयी आपण टाळल्या पाहिजेत.
1: अच्छा सर, पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थांचं सेवन हे करणं कितपत योग्य आहे?
0: मुळामध्ये पावसाळ्यात अग्नी हा मंद झालेला असतो, दूध तसं अभिषंद निर्माण करणार असतं, त्यामुळे दूध सुखोष्ण आपण दुग्ध घेऊ शकतो. मुख्यत्वे करून म्हशीचं दूध हे थोडंसं अभिषंद जास्त वाढवणारं असतं, त्यामुळं गाईचं दूध घेतलेलं कधीही उत्तम. त्यातल्या त्यात ज्यांना ब्लड प्रेशर, शुगर किंवा कोलेस्ट्रॉल जास्त आहे तर अशांनी गाईचं दूध घेतलेलं कधीही योग्य राहील. ह्या काळामध्ये दूध घेता येईल सायकाढलेलं किंवा त्यातलं क्रीम काढलेलं, आपण फॅट काढलेलं असं आपण म्हणूया, पण मुख्य करून दूध आपल्याला चालेल काही प्रमाणामध्ये. परंतु दुग्धजन्य पदार्थाचं सेवन जर आपण म्हणालात तर दही ह्या काळात आपण वर्ज्य करायला पाहिजे कारण ते अति अभिषंदी ठरतं. जर घ्यायचंच ठरलं तर दुपारच्या जेवणामध्ये आपण थोड्या प्रमाणात घेऊ शकतो, पण त्याही पेक्षा ताकाचं सेवन केलेलं अति योग्य राहील. दुपारच्या जेवणानंतर जर तक्र सेवन केलं तर अग्नी पण वाढतो आणि आपल्या शरीराचं प्रीणन होतं, त्याशिवाय पचनशक्ती सुधारायला मदत होते. आता राहिला दुसरं दुग्धजन्य पदार्थाचा विषय, जे की श्रीखंड, बासुंदी, चक्का किंवा आजकाल पनीर मिळतं, ह्या सगळ्या पदार्थांमध्ये मुख्य करून भेसळीचं प्रमाणही जास्तच आहे. तर हे जर पदार्थ आपण घेतले, अगदी कमी प्रमाणात घेतले तरच ते ठीक आहे. शक्यतो हे दुग्धजन्य पदार्थ जसं श्रीखंड आहे किंवा पनीर आहे किंवा दही आहे, मिठाईचे पदार्थ असतील, हे सगळे कॅलरी किंवा मग आहारामध्ये गुरुता देणारी आहेत, त्याच्यामुळं अग्नी आणखी मंद व्हायला लागतो, त्याचं पचन व्यवस्थित होत नाही,

0: आणि मुख्य म्हणजे हे पदार्थ कितपत ते शरीराला उपायकारक ठरतील याच्याबद्दल शंकाच आहे. कारण दूध आपण बघतोय व्यवहारामध्ये की कृत्रिम दूध मिळतं आणि त्याच्यामुळे त्यांचे दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात, तर हे ह्या काळामध्ये शक्यतो ह्याचं सेवन टाळायचं. दुग्ध सोबत फळं आपण खातो तर ते सुद्धा सॅलॅड जे याला म्हणतो आपण फ्रूट सॅलॅड ते सुद्धा आपण टाळणं आवश्यक आहे. मुख्य करून ह्या काळामध्ये दुग्धजन्य पदार्थाच्या किंवा दुग्धजन्य विकार आपण त्याला म्हणूया त्यात ताकाचं सेवन आणि तेही दुपारच्या जेवणानंतर हे केलेलं अगदी योग्य राहील.
1: सर, पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाणं कितपत योग्य ठरतं?
0: आयुर्वेदानुसार शाक किंवा पालेभाज्या ज्या आहेत त्या ज्या ऋतूमध्ये ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध होतात त्याच खाणं योग्य राहील. परंतु ते खात असताना सगळ्यात महत्वाची काळजी अशी घेतली पाहिजे की ते स्वच्छ धुतल्या पाहिजेत. त्याच्यावरच्या कीटकनाशकांचा किंवा त्याच्यावर जे काही जंतू आहेत त्या जंतूचा पूर्णपणे नायनाट झाल्यानंतर म्हणजे स्वच्छ धुवून त्या भाज्या खाल्लेल्या योग्य राहतील आणि त्याच्यामुळं मलबद्धता पण कमी व्हायला मदत होते. अर्थात आयुर्वेदानुसार पालेभाज्या ह्या काळात सुद्धा कमी प्रमाणातच खाल्लेल्या योग्य राहतील. कारण अग्नि हा तसा मंदच असतो. शाक किंवा भाज्या ह्या वाळवलेल्या नसल्या पाहिजे, अगदी ताज्या आणि ह्या ऋतूत मिळणाऱ्या ज्या असतील त्याच आपण खाणं संयुक्तिक ठरेल.
1: श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजित मेहतरे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित करण्यात आला. याच मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
3: सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेविषयी केलेलं आवाहन.
4: माननीय भारत निवडणूक आयोगाला मतदार याद्या तयार करण्याच्या आणि त्यामध्ये सुधारणा करण्याच्या कायदेशीर अधिकार आहे. माझं एकही आव्हान आहे की प्रत्येक बीएलओ जे आमचे आहे घरोघरी भेट देत आहेत आणि फिलअप केलेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे ते कलेक्ट करत आहेत. माझे सगळे सांगलीकरशी विनंती आहे की आपण सगळे आपले जे प्राप्त झालेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे त्यांचे सगळे बाबी ज्या ज्या माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ते अचूकपणे एन्युमरेशन फॉर्म मध्ये आपण भरा आणि बीएलओ आपल्या घरी भेट दिल्यानंतर आपण ते भरलेला एन्युमरेशन फॉर्म त्यांच्या हाती एकदा पुन्हा खात्री करून त्यांच्या हाती द्यावी, जेणेकरून आपल्या नाव आपली अचूक माहिती येणारा जे यादी तयार होणार आहे यादीमध्ये अचूकपणे तो नाव जे आहे समाविष्ट केली जाईल. फक्त एकच आहे की कोणी जे आहे याच्यामध्ये एन्युमरेशन फॉर्म बीएलओंकडे द्यायला ते विसरू नका, कारण आपल्या जर एन्युमरेशन फॉर्म बीएलओंकडे जर प्राप्त नाही झाले तर आपल्या नाव जे आहे पुढील मतदार यादीमध्ये येण्यामध्ये प्रॉब्लेम होईल, कदाचित ते नाव बाद पण पडू शकतात. तर भारत निवडणूक आयोगाच्या जे ध्येय आहे की एकही जेन्युइन मतदार या एसआयआर कडून ते त्यांचे नाव वगळले जाणार नाही, या जे हेतू आहे याला थोडा आम्ही मदत करू, याला अजून शक्ती देऊ आणि थोडा इनिशिएटिव्ह लोकांकडून येणे अपेक्षित आहे की आपण आपल्या घरी बीएलओनी भेट दिली ते आपण 100% आपले सगळे एन्युमरेशन फॉर्म जे आपल्या घरातला प्राप्त झालेला आहे त्याला भरून संबंधित बीएलओंकडे प्रत्यर्पित करावी, जेणेकरून त्यांनाही आपल्या पूर्ण यंत्रणाला शासनाला आपलं नाव अचूकपणाने ते जे शेवटची जी यादी आहे त्याच्यामध्ये घेणे आमच्याकडे पण शक्य होईल.
3: एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिये संदर्भात आपण सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्याशी बोललो. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

श्रोतेहो 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठलू.

0: भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता, त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद. मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल त्याच दिवशी रात्री ठीक 8 वाजता मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमवारी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. श्रोतेहो, याबरोबरच आता आम्ही प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वर सुद्धा उपलब्ध आहोत. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या

0: ती भक्ती गीतांची
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
0: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
1: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: FM बँडच्या 106.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान आणि भविष्यातही.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:50 झालेली आहेत. श्रोतेहो आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: प्रभात वंदन,
1: रम्य प्रभात,
0: प्रसन्न वातावरण,
1: मंदिरातील घंटानाद,
0: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
1: यासोबतच साथ लाभ

या रूपरेषेनंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं आवार माझं शिवार हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने, 8:15 काही कव्वाली आपण ऐकू शकाल. रात्री 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 आजचे पाहुणे, 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सावनी शेंडे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग बागेश्री.

श्रोतेहो, आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार 25 जुलै 2026 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:50. 6:05 आषाढी एकादशीच्या पंढरपूर इथल्या महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षेपित करू. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात घेवडा लागवड याविषयीची माहिती, वाचक महेश इनामदार. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात IVF समजून घेऊया. स्त्री रोगतज्ञ आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी माहिती, वक्ते विराज आठलिये. सादर करते विवेक वानखेडे.

कार्यक्रमांची रूपरेषा ऐकू शकाल सकाळी 6:55 आणि संध्याकाळी 6:50. सकाळी 7 आज दिनांक 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजेतवाने. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. सकाळी 7:40 SIR अर्थात मतदार यादीचे पुनरीक्षण याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 सांगली विशेष. सकाळी 9:30 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. नाट्यधारा सकाळी 9:40 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन. उद्या 245 भाग.

श्रोत्याहो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. श्रोत्याहो, उद्याचा वनिता मंडळ हा भाग सांगली केंद्र निर्मित आहे. या भागात कानडाओ विठ्ठलू या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचं प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण आणि त्यानंतर अथ योगानुशासनम याचा चौथा भाग, सहभाग डॉ प्रणोती पिसे यांचा, सूत्रनिवेदन वरदा हसबनीस यांचं, निर्मिती सहाय्य मधुरा पुजारी यांचं आणि सादरकर्त्या तेजा दुर्वे. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 लातूर जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, दुपारी 2 कृषी वार्ता आणि 2:30 नादब्रह्म. श्रोत्याहो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, संध्याकाळी 5:00, 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात रमेश नखवा आणि सहकार्यांच्या आवाजात लोकगीतं, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात शेती यांत्रिकीकरणाचे महत्व आणि मर्यादा याविषयी प्राध्यापक अजय देशपांडे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत, 8:15 भावधारा, 8:30 इस सप्ताह संसद में मुंबई केंद्रावरून, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका आणि रात्री 10:00 संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमात आदिती बॅनर्जी यांचं गायन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

संध्याकाळचे 6:58 होत आहेत. श्रोतेहो, आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातमी देत आहे. पेपर फुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपर फुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढी निमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपर फुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवन परिसरात ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचं नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1,000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इंफ्रास्ट्रक्चर.
0: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान 4था रेल्वेमार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपर फूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना झाल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपर फूट रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षाच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमनप्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: लगभग 2 घंटे चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ जितेंद्र सिंह की बातचीत के शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी

0: से सौहार्दपूर्ण वातावरण में हूँ और कई दृष्टि से उन सारी बातों को हर तरीके से चर्चा हूँ।
1: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्येते केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं।
0: डिमांड है तीन, उनमें से दो डिमांड कॉम्पनसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उनसे सरकार पॉजिटिव है।
1: नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर इथं पीठामध्ये विशेष न्यायालयं स्थापन झाली आहेत। यासाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं काल केली। त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कुलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे। सार्वजनिक

0: उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर इथं पीठामध्ये विशेष न्यायालयं स्थापन झाली आहेत. यासाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं काल केली. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गाचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं निश्चित केली आहेत. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्याच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानंही अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी एकादशीनिमित्त उद्या पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज आहे. वारकऱ्यांची दर्शनरांग 21 किलोमीटरपर्यंत पोचली आहे. या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होतील. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज सोलापूरमध्ये राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ऍप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते.
0: राज्यातल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत असून जलसंपदा विभागाच्या आजच्या अहवालानुसार राज्यातल्या 3029 धरणांमध्ये 53%पेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 63%पेक्षा जास्त होता. विभागनिहाय पाहता कोकण विभाग सर्वाधिक 76% पाणीसाठ्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग 65%, नाशिक 55%, नागपूर पावणे 47%, अमरावती सुमारे 43%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे 25% पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात त्यात सुमारे 8.5% वाढ होऊन तो आता 78%वर पोहोचला आहे. मुंबईची वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणांमध्ये 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. आज रोजी 7 धरणांमध्ये मिळून 11,23,443 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत राबवलेल्या बचाव कार्यात 244 नागरिकांची सुरक्षित सुटका झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. पेपरफुटी प्रकरणावरून संस्थेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठलू.

0: सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ मैना घोष यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेविषयी केलेलं आवाहन.
1: माननीय भारत निवडणूक आयोगाला मतदार याद्या तयार करण्याच्या आणि त्यामध्ये सुधारणा करण्याच्या कायदेशीर अधिकार आहे. माझं एकही आव्हान आहे की प्रत्येक बीएलओ जे आमचे आहे घरोघरी भेट देत आहेत आणि फिलअप केलेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे ते कलेक्ट करत आहेत. माझ्या सगळे सांगलीकरशी विनंती आहे की आपण सगळे आपले जे प्राप्त झालेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे त्यांचे सगळे बाबी ज्या ज्या माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ते अचूकपणे एन्युमरेशन फॉर्म मध्ये आपण भरा आणि बीएलओ आपल्या घरी भेट दिल्यानंतर आपण ते भरलेला एन्युमरेशन फॉर्म त्यांच्या हाती एकदा पुन्हा खात्री करून त्यांच्या हाती द्यावी, जेणेकरून आपल्या नाव आपली अचूक माहिती येणारा जे यादी तयार होणार आहे यादीमध्ये अचूकपणे तो नाव जे आहे समाविष्ट केली जाईल. फक्त एकच आहे की कोणी जे आहे याच्यामध्ये एन्युमरेशन फॉर्म बीएलओंकडे द्यायला ते विसरू नका, कारण आपल्या जर एन्युमरेशन फॉर्म बीएलओंकडे जर प्राप्त नाही झाले तर आपल्या नाव जे आहे पुढील मतदार यादीमध्ये येण्यामध्ये प्रॉब्लेम होईल, कदाचित ते नाव बाद पण पडू शकतात. तर भारत निवडणूक आयोगाच्या जे ध्येय आहे की एकही जेन्युइन मतदार या एसआयआर कडून ते त्यांचे नाव वगळले जाणार नाही, या जे हेतू आहे याला थोडा आम्ही मदत करू, याला अजून शक्ती देऊ आणि थोडा इनिशिएटिव्ह लोकांकडून येणे अपेक्षित आहे की आपण आपल्या घरी बीएलओनी भेट दिली ते आपण 100% आपले सगळे एन्युमरेशन फॉर्म जे आपल्या घरातला प्राप्त झालेला आहे त्याला भरून संबंधित बीएलओंकडे प्रत्यर्पित करावी, जेणेकरून त्यांनाही आपल्या पूर्ण यंत्रणाला शासनाला आपलं नाव अचूकपणाने ते जे शेवटची जी यादी आहे त्याच्यामध्ये घेणे आमच्याकडे पण शक्य होईल.
0: श्रोतो, एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात आपण सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्याशी बोललो. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:15 आता वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझं शिवार हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात अलीकडच्या काळात सातत्यानं महत्वाची भर पडते. INS दुनागिरी, INS संशोधक, INS अग्रय, INS महेंद्रगिरी आणि नुकतीच सेवेत दाखल झालेली INS मालवण या पाच स्वदेशी नौकांमुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ मिळालंय. या युद्धनौका केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक नसून आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि महासागर क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सामरिक ताकदीचं त्या प्रतीक आहेत. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून भारताच्या या सागरी क्षेत्रातल्या वाढत्या सामर्थ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सागरी सुरक्षेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं या पाच स्वदेशी नौकांकडे पाहताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे नौसेना पदक यांना काय वाटतं जाणून घेऊयात.
1: आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात बऱ्याच नवीन युद्धनौका सामील करून घेतल्या आहेत. सध्या सगळीकडे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हा महत्वाचा मुद्दा झालेला आहे. फक्त भारतीय नौदलाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारण 1966-67 सालीच भारतीय नौदलाच्या लक्षात आलं की आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे 66 साली आपण ब्रिटनच्या एका नौदल कंपनी बरोबर करार करून 6 बोटींसाठी करार केला, जे मूळ नीलगिरी क्लास म्हणून माझगाव डॉक मध्ये बांधले गेले. सुरुवातीची 4 बोटी आपण त्यांच्या मदतीने बांधल्या आणि जेव्हा आपल्याला कळलं की आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो आणि विकसित करू शकतो, त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 बोटी होत्या, तारागिरी आणि विंध्यगिरी, हे आपण स्वतः आपल्या डिझाईननी बनवल्या. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने भारताने ही वाटचाल पुढे ठेवलेली आहे आणि या ज्या 4 युद्ध नौका किंवा विनाशिका आपल्या ताफ्यामध्ये सामील झालेल्या आहेत, ह्याच्यात 80% भारतीय तंत्रज्ञान वापरलेलं आहे. 100% तंत्रज्ञान हे जगात कुठलीही नौदल किंवा कुठलंही विमान दल वापरत नाही. प्रत्येकाला थोडं बाहेरच्या देशातून गोष्टी ह्या घ्यायलाच लागतात, पण संरक्षणाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
0: श्रोते हो, नीलगिरी, संधायक आणि अर्नाळा या तिन्ही नौका श्रेणी वेगवेगळ्या भूमिका बजावतात हे सांगताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे म्हणाले,
1: नीलगिरी, संध्यायक आणि अर्नाळा या तिन्ही नौका वेगळ्या वेगळ्या श्रेणीतल्या आहेत. नीलगिरी श्रेणी ही स्टेल्थ फ्रिगेट आहे, ज्यांनी आपण समुद्रावरून समुद्रावर, समुद्रातून पाण्यामध्ये आणि समुद्रावरून हवेत मारा करू शकतो आणि त्यातलं तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय आहे. स्टेल्थ एवढ्यासाठी की दुसऱ्या बोटींना किंवा दुसऱ्या दूर टेहरणी करणाऱ्या विमानांना चटकन ही बोट ओळखता येणार नाही. त्यामुळे ह्यातलं बहुतांशी आरमार हे बोटीच्या आतमध्ये बसवलेलं आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हाच ते बाहेर निघतं. संशोधक हे एक सर्वे क्लास आहे. अंडर वॉटर सर्वे हे अत्यंत महत्वाचं असतं की समुद्राची खोली किती आहे, कुठल्याही बंदरात जायची वाटचाल कशी आहे, किती खोली लागते, काही अडचणी आहेत का, ह्याच्यासाठी आपल्याला सर्वे वेसल्स ह्या गरजेच्या आहेत. महेंद्रगिरी किंवा अर्नाळा किंवा नीलगिरी, दुनागिरी ह्या सगळ्या स्टेल्थ वेसल्सच्या कॅटेगरी आहेत. अर्नाळा ही शॅलो वॉटर अँटी सबमरीन म्हणजे पाणबुडी विरुद्ध श्रेणीची बोट आहे. शॅलो वॉटर एवढ्यासाठी की जर आपल्या विरुद्ध देशाची पाणबुडी आपल्या किनाऱ्याजवळ येऊन बसली तर त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला शॅलो वॉटर अँटी सबमरीन क्राफ्ट लागतं. डीप सी मधल्या ज्या अँटी सबमरीन वेसल्स असतात ह्यांना अटॅक करण्यासाठी किंवा समुद्रात पाण्याची खोली जास्त लागते, त्यामुळे त्यांना किनाऱ्यापट्टीवर सबमरीन विरुद्ध आपले संरक्षण करण्यात एखाद वेळेस अडचण येऊ शकते. म्हणून अँटी सबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट हे गरजेचं आहे. तर अर्नाळा ही जी नौका आहे ही त्या श्रेणीतली आहे. त्यामुळे भारताने फ्रिगेट म्हणजे लढाऊ युद्ध नौका, संशोधक, सर्वे आणि अर्नाळा म्हणजे आपल्या किनारपट्टीचे रक्षण करणारे असं 3 वेगळ्या श्रेणीतला युद्ध

0: नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, स्टेल्थ तंत्रज्ञान, सागरी सर्वेक्षण क्षमता आणि किनारपट्टी संरक्षणातील भूमिका आधुनिक सागरी युद्धनीतीमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. याबद्दल निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे यांनी अधिक माहिती दिली.
0: भारतीय नौदल ने जो आत्मनिर्भरतेचा प्रण उचललेला आहे त्याच्यामुळे आपला बराच फायदा होत आहे. संरक्षण हे तर ओघानीच आलं, पण संरक्षण बरोबर सागरी गोष्टी ज्या आहेत त्यांचं इव्हॅल्युएशन या सर्वे शिप्स करतात, त्यामुळे आपल्याला आपली सागरी संपत्ती पूर्णपणे वापरता येणं शक्य आहे. तसंच किनारपट्टीचं संरक्षण सुद्धा या नवीन बोटीमुळे करता येणे शक्य आहे. एक प्रश्न असा येतो की जर युद्ध नाही तर युद्धनौकेची भूमिका काय? युद्धनौकेची भूमिका ही फक्त युद्धापुरती मर्यादित नसते, तर ही मानवतामादी मदत, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षित व्यापारी जहाज वाहतूक ह्यांना सुद्धा होते. आपल्या देशाचा 95% ट्रेड बाय व्हॉल्यूम हा समुद्रानी होतो, त्यामुळे सी लेन्स ह्या उघड्या किंवा मोकळ्या ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये भारतीय नौदल एक प्रमुख भूमिका बजावतो. आपत्ती व्यवस्थापन जर तुम्ही विषय घेतला तर जेव्हा सुनामी झाली होती तेव्हा आपल्या शेजारच्या देशांना आपल्या भारतीय नौदलाच्या बोटींनी आपण मदत केली होती. तसेच सोमालियाच्या चाचेगिरी विरोधात भारतीय नौदलाच्या विनाशिका आणि इतर बोटी ह्या तिथे तैनात होत्या आणि नुसतीच आपली व्यापारी जहाजे नाही तर इतर देशांच्या व्यापारी जहाजांना सुद्धा आपण मदत केली होती. तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी चीनच्या अम्बॅसेडरनी सुद्धा खुल्या मनाने हे मानलं होतं की कोचीनहून 100 मैलावर जेव्हा एका चीनी व्यापारी जहाजावर मदतीची गरज पडली तेव्हा भारतीय नौदलाने जाऊन त्यांच्या सेलर्सची सुटका केली होती आणि त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणलं होतं. तर हा जो रोल आहे ह्याच्यामुळे जगभर एक असं होतं की भारतीय नौदल हे अत्यंत सक्षम नौदल आहे आणि गरज पडली तर नुसतंच संरक्षण नाही तर इतरांना मदत पण करू शकतं, आक्रमण पण करू शकतं. आणि आजच्या घडीला भारतीय नौदला हे पॅसिफिक महासागर किंवा अटलांटिक महासागर मध्ये सुद्धा पोहोचू शकतं. तुम्ही जर आता चेक केलं तर भारतीय नौदलाची कुठली ना कुठली तरी बोट किंवा युद्धपोत हे या सगळ्या महासागरांमध्ये तैनात आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे व इतर देशांना सुद्धा हा एक इशारा आहे किंवा त्यांना ही जाणीव करून देते की भारत हा एक सक्षम देश आहे.
1: श्रोते हो, भारताची किनारपट्टी, समुद्र मार्गे होणारा व्यापार आणि सामुद्रधुनी अशा जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी सागरी सुरक्षेचं महत्व किती आणि कसं वाढलं याविषयी अधिक जाणून घेऊया पत्रकार आणि संरक्षण शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांच्याकडून.
2: ज्याची समुद्रावर सत्ता तो जगावर अधिराज्य करतो असं म्हटलं जातं. भारताचं आणि समुद्राचं नातं खूप जुनं आहे. सुरक्षेसंबंधी सामान्य नागरिक जेव्हा विचार करतो तेव्हा प्रामुख्यानं केवळ भूसीमांचं संरक्षण समोर येतं, पण भूसीमांबरोबरच सागरी सुरक्षेची व्याप्तीही खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. सध्या पश्चिम आशियामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत ते पाहून सागरी सुरक्षेचं महत्व लक्षात येतं. भारताला 11,000 किलोमीटरहून अधिक सागरी किनारा लाभलेला आहे. यामध्ये बेट समूहांचाही समावेश आहे. याबरोबर 23,05,000 चौरस किलोमीटरचा ईईझेड अर्थात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, 12 मोठी आणि 217 इतर बंदर, लहान मोठे मिळून 79 जहाज निर्मिती दुरुस्तीचे कारखाने, इंटरनेटसाठी आवश्यक केबलचं समुद्रातलं जाळं आणि अर्थातच 90% अधिक असलेला सागरी व्यापार आपल्याला सागरी सुरक्षेची व्याप्ती दाखवतो. तेलासाठी आपण जवळपास पूर्णपणे सागरी व्यापारावरच अवलंबून आहोत. इतकंच नाही तर जगातले 12-17% सागरी खलाशी भारताचे आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आपण मत्स्य उत्पादक आहोत. याखेरीस सागरी सुरक्षेचा आणि सागरी धोक्यांचा विचार केला तर चाचेगिरी, तस्करी, सागरी दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती अशी देखील आव्हानं आहेत. भारताच्या नौदलावर सागरी सुरक्षेची जबाबदारी आहे. नौदल, त्याच्याबरोबरच तटरक्षक दल आणि इतर सागरी सुरक्षेशी संबंधित संस्था ही सुरक्षा सक्षमपणे सांभाळत आहेत.
1: श्रोते हो, एकेकाळी युद्धनौका आयात करणारा भारत आज स्वदेशी युद्धनौकांची रचना आणि निर्मिती करत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतच्या दृष्टीने या बदलाकडे पाहताना डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितलं,
3: भारताच्या नौदलाचं 2047 पर्यंत पूर्ण आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी अनेक नवे नवे उपक्रम आपण राबवित आहोत. यात NIIO अर्थात नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजिनायझेशन ऑर्गनायझेशन, नौदलामध्ये

0: स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी 2022 स्प्रिंट चॅलेंज तंत्रज्ञान विकासासाठी IDEX अर्थात इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स आदी उपक्रम आपण सुरू केले. या उपक्रमांद्वारे खासगी क्षेत्राला MSMEंना सहभागी करून घेतलं गेलं. त्यांच्याशी अधिकाधिक रॅपो तयार केले गेले. एखादी युद्धनौका 80% देशी बनावटीची असेल तर त्यामुळे केवळ जहाज बांधणी कारखान्यातच रोजगार तयार होत नाहीत तर अनेक खासगी आस्थापनांना MSMEंना चालना मिळते. नौदलासाठी काही खरेदी करायची असेल तर भारतातील उद्योगांनाच प्राधान्य सध्या दिलं जातं. आज भारतामध्ये 50+ नौकांची बांधणी विविध गोदींमध्ये होतीये. देशी बनावटीचं साहित्य वापरामध्ये आपण खूप पुढे गेलो आहोत. विविध सर्फेस फ्लीट्स पाणबुड्या आपण नौदलात दाखल केल्या आहेत. INS मालवण ही कालच नौदलात दाखल झाली. पाणबुडी विरोधी युद्धासाठी ती सक्षम आहे. मात्र अजूनही काही महत्वाचे घटक आपण आयात करीत आहोत. व्यापारी नौकांच्या निर्मितीतही आपल्याला खूप पुढे जायचं आहे. त्यामध्येही आत्मनिर्भरतेचं आव्हान आपल्या समोर आहे.
1: श्रोते हो, महासागर क्षेत्रातली बदलती सामरिक समीकरण आणि भारताची धोरणं या दृष्टीनं अलीकडे नौदलात दाखल झालेल्या स्वदेशी युद्धनौका या भारताची विश्वासार्हता अधिक बळकट करतात असं डॉक्टर प्रसाद कुलकर्णी म्हणाले.
2: बदलती भूराजकीय स्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या साऱ्यांकडे पाहता आव्हानं नक्कीच मोठी आहेत. आपल्या सागरी धोरणात आपले मॅरिटाईम इंटरेस्ट आणि आपल्या दृष्टीनं महत्वाची सागरी क्षेत्रे सुस्पष्टपणे दिली आहेत. पंतप्रधान मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2015 आणि मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2025 सागर आणि महासागर या उपक्रमांची आपण घोषणा केली. एक नवं उद्दिष्ट आपण समोर ठेवलं. हिंदी महासागर क्षेत्रातील विविध देशांशी आपण संबंध मजबूत करत आहोत. सामरिक दृष्ट्या महत्वाचा निकोबार प्रकल्पही आपण राबवत आहोत. या साऱ्या बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर क्वाड संघटनेचीही स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रातून खुल्या सागरी वाहतुकीची भूमिका भारत कायम घेत आला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्याची जोरकस मांडणी देखील आपण करत आहोत. सागरी व्यापार आणि ऊर्जा सुरक्षा यांचं आव्हान पाहता बंदर विकासालाही आपण चालना दिली आहे. सागरमाला उपक्रमांतर्गत बंदरं अधिकाधिक सक्षम केली जात आहेत. गेल्या वर्षी विझिंजम या केरळमधल्या डीप सी बंदराचं उद्घाटन झालं. वाढवण बंदराचंही काम सुरू आहे आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे निकोबार प्रकल्पावरही काम सुरू आहे. या साऱ्या उपक्रमांनी आपलं सागरी हित, सागरी सुरक्षा आणि सामरिक हितसंबंध सक्षमपणे राखले जात आहेत. हे सारे उपक्रम, हे सारे प्रकल्प केवळ आपला रीच दूरपर्यंत पोहोचावा, आपला व्यापार सुस्थितीत व्हावा यासाठीच नाहीयेत, तर एक स्ट्रॅटेजिक गोल आणि स्ट्रॅटेजिक उद्दिष्ट आपण याद्वारे साध्य करणार आहोत. बदलत्या भूराजकीय स्थितीमध्ये आपण अतिशय सक्षमपणे पावलं टाकत असून आपले सामरिक हित जपत आहोत.
1: श्रोते हो, भारतीय नौदलात दाखल झालेल्या या स्वदेशी युद्धनौका भारताच्या संरक्षण क्षमतेत भर घालणाऱ्या आहेतच, पण त्याचबरोबर त्या देशाच्या तांत्रिक प्रगतीचं, औद्योगिक सामर्थ्याचं आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीचंही प्रतीक आहेत. सुरक्षित सागरी सीमा, निर्धोक व्यापारी जहाज वाहतूक, नील अर्थव्यवस्थेचा विकास आणि हिंद महासागर क्षेत्रातील भारताचं वाढतं नेतृत्व या सर्व बाबींमध्ये या युद्धनौका महत्वाची भूमिका बजावणार आहेत. आणि हेच 2047 आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन अभय धुमाळ.

श्रोतेहो, वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सायंकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार मंडळी. आजच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत. आज वार शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 2 श्रावण शके 1948 अर्थात 24 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सद्यस्थितीत कोरडवाहू शेतीमध्ये पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद भोरे यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कृषी विषयक कार्यक्रमात मी शीतल मिंजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कोरडवाहू शेतीमध्ये सद्यस्थितीत पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद गोरे, मुख्य शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, बदलतं हवामान, पावसाचं अनिश्चित स्वरूप आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे कोरडवाहू शेतीसमोर अनेक आव्हानं उभी असतात. अशा परिस्थितीत योग्य पीक व्यवस्थापन, मृदा आणि जलसंधारण, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण यांचा अवलंब केल्यास कमी पावसातही चांगलं उत्पादन मिळवता येऊ शकतं. आणि सध्या परिस्थिती तर आपण पाहतो आहोत की पावसाचं प्रमाण काही भागात अतिशय कमी आहे. तर मग अशा वेळी आपण पीक व्यवस्थापन कशा रीतीने करायला हवं हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कोरडवाहू शेतीमध्ये सद्यस्थितीत पीक व्यवस्थापन कसं करावं याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि आज त्यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर आनंद गोरे सर. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
3: धन्यवाद
2: सर. आता सध्या आपण पाहतोय की हवामानात अनिश्चित प्रमाणात बदल होत आहे, कारण पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. बऱ्याच ठिकाणी पेरणी पण शेतकऱ्यांची झालेली आहे, पण मग शेतकरी सध्या खूप चिंतेत आहे की या पिकाचं व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल सध्या परिस्थितीमध्ये. तर कोरडवाहू शेतीमध्ये हे पीक व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला हे सांगा की कोरडवाहू शेती म्हणजे काय आणि कोरडवाहू शेतीच्या मुख्य काय समस्या आहेत.
3: अगदी महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे. आपल्याला माहिती की सर्वसाधारणपणे आपण कोरडवाहू शेती ही एक व्यापक अशी संकल्पना आहे. कोरडवाहू शेती जर आपण बघितलं तर त्याचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. त्यामध्ये एक मूलतः ज्याला आपण अगदीच कोरडवाहू शेती म्हणतो की ज्या ठिकाणी पावसाचं जे प्रमाण आहे ते 750 मिलीमीटर पेक्षा कमी असतं, अशा ठिकाणी आपण त्याला कोरडी किंवा कोरडवाहू शेती पद्धतीचा प्रकार म्हणतो. अशा ठिकाणी जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवणे आणि जो काही ओलावा त्या ठिकाणी आपल्याकडे जो पाऊस असतो त्याच्या आधारे आपल्याला साठवता येतो, त्या आधारे आपण पीक लागवड त्या ठिकाणी करत असतो. दुसरा प्रकार आहे पावसावर आधारित शेतीचा, की ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडं अधिक असतं, म्हणजे 750 मिलीमीटर ते जवळपास 1150 ते 1200 मिलीमीटर पर्यंत, या पद्धतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मृद जलसंधारणाचे उपाय हाती घेऊन आपल्याला पीक पद्धती आणि एकल पीक त्या ठिकाणी घ्यायचं असतं. आणि तिसरा प्रकार जर आपण बघितला तर सर्वसाधारणपणे आपण त्याला कोरडवाहू किंवा पावसावर आधारित शेती त्या ठिकाणी म्हणू शकतो, की ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं असतं, म्हणजे जवळपास 1000 ते 1150 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस त्या ठिकाणी असतो, अशा ठिकाणी आपल्याला खरीप किंवा दुबार रबी हंगामामध्ये सुद्धा पीक जमिनीच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी घेता येत. तर अशा पद्धतीनं सर्वसाधारण जर आपण बघायला गेलो तर पावसावर आधारित असणारी शेती आणि ज्या ठिकाणी सिंचनाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीयेत किंवा स्त्रोत उपलब्ध नाहीयेत अशा ठिकाणी केली जाणारी शेती म्हणजे कोरडवाहू शेती आहे.
2: अच्छा. तर सर, कोरडवाहू शेती करत असताना बऱ्याचदा आपत्काली

0: परिस्थिती ही निर्माण होते, तर मग ही आपत्कालीन परिस्थिती म्हणजे नेमकं काय?
1: अगदी बरोबर आहे की तसं जर आपण बघितलं तर देशामध्ये आपण सर्वसाधारणपणे 55-60% ही कोरडवाहू शेतीच त्या ठिकाणी केली जाते. राज्यामध्ये जवळपास 85% आणि मराठवाडा विभागामध्ये जवळपास 82-83% क्षेत्रावर कोरडवाहू शेती त्या ठिकाणी केली जाते. आपल्याला अवगत आहे की आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर आणि आदरणीय संचालक संशोधन डॉक्टर बी व्ही आसेवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प हा कार्यरत आहे. आपल्याकडे राज्य शासनाचं सुद्धा कोरडवाहू शेती संशोधन केंद्र 1977 पासून आणि अखिल भारतीय समन्वयित प्रकल्प हा 2005 पासून कार्यरत आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून आपण कोरडवाहू शेती तंत्रज्ञान विकसित करणे, त्याचा प्रचार प्रसार या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करत असतो. तर आपत्कालीन पीक परिस्थिती म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे राज्यात किंवा मराठवाडा विभागामध्ये 4 पद्धतीच्या आपत्कालीन परिस्थिती आपल्याला आढळून येतात. यामध्ये पावसाचं उशिरा आगमन होणे, म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या 10-15 जून पर्यंत पावसाचं आगमन होतं, त्यापेक्षा उशिरा आगमन होणे. दुसरी परिस्थिती आपत्कालीन अशी आहे की पावसाचं लवकर निर्गमन किंवा परतीचा पाऊस लवकर येणे. सर्वसाधारणपणे आपल्याकडे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत परतीचा पाऊस परतत असतो, त्याच्यापूर्वीच निर्गमन किंवा तो परतणे म्हणजे ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे. तिसरी आपत्कालीन परिस्थिती म्हणजे पावसाचं आगमन आणि निर्गमन वेळेवर होणे, परंतु पीक कालावधीमध्ये पीक वाढीचा जो कालावधी असतो सर्वसाधारण त्यामध्ये पावसाचे दीर्घकालीन किंवा लघुकालीन खंड येणे. आणि चौथी परिस्थिती म्हणजे सतत पाऊस लागून राहणे किंवा अतिवृष्टी होणे. बऱ्याच भागामध्ये आपण बघतो की सतत, जसं गेल्या वर्षी आपण अनुभवलं आहे की सतत पाऊस लागून राहतो, मग शेती कामं करणे किंवा पिकाची वाढ त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही. तर अशा 4 आपत्कालीन परिस्थिती आपण सहसा अनुभवत असतो.
0: अच्छा, मला वाटतं सद्य परिस्थिती ही आपण आता आपत्कालीन परिस्थितीमध्येच घेऊ शकतो, नाही का?
1: निश्चित, बरोबर.
0: आणि सर दुसरं म्हणजे यल निनो बद्दल बरीच चर्चा सध्या होते आहे, तर यल निनो म्हणजे काय आणि त्याचा शेती क्षेत्रावर काय परिणाम होईल किंवा होत आहे?
1: अगदी बरोबर आहे. आपण पाहतो की आता एल निनो ही जी एक संकल्पना आहे ती प्रशांत महासागरामधील विषुववृत्तीय जो भाग आहे त्या भागात निर्माण होणारी एक हवामान विषयक घटना आहे. या संदर्भामध्ये काय होतं की एल निनोच्या कालावधीमध्ये आपला जो मध्य आणि पूर्व प्रशांत महासागर आहे या महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे जे तापमान आहे ते सामान्य तापमानापेक्षा ते वाढतं आणि हे वाढल्यामुळं मग ते साधारणतः 0.5-1% वाढ असते. मग याची जेवढी तीव्रता आहे त्यानुसार हा एल निनो तीव्र किंवा मध्यम स्वरूपाचा असतो. आणि यावर्षी एल निनोचा प्रभाव असल्याचा अंदाज आपल्याला दिलेला आहे आणि तो आपण अनुभवत आहोत. आणि यामध्ये काय होतं की पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे हे या परिस्थितीमध्ये उलट दिशेने वाहतात आणि आपल्याकडे सर्वसाधारणपणे शेती क्षेत्रावर याचा अतिशय विपरीत परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. मग या विपरीत परिणामामध्ये पावसाचं जे वितरण आहे ते असमान असतं, कुठे पाऊस अतिशय कमी पडतो, कुठे पडत नाही, कुठे कमी वेळात जास्त पडतो. पावसाचं उशिरा आगमन होणं आहे, पावसाचे दीर्घकालीन खंड आहेत, एकूणच पावसाचं प्रमाण हे कमी राहणे असेल किंवा कमी पावसाचे ढग येणे, या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत ह्या एल निनोच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात.
0: अच्छा, तर सर सध्याची ही परिस्थिती आहे तर ती एल निनोमुळेच निर्माण झाली असं म्हणूयात?
1: निश्चित, बरोबर आहे.
0: तर कोरडवाहू शेती क्षेत्रात कोणती मुख्य पिकं घेतली जातात?
1: अगदी बरोबर आहे. आपण जर बघितलं तर कोरडवाहू क्षेत्र आहे, मग ते आपल्या मराठवाडा विभागामध्ये जर आपण बघितलं तर सोयाबीन सारखं पीक हे त्या ठिकाणी मुख्य पीक आहे. त्याच्यानंतर कपाशी सारखं पीक आहे, तूर आहे, मूग, उडीद, बाजरा, सूर्यफूल ही सर्वच पिकं आपण कोरडवाहू क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी घेतो. आपण जर कोकण विभागाचा जरी विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा पावसावर आधारित भात शेती, नागली, नाचणी ही पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. विदर्भामध्ये सुद्धा कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिकं घेतली जातात, परंतु प्राधान्यानं कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये तृणधान्य असतील, तेलबिया पिकं असतील, कडधान्य पिकं असतील या पिकांवर आपण भर देण्याची गरज आहे.
0: अच्छा, तर सर कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे तेलबिया, कडधान्य ही पीक आपण घेऊ शकतो, तर कोरडवाहू शेतीमध्ये मृद आणि जलसंधारणाचं नेमकं काय महत्व आहे याबद्दल आपण काय सांगाल?
1: अगदी बरोबर आहे. कोरडवाहू शेती ज्या ठिकाणी आपण करतो आणि आपल्याकडे आपण जर विचार केला तर 82-83% क्षेत्रावर कोरडवाहू शेती आहे, मग अशा ठिकाणी कोरडवाहू शेतीचे काही मुख्य आधारस्तंभ आहेत.

0: आणि या आधारस्तंभामध्ये जर आपण विचार केला तर एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे मृद जलसंधारण हा एक त्याचा मूलभूत पाया आहे आणि मृद जलसंधारण त्याच्यावरचा एक या शेतीला यशस्वी करण्याचा एक आधारभूत घटक आहे. याच्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जमिनीनुसार योग्य पीक आणि पीक पद्धतीची निवड, त्याच्यानंतर त्या विभागातल्या किंवा त्या जिल्ह्यातल्या पाऊसमान एकूण किती आहे ते गृहित धरून पीक आणि पिकाची निवड, यानंतर संतुलित किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, त्याच्यानंतर लागवड पद्धती जसे रुंद वरंबासरी पद्धत असेल, बेड पद्धत असेल, त्याच्यानंतर आपल्याला आंतरपीक पद्धती, त्या वर्षीच्या अनुमानानुसार किंवा अंदाजानुसार आपल्याला पिकांचे मग आपल्याला खरीप हंगामातील नियोजन किंवा भारी किंवा त्या ठिकाणी मध्यम जमिनीमध्ये निश्चित पर्जन्यमानाच्या विभागामध्ये दुबार पीक पद्धतीची निवड असेल, या पद्धतीतून या सगळ्या घटकांना लक्षात घेऊन आपल्याला त्या ठिकाणी शेतीचं नियोजन करायचं असतं. आणि या सगळ्या घटकांमध्ये मृद जलसंधारण हा कोरडवाहू शेतीचा पाया आहे. यामध्ये आपल्याला काय करायला लागतं की जमिनीच्या उतारानुसार वेगवेगळे उपचार त्या ठिकाणी घ्यावे लागतात जेणेकरून त्या ठिकाणी पडणारं पावसाचं पाणी त्याच ठिकाणी जास्तीत जास्त मुरवलं पाहिजे जेणेकरून त्या भागातील पाण्याची पातळी वाढेल, त्या ठिकाणी जमिनीमध्ये त्या ठिकाणी ओलावा टिकून राहील आणि त्याचा उपयोग त्या पिकाला आणि पुढील हंगामातील पिकाला होईल. यामध्ये मग आपण ज्या ठिकाणी उतार जास्त आहे त्या ठिकाणी सलग समतर चर असतील, त्याच्यानंतर ढाळीचे बांध असतील, त्याच्यानंतर शेती क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर आंतरपीक पद्धत आहे, पट्टापेर पद्धत आहे, आच्छादनाचा वापर आहे, आंतरपीक मिश्र पीक पद्धती आहेत, हे सगळेच उपाय त्या ठिकाणी मृद जलसंधारणामध्ये त्या ठिकाणी येतात. याच्यामध्ये ज्या ठिकाणी जमिनीचा उतार अधिक आहे तिथे ढाळीचे बांध आपण घेतो 2-6% उतार असलेल्या जमिनीमध्ये, नंतर आपण समतल चर सुद्धा घेतो किंवा समतल बांध सुद्धा घेतो. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उतार कमी आहे त्या ठिकाणी आपण समतल बांध त्या ठिकाणी घेतो आणि या सगळ्या उपायांचा उपयोग जो आहे तो मृद आणि जल या दोन्हीच्या संधारणासाठी त्या ठिकाणी होतो. कारण आपण आपल्या देशाचा विचार केला तर जवळपास दरवर्षी 5,300 दशलक्ष टन माती त्या ठिकाणी दरवर्षी वाहून जाते आणि प्रति हेक्टरी जवळपास 21 टन माती दरवर्षी वाहून जाते आणि या माध्यमातून अन्नद्रव्य सुद्धा वाहून जातात. म्हणून आपल्याला मृद जलसंधारणाचे उपाय कोरडवाहू शेतीमध्ये घेणं अत्यंत गरज आहे.
1: अगदीच, म्हणजे एकंदरीतच कोरडवाहू शेतीमध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, उत्पन्न चांगलं मिळवायचं असेल तर मृदा आणि जलसंधारणाचे उपाय करणं शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचं असं आहे. तर सर, आता आपण बोलत असताना म्हणालात की आंतरपीक पद्धती सुद्धा यामध्ये वापरता येते, तर आंतरपीक पद्धतीचे काय फायदे आहेत आणि त्याचा अवलंब कसा करावा?
0: अतिशय महत्वाची गोष्ट आहे आंतरपीक पद्धती, याबद्दलचं ज्ञान शेतकरी बंधू भगिनींना अगदी उपजतच आहे. कारण की आंतरपीक पद्धतीमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी साध्य करता येतात. एक तर आपले नैसर्गिक साधन संपत्ती ज्याच्यामध्ये मग जमिनीतील ओलावा असेल, जमिनीतील अन्नद्रव्य असतील, सूर्यप्रकाश असेल, या सगळ्या गोष्टीचा कार्यक्षम वापर होतो म्हणजे एक. तसेच मृद जलसंधारण सुद्धा साध्य होतं. पण आपण काय करतो याच्यामध्ये एक तृणधान्य पीक, कडधान्य पीक याची आंतरपीक पद्धती आपण घेतो किंवा कडधान्य पीक, तेलबिया पीक अशा पद्धतीने घेतो. आपण जर बघितलं तर या पीक पद्धतीमध्ये ज्या पिकाची मुळं खोलवर जातात असं एक पीक निवडतो आणि ज्या पिकाची मुळं अगदी वरच्या थरात जातात असं पीक निवडतो जेणेकरून जमिनीतील वेगवेगळ्या थरातून अन्नद्रव्य घेतो, ओलावा सुद्धा वेगवेगळ्या थरातून घेतो म्हणजे कार्यक्षम त्या ठिकाणी वापर अन्नद्रव्याचा आणि ओलाव्याचा होता. दुसरा, कीड रोगांच्या दृष्टीनं सुद्धा याचा फायदा होतो. हवामान बदलामुळे एखादं पीक आपल्याला हातचं गेलं तर दुसरं पीक त्या ठिकाणी चांगलं उत्पादन देऊन जातो. बाजारभाव कोसळले तर एका पिकाचे भाव कोसळले तर दुसऱ्या पिकाच्या उत्पादनातून आपल्याला योग्य बाजारभाव मिळतो. म्हणजे हवामान बदल असू द्या, बाजारभावातील चढ उतार असू द्या किंवा मृद जलसंधारणाच्या दृष्टीने किंवा आपल्या कुटुंबाची अन्नधान्याची गरज आणि कडधान्याची गरज किंवा तेलबिया पिकांची गरज भागवण्याच्या दृष्टीनं आंतरपीक पद्धती महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये सोयाबीन अधिक तूर 4:2, कपाशी अधिक उडीद 1:1 किंवा कपाशी अधिक सोयाबीन 1:1 किंवा बाजरा अधिक तूर कोरडवाहू शेतीमध्ये 3:3 किंवा 4:2 अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आंतरपीक पद्धती आपण आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी योग्य पेरणी यंत्राचा वापर करून निश्चितपणानं अवलंब करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे एकंदरीतच शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये या दृष्टीने आंतरपीक पद्धत अतिशय महत्वाची अशी पद्धत आहे. तर सर, आंतरपीक पद्धत घेतल्यानंतर पिकांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन तितकंच महत्वाचं ठरतं, तर मग एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्था

0: व्यवस्थापन कसं करावं?
1: नाही, अतिशय महत्वाचं आहे. आपण आता सद्यस्थितीमध्ये सुद्धा एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. आपण पाहतो की आता पावसाचं प्रमाण कमी आहे, अशा वेळेला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, या परिस्थितीत किंवा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सुद्धा रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खतांचा वापर आपण केला पाहिजे. यामध्ये शेणखत, गांडूळ खत, हिरवळीचे खतं, जैविक खते, जसं आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे नस्तरस्तरीकरण करणारे जीवाणू खतं किंवा स्फुरद विरघळणारे खतं किंवा जस्त विरघळणारे खतं यांची उपलब्धता त्या ठिकाणी आहे. हे जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते आणि आपल्या लागवडीवरचा खर्च कमी होतो. आणि आपण जर आपल्या शेतामध्ये जर हे सगळी खतांची शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत निर्मिती केली किंवा जीवामृतचा जरी वापर केला तरी एकीकडे खर्च कमी होतो, दुसरीकडे जमिनीच्या जैविक रासायनिक आणि भौतिक गुणधर्म सुधारतात, आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती वाढते. म्हणूनच एकंदरीतच आपल्याला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आणि सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सुद्धा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे.
0: बरोबर. तर सर, सद्यस्थितीमध्ये खरीप पिकांचं व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांनी नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल काय सांगाल?
1: अगदी महत्वाची गोष्ट आहे. आपण जर बघितलं तर सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचशा भागामध्ये पावसाला उशिरा सुरुवात झालेली आहे, त्यानंतर पाऊस चांगला झाला, शेतकरी बंधू भगिनींच्या पेरण्या झालेल्या आहेत, परंतु नंतर पुन्हा जो आहे तो पावसाचा मोठा खंड आपल्याला आढळून येत आहे. ही एक परिस्थिती. दुसरी परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी पाऊस जेमतेम पडतोय, आणि तिसरी परिस्थिती अशी की आजही जवळपास 15-30% भागामध्ये मराठवाड्यामध्ये अजूनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. तर या तीनही परिस्थितीमध्ये, पहिल्या परिस्थितीमध्ये की ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत परंतु आता पावसाचा खंड आहे, अशा ठिकाणी शेतकरी बंधू भगिनींनी पीक 20-21 दिवसाचं झाल्यावर हलक्या कळपण्या द्याव्यात आणि जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात, पिकांना मातीची भर द्यावी आणि हलक्या कळपण्या ह्या वारंवार करत राहाव्यात, जेणेकरून ओलावा त्या ठिकाणी साठून राहील आणि पिकांना फायदा होईल. ज्या ठिकाणी पीक 20-21 दिवसाच्या आत आहे त्या ठिकाणी हलक्या पद्धतीनं पिकांना इजा होणार नाही अशा पद्धतीनं जमिनीचा भेगा बुजवाव्यात. यानंतर ज्या ठिकाणी पीक 21-30 दिवसाच्या पुढे गेलेलं आहे अशा ठिकाणी आपण फवारणीद्वारे अन्नद्रव्याचा वापर करावा, जेणेकरून पोटॅशियम नायट्रेट सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 50 ग्रॅम, मध्य अवस्थेमध्ये 100 ग्रॅम आणि जवळपास 55 दिवसाच्या पुढे 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13-0-45 ची फवारणी करावी, जेणेकरून 6-8 दिवस पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये निर्माण होते. किंवा 19-19-19 हे पाण्यात विरघळणारं खत आहे ते आपण 50 ग्रॅम ते 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन पिकाच्या अवस्थेनुसार त्याची फवारणी करावी. किंवा सोपा उपाय म्हणजे साधी पाण्याची फवारणी सुद्धा शेतकरी बंधू भगिनी करू शकतात कमी खर्चाची. याशिवाय आपण सोयाबीन किंवा इतर पिकाचा भुसा टाकून आच्छादन सुद्धा करू शकतो, जेणेकरून जमिनीतील ओलावा त्या ठिकाणी टिकून राहील. याशिवाय सद्यस्थितीमध्ये आपण कीड व रोगाच्या दृष्टीने सुद्धा त्वरित उपाय योजना त्या ठिकाणी करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण की या माध्यमातून आपल्याला जे काही कीड आणि रोग आहेत त्याची त्वरित आपल्याला पाहणी करणे आणि त्याच्यावर उपाय योजना ही काळाची गरज आहे, जेणेकरून आपल्याला जी महत्वाची गोष्ट आहे की आपण त्वरित त्या ठिकाणी नियंत्रण किडींचं व्यवस्थित करू शकतो. यानंतर दुसरा मुख्य मुद्दा असा आहे की तणांचं व्यवस्थापन. आपण पाहतो की तणे ही जी आहेत ती पिकांना, मुख्य पिकांना अन्नद्रव्य असतील, ओलावा असेल यासाठी स्पर्धा करतात. म्हणून पीक 21 दिवसात झाल्यानंतर लगेच कोळपणी खुरपणी करावी, तणांचा बंदोबस्त त्या ठिकाणी करावा, किंवा जिथं ओलावा आहे जमिनीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही तणनाशकांचा वापर सुद्धा करू शकता. आणि याद्वारे आपण तणांचं व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला जो ओलावा किंवा अन्नद्रव्य ते फक्त पिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होतील. ज्या ठिकाणी पाणी देऊ शकतो किंवा सिंचनाची व्यवस्था आहे अशा ठिकाणी आपण तुषार सिंचनाचा वापर करून, पावसाचा खंड असेल तर त्वरित त्या ठिकाणी पाणी द्यावं, त्यानंतर गिरीपुष्प किंवा सुबाबूळ किंवा सोयाबीन भात यांचं काड आपण आच्छादन म्हणून वापरावं, आणि फळबागांमध्ये बोर्डो पेस्टचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. सोयाबीन सारख्या पिकामध्ये दर 4 ओळीनंतर आपण एक जलसंधारण सरी काढावी, जेणेकरून या सरीमध्ये पडणाऱ्या पावसाचं पाणी, हलका पाऊस जरी झाला तरी तो मुरेल त्या पिकाला किंवा पुढच्या पिकासाठी त्याचा उपयोग होईल. कपाशी सारख्या पिकामध्ये 1-2 ओळीनंतर या जलसंधारण सरी साध्या बळीराम नांगराने काढाव्यात, आणि या जलसंधारण सरीचा आपल्याला अशा पद्धतीनं जे काही पावसाचं पाणी पडणार आहे ते त्या ठिकाणी मुरेल आणि त्याच ठिकाणी आपल्याला ओलावा त्या ठिकाणी साठवून ठेवतो. तर अशा पद्धतीनं सद्यस्थितीमध्ये आपल्याला पोटॅशियम नायट्रेटची 0.5-2% फवारणी किंवा साध्या पाण्याची फवारणी, यानंतर आच्छादन, सतत हलक्या कोळपण्या करणे, तण व्यवस्थापन, संरक्षित सिंचन, तुषार सिंचन

0: ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आच्छादनाचा वापर, कीड रोगाचं व्यवस्थापन, फळबागांमध्ये बोर्डो पेस्ट तसेच त्या ठिकाणी तणांचं व्यवस्थापन, या सगळ्या बाबींवर भर देणं ही गरज आहे. आता दुसरी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी अजून शेतकरी बंधू भगिनी पेरणीयोग्य पावसाची वाट बघत आहेत, तर अशा ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की सर्वसाधारण परिस्थितीमध्ये आपण आता कुठली पिकं घेऊ शकतो. तर सध्या आपण जर बघितलं तर 16 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान जर पावसाचं आगमन झालं तर आपल्याला कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग, त्याच्यानंतर मूग, उडीद ही पिकं घेता येणार नाहीत. तर त्यांच्याऐवजी आपल्याला सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, एरंडी, कारळ, तीळ या पिकांचा त्या ठिकाणी पेरणीसाठी अवलंब करावा लागेल. याशिवाय सोयाबीन अधिक तूर किंवा बाजरी अधिक तूर किंवा एरंडी अधिक धने किंवा एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धती आपल्याला त्या ठिकाणी घ्याव्या लागतील, कारण की 16 जुलैनंतर जिथं पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी. आणि उशिरा पावसामध्ये एक लक्षात ठेवायचं की आपल्याला तूर, सूर्यफूल, संकरित बाजरी, एरंडी या पिकांवर भर द्यायचा आहे. याशिवाय सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीवर आपण भर देणं गरजेची गोष्ट आहे. आणि ज्या ठिकाणी पेरणी होऊन 25-30 दिवस झालेले आहेत अशा ठिकाणी जलसंधारण सरी काढणे, वेळेवर आंतरमशागत करणे, फवारणीद्वारे अन्नद्रव्याचा पुरवठा करणे, पावसाचा खंड असेल तर संरक्षित सिंचन, तुषार सिंचन, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देणे या बाबींवर भर देणं आपल्याला गरजेची गोष्ट आहे.
1: तर एकंदरीतच पिकांचं व्यवस्थापन आपण सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी केलं तर निश्चितपणे सध्याच्या स्थितीमध्ये पीक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करता येईल. तर सर, आपत्कालीन पीक नियोजन म्हणजे काय?
0: आपत्कालीन पीक नियोजन म्हणजे आपल्याला जर पाहिलं तर पावसाचं आगमन जसं उशिरा होतं किंवा हवामान बदलाच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं पावसाचं आगमन होतं त्या दृष्टीनं आपल्याला जी काही परिस्थिती निर्माण होते तिला आपण आपत्कालीन पीक किंवा आपत्कालीन परिस्थिती म्हणतो. मग या आपत्कालीन परिस्थितीला अनुसरून जे पीक पेरणीचं नियोजन करायचं असतं त्याला आपण आपत्कालीन पीक नियोजन म्हणतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं या आपत्कालीन पीक नियोजनाचा आराखडा दिलेला आहे. यामध्ये 15 जून ते 30 जून मध्ये सर्व खरीप पिकं आपण पेरणी करू शकतो. 1 जुलै ते 7 जुलैच्या दरम्यान पावसाचं आगमन झालं तरी सुद्धा आपण सर्व खरीप पिकांची पेरणी करू शकतो. मात्र पावसाचं आगमन लांबलं आणि ते 8 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान झालं तर अशा वेळेला मूग, उडीद, भुईमूग ही पिकं आपल्याला घेता येणार नाहीत, कारण त्यांच्या उत्पादनामध्ये घट येते. त्यांच्याऐवजी आपण कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफूल ही पिके घेऊ शकतो. त्याही उपर पावसाचं आगमन लांबलं आणि ते 16 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान झालं तर अशा वेळेला मात्र आपल्याला कपाशी किंवा ज्वारी, भुईमूग, मूग, उडीद ही पिकं टाळायची आणि त्यांच्याऐवजी आपल्याला सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, एरंडी, कारळ, तीळ, सोयाबीन अधिक तूर किंवा बाजरी अधिक तूर किंवा एरंडी अधिक तूर ही पिके किंवा ही आंतरपीक पद्धती आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. अच्छा, यालाच आपण आपत्कालीन पीक नियोजन असं त्या ठिकाणी संबोधत असतो.
1: अच्छा, तर हे शेतकरी बांधवांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर हे केलं तर निश्चित याचा फायदा त्यांना होऊ शकतो.
0: निश्चित मॅडम, निश्चित.
1: तर सर, हे झालं आपत्कालीन पीक नियोजनासंदर्भात. तर कोरडवाहू शेतीमध्ये सुद्धा काही महत्वाचे असे दीर्घकालीन उपाय केले जातात, तर ते नेमके कोणते?
0: अगदी महत्वाचं आहे की आपण कोरडवाहू शेतीमध्ये आता पावसाचा खंड आला मग आपण काय केलं पाहिजे, तर यामध्ये हे तर आपल्याला तातडीचे उपाय तर करावेच लागतात. जसे मी मगाशी सांगितले की मग फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, संरक्षित सिंचन असेल किंवा हलकी कोळपणी खुरपणी असेल, आच्छादन असेल, तणांचं व्यवस्थापन असेल, तर यासोबतच आपल्याला दीर्घकालीन उपाय सुद्धा हाती घेणं गरजेचं आहे. कारण की आपण पाहतो की 10 वर्षाची सरासरी बघितली तर 3 ते 4 वर्ष सरासरी एवढा पाऊस पडतो. 3 वर्ष जवळपास आपल्याला सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. 1 ते 2 वर्ष सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो, म्हणजे अतिवृष्टी होते. तर ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन दीर्घकालीन उपायामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मृदव जलसंधारणाचे उपाय, दीर्घकालीन उपयोगासाठी स्वतःच्या शेतावर आपल्याला सेंद्रिय खतांची निर्मिती, त्याच्यानंतर आपल्याला कूपनलिका किंवा विहीर पुनर्भरण या गोष्टीवर आपल्याला भर द्यावा लागेल. यासोबतच आपल्याला सर्वसाधारण शेतीमध्ये लागवड पद्धती बदलाव्या लागतील. त्याच्यामध्ये मग रुंद वरंबा सरी पद्धत म्हणजे बीबीएफ पद्धतीनं लागवड असेल. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला संरक्षित सिंचनाच्या दृष्टीनं आपले पाण्याचे स्त्रोत म्हणजे जास्तीत जास्त पावसाचे पाणी अडून मग शेततळ्याच्या माध्यमातून असेल, विहीर पुनर्भरण, कूप नलिका पुनर्भरणच्या माध्यमातून असेल, आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर असेल, याशिवाय आपल्याला आंतरपीक पद्धती, पिकांची फेरपालट या

0: बाबींवर सुद्धा भर द्यावा लागेल. याशिवाय एकात्मिक शेती पद्धती असेल, याच्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे 30-40% क्षेत्रावर सर्वसाधारण पिके घेतो, 10-20% आपण फळ पिके घेतो, त्याच्या त्या जोडीला आपण शेळीपालन किंवा गोपालन किंवा दुग्ध व्यवसायाची जोड देतो, कुक्कुटपालनाची जोड देतो, किंवा जिथं पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे तिथं आपण रेशीम उद्योगाकडं किंवा तुती लागवडीकडे आपण गेलो पाहिजे. म्हणजे या कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीनं आपल्याला इतर पर्यायी त्या ठिकाणी जे शेतीपूरक व्यवसाय आहेत त्यावर सुद्धा भर आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर पीक आपल्याला हाती नाही लागले तर या इतर कृषीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्नाचं स्रोत त्या ठिकाणी निर्माण करता येईल. तर अशा पद्धतीनं दीर्घकालीन प्रणालीमध्ये आपल्याला मग बियाणे बँक, स्वतःला लागणारं बियाणं स्वतः किंवा गटाच्या माध्यमातून बियाणं तयार करा, तो खर्च कमी करता येईल. त्याच्यानंतर अन्नद्रव्याची बँक, म्हणजे आपण स्वतःला लागणारे निविष्ठा जास्तीत जास्त आपल्या शेतावर त्या ठिकाणी तयार केल्या पाहिजे कमी खर्चामध्ये, शेणखत, गांडूळ खत, त्याच्यानंतर जीवामृत, त्याच्यानंतर कंपोस्ट, त्याच्यानंतर वॉटर बँक. वॉटर बँक म्हणजे आपण आपल्या शेतीला एकूण जेवढी शेती आहे त्यापेक्षा त्यापैकी 30-40% शेतीला 1-2 संरक्षित सिंचन देण्याच्या दृष्टीनं मग शेततळे असतील किंवा जास्तीत जास्त पाण्याचं त्या ठिकाणी आपल्याला संवर्धन होण्याच्या दृष्टीने किंवा पावसाचं पाणी मुरण्याच्या दृष्टीने वेगवेगळे मृद जलसंधारणाचे उपाय असतील किंवा विहीर पुनर्भरण, जल कूपनलिका पुनर्भरण असेल, या माध्यमातून आपल्याला ही पाण्याची पाणी बँक किंवा वॉटर बँक आपण जर तयार केली तर दीर्घकालीन परिस्थितीमध्ये याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो.
1: बर, तर सर शेवटी जाताना आमच्या शेतकरी बांधवांना, कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल?
0: यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही नेहमी सांगतो की कोरडवाहू शेतीमध्ये आपल्याला मृद जलसंधारणाचे उपाय, त्याच्यानंतर योग्य पीक व्यवस्थापन, त्याच्यामध्ये योग्य जमीन आणि पाऊसमानानुसार योग्य पीक आणि पीक पद्धतीची निवड, योग्य वेळेवर पेरणी, योग्य अंतरावर पेरणी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तण कीड व रोग व्यवस्थापन, संरक्षित सिंचनाची व्यवस्था आणि त्रिसूत्रीमधलं तिसरं सूत्र म्हणजे त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी बाजारपेठ विक्री व्यवस्थापन आणि त्याला प्रक्रिया व मूल्यवर्धनाची जर जोड दिली तर आपल्याला त्या ठिकाणी अधिक शाश्वत असं उत्पन्न मिळेल आणि कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीनं शेतीपूरक व्यवसाय, मग त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय असेल, त्या ठिकाणी शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा इतर छोटासा एखादा प्रक्रिया उद्योग किंवा मूल्यवर्धनाचा एखादा छोटासा लघु उद्योग आपण जर त्या ठिकाणी हाती घेतला तर निश्चितपणानं आपण कोरडवाहू शेती ही शाश्वत पद्धतीनं करू शकतो. आपल्याला मिळणारं उत्पादन हे शाश्वत होईल, मिळणारं उत्पन्न हे शाश्वत होईल. आपण कोरडवाहू शेती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून निश्चितपणाने यशस्वी करू शकतो.
1: बर, तर सर अत्यंत अशी उपयुक्त अशी माहिती आपण आमच्या शेतकरी बांधवांना दिली आहे, जेणेकरून कोरडवाहू शेतीमध्ये सद्य परिस्थितीमध्ये त्यांना पीक व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने करता येईल आणि तुम्ही सांगितलेल्या त्रिसूत्रीचा वापर जर त्यांनी केला तर निश्चितच शाश्वत असं उत्पन्न त्यांना मिळू शकतं. तर सर आज इतकी छान अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना आपण दिली, त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे सुद्धा मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या खरीप हंगामामध्ये आपण कोरडवाहू शेती निश्चितपणाने यशस्वी करू असा मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण कोरडवाहू शेतीमध्ये सद्यस्थितीत पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद गोरे, मुख्य शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळे. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: बरे तर मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. एक आठवण जाता जाता उद्याच्या कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:39 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल भेंडी पिकाची लागवड याविषयी माहिती आणि संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार या कार्यक्रमात कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयी प्राध्यापिका रुपाली देशमुख यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बरे तर शेतकरी बंधू भगिनींनो, या कार्यक्रमापुरता मी आपला निरोप घेते. नमस्कार.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलत. एक गाणे ताजे तवाने आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार। नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब। सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा। हिमाचल प्रदेशात वाहनांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू। आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन। केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात ही परिसरात ही बैठक झाली आहे। संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत।

0: चिट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात ही परिसरात ही बैठक झाली आहे. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचे नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1,000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इंफ्रास्ट्रक्चर.
0: कर्नाटकातल्या बल्लारी पासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान चौथा रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाअधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना घडल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपर फुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षांच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमन प्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. भारतीय रेल्वेनं मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील आणि उत्तर पश्चिम रेल्वेच्या जयपूर आणि जोधपूर विभागातील लॉन्ड्रीमध्ये स्वयंचलित एआय कॅमेरा डाग ओळख तंत्रज्ञान वापरण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. धुतलेल्या चादरी, उशींचे कव्हर अशा कपड्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: लगभग 2 घंटे चलित सरकार की ओर से मैं और मेरे साथ जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
3: डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पनसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उनपे सरकार पॉजिटिव है.
0: महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओदिशामध्ये

0: 2024 मध्ये भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत दाखल केलेले FIR रद्द किंवा एकत्र करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत दाखल केलेले 4 FIR रद्द करण्याची मागणी एका याचिकाकर्त्यानं केली होती, मात्र न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली. सायबर फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत, त्याचं गांभीर्य आणि परिणाम पाहता या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखीन 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ही यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे 56,00,000 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन पाटील यांनी केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या लाहोल आणि स्पिती भागात उदयपूर पांगी मार्गावर गाडीवर दरड कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यात एका 6 महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. या अपघातग्रस्त SUV कारमधून एकूण 15 जण प्रवास करत होते. कारमधून ऐनवेळी उडी मारल्यामुळे दोघे जण या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. केरळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यावर झालेल्या पोलीस अत्याचार प्रकरणाच्या तपासावर प्रभाव टाकल्याच्या आरोपावरून राज्य सरकारनं तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक MR अजितकुमार यांना निलंबित केलं आहे. 2023 तत्कालीन मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था विभागाची जबाबदारी अजित कुमार यांच्याकडे होती. ते सध्या केरळ स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारत आणि रोमानिया यांच्यात आणखीन सखोल व्यावसायिक सहकार्याच्या प्रचंड सुप्त क्षमता असल्यानं उभय देशांमधल्या आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांचा विस्तार झाला पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज रोमानियात बुखारेस्ट इथं आयोजित भारत रोमानिया बिझनेस फोरमला संबोधित करत होत्या. रोमानियाचं सामरिक स्थान, कुशल मनुष्यबळ आणि युरोपियन युनियनसोबतचं मजबूत एकात्मीकरण यामुळे तो भारतासाठी एक मोलाचा भागीदार आणि युरोपीय बाजारपेठेसाठी एक प्रवेशद्वार ठरतो असं त्या म्हणाल्या. संरक्षण उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, अणुऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, वाहतूक, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, आरोग्य सेवा, कृषी आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत आणि रोमानिया लक्षणीयरित्या सहकार्य वाढू शकतात असं मुर्मू म्हणाल्या. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेतल्या 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं सेवेतून काढून टाकलं आहे. हे सर्वजण कंत्राटी तत्वावर काम करत होते अशी माहिती सूत्रांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रासंगिक. 24 जुलै 1943 थरारक जेलफोड. ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडणारा सांगली

आजचा पराक्रम. 24 जुलै 1943 थरारक जेल फोड, ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडणारा सांगलीचा पराक्रम. नमस्कार श्रोते हो, प्रासंगिकच्या ह्या सदरात आपलं हार्दिक स्वागत. आज 24 जुलै भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील असा दिवस ज्यानं सांगलीचं नाव संपूर्ण देशात अभिमानानं उच्चारलं जाऊ लागलं. हा दिवस आहे 24 जुलै 1943. सांगलीच्या तुरुंगातून घडलेल्या त्या अभूतपूर्व जेलफोडीचा, ज्यानं ब्रिटिश सत्तेची झोप उडवली, स्वातंत्र्य सैनिकांच्या धैर्याला नवी ओळख दिली आणि सांगलीच्या मातीत इतिहासाचं एक सुवर्ण पान लिहिलं. आजही सांगलीच्या जुन्या कारागृहाच्या भिंती, गणेश दुर्गाचा तट आणि त्यालगतचा खंदक त्या पराक्रमाचे मूक साक्षीदार आहेत. त्या दगडांना आजही आठवत असेल. एका दुपारी काही तरुणांनी मृत्यूला डोळ्यात डोळे घालून स्वातंत्र्यासाठी उडी मारली होती. मित्रांनो, 1942 महात्मा गांधींनी चले जाओची घोषणा दिली. करेंगे या मरेंगे हा नारा देशभर घुमला. स्वातंत्र्य आता दूर नाही असा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात जागा झाला. महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची चळवळ उभी राहिली. सांगली, सातारा आणि कोल्हापूर परिसरात वसंतदादा पाटील, स्वामी रामानंद भारती, नागनाथ अण्णा नायकवडी, जी डी बापू लाड आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश सत्तेला अक्षरशः सळो की पळो करून सोडले. टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वे मार्गांची तोडफोड, टपाल कार्यालयांवर हल्ले, ब्रिटिश प्रशासनाचा कारभार विस्कळीत करणे हे सर्व आंदोलनाचा भाग होते. या चळवळीत वसंतदादा पाटील अग्रभागी होते. 1930 पासून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. सोलापूरच्या 4 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ त्यांनी आयुष्यभर चहा न पिण्याची प्रतिज्ञा केली होती. स्वातंत्र्य हीच त्यांची साधना होती. ब्रिटिश सरकारनं या वाढत्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेक क्रांतिकारकांना अटक करण्यात आली. 22 जून 1943 रोजी वसंतदादा पाटील यांनाही अटक करून सांगलीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सांगली आणि सातारा परिसरात लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक ठिकाणी सभा, मोर्चे आणि निदर्शने झाली. सांगलीचा हा तुरुंग सामान्य नव्हता. संस्थान काळात साधारण 1860 सुमारास उभारले गेलेले हे कारागृह नैसर्गिक संरक्षणानं वेढलेले होते. सभोवती खोल खंदक, पाण्याचे झरे, मजबूत तटबंदी आणि कडक सुरक्षा. त्या काळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही या तुरुंगाच्या व्यवस्थेचे कौतुक केले होते. पण इतिहासाला वेगळंच काही घडवायचं होतं. तुरुंगात वसंतदादांसोबत हिंदूराव पाटील, दत्तुदात्या पाटील, अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, जिंपाल खोत, गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, महादेव बुटाले, सातलिंग शेटे, बाबूराव पाचोरे, विठ्ठल शिंदे आणि इतर अनेक क्रांतिकारक होते. हे सर्व एकत्र आले आणि एकच विचार त्यांच्या मनात आकार घेऊ लागला. तुरुंगात राहून स्वातंत्र्य मिळणार नाही, बाहेर पडलेच पाहिजे. त्यानंतर सुरू झाली एका धाडसी योजनेची आखणी. पहारेकऱ्यांच्या ड्युट्या, दरवाजे उघडण्याच्या वेळा, पहाऱ्यातील त्रुटी, तटाची उंची, खंदकाची खोली, बाहेर पडल्यावरचा मार्ग, प्रत्येक बाबीचा बारकाईनं अभ्यास करण्यात आला. बराक्यांमधून सांकेतिक भाषेत संदेश पोहोचवले जाऊ लागले. या संपूर्ण योजनेत अण्णासाहेब पत्रावळे यांची भूमिका महत्वाची होती. वयानं लहान असल्यामुळं त्यांना तुरुंगात तुलनेनं मोकळा वावर मिळत होता. त्यांनी विविध बराक्यातील सहकार्यांना योजना पोहोचवली. दिवस ठरला 24 जुलै 1943 शनिवार. सांगलीचा आठवडी बाजार. गर्दीचा फायदा घेऊन तुरुंग फोडायचा आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात पुन्हा सहभागी व्हायचं. दुपारी सुमारे 2:30 वेळ. वसंतदादा पाटील शौचाचे निमित्त करून बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग हिंदूराव पाटील बाहेर आले. पहारेकरी मोहिते बंदूक घेऊन उभा होता. क्षणाचाही विलंब न करता वसंतदादांनी त्याला पकडलं आणि हिंदूरावांनी त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली. हीच ती ठरलेली खून होती. बराक्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. क्रांतिकारक बाहेर आले. अण्णासाहेब पत्रावळे आणि बापूराव जाधव यांनी

गटावरील पहारेकऱ्यांची बंदूक काढून घेतली. जिंताल खोट यांनी धावून येणाऱ्या पोलिसाला रोखलं. गणपत कोळी यांनी दुसऱ्या पोलिसाला निशस्त्र केलं. क्षणात परिस्थिती उलटी झाली. ज्यांच्या हातात बंदुका होत्या ते पोलीस आता घाबरले होते आणि ज्यांना कैद केले होते तेच आता स्वातंत्र्याचे योद्धे बनून पुढे सरसावत होते. क्रांतिकारकांनी हवेत गोळीबार केला, तुरुंगाच्या तटाकडे धाव घेतली आणि मग इतिहासात अमर झालेला तो क्षण आला. गणेश दुर्गाच्या तटावरून एका मागून एक क्रांतिकारकांनी खोल पाण्याच्या खंडकात उड्या मारल्या. त्या उड्या केवळ खंडकात नव्हत्या, त्या उड्या होत्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडणाऱ्या, त्या उड्या होत्या स्वातंत्र्याच्या दिशेनं झेपावणाऱ्या, त्या उड्या होत्या ब्रिटिश साम्राज्याला खुलं आव्हान देणाऱ्या. सांगलीच्या बाजारात त्यावेळी गोंधळ उडाला. लोक धावत होते, पोलिसांची धावपळ सुरू झाली, तुरुंगाची घंटा वाजू लागली, बातमी वाऱ्यासारखी पसरली, सांगलीचा तुरुंग फोडला गेला. क्रांतिकारक कृष्णा नदीच्या दिशेनं धावत होते, त्यांच्या मागे घोडेस्वार पोलीस, हवेत गोळीबार, आरडा ओरडा. धावताना अण्णासाहेब पत्रावळे थकले. काही क्षण ते थांबले आणि नेमका तोच क्षण ब्रिटिश पोलिसांनी साधला. गोळी लागून ते जागीच कोसळले. भारत मातेसाठी त्यांनी प्राण अर्पण केला. दुसरीकडे बाबूराव जाधव कृष्णा नदीत उतरले. ते दुसऱ्या तीराकडे पोहत होते पण ब्रिटिशांनी त्यांच्यावरही गोळीबार केला. गोळी लागल्यावर त्यांचं पार्थिव कृष्णेच्या प्रवाहात विलीन झालं. नदीनं आणखी एका क्रांतिकारकाला आपल्या कुशीत सामावून घेतलं. वसंतदादा पाटील हे सर्व पाहत होते. ते पळाले नाहीत, ते थांबले. त्यांनी प्रतिकार केला. उंबऱ्याच्या झाडामागं उभं राहून त्यांनी पोलिसांशी चकमक केली. दुर्दैवानं त्यांची बंदूक निकामी झाली. त्या क्षणी ब्रिटिशांनी अचूक निशाणा साधला. गोळी त्यांच्या खांद्यातून आरपार गेली. रक्त बंबाळ अवस्थेत त्यांना पकडण्यात आलं. त्यांच्यावर पुन्हा खटला भरला गेला. तुरुंग फोडल्याबद्दल 6 वर्षांची सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पूर्वीची शिक्षा धरून त्यांना 13 वर्षांच्या कारावासाला सामोरं जावं लागलं. त्यांना येरवडा तुरुंगात हलवण्यात आलं. ब्रिटिश सरकारला शिक्षा देता आली, धैर्य हरवता आलं नाही. ही जेलफोड ब्रिटिश सत्तेसाठी एक मोठा धक्का ठरली. देशभर या घटनेची चर्चा झाली. सांगलीच्या क्रांतिकारकांनी दाखवून दिलं की स्वातंत्र्य सैनिकांना भिंतींमध्ये कैद करता येतं, पण त्यांच्या विचारांना, धैर्याला आणि देशभक्तीला नाही. स्वातंत्र्यानंतर वसंतदादा पाटील यांनी राजकारण आणि समाजकारणातही मोठं योगदान दिलं. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना हातातील शस्त्र खाली ठेवून नवभारताच्या उभारणीत सहभागी होण्याचं आवाहन केलं. संघर्षातून राष्ट्रनिर्मितीकडे वाटचाल करण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. आज सांगलीच्या त्या कारागृहाला भेट दिली की इतिहास जिवंत झाल्याचा भास होतो. वसंतदादांनी ज्या तटावरून उडी मारली ती जागा आजही अभिमानानं दाखवली जाते. ते राहिलेली बराक आजही त्या थराराची साक्ष देते. या ऐतिहासिक स्थळाच्या जतनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मित्रांनो, 24 जुलै 1943 ही केवळ जेलफोड नव्हती, तो भारतीयांच्या अदम्य इच्छाशक्तीचा स्फोट होता. तो गुलामगिरीवर स्वाभिमानाचा विजय होता. तो बलिदान, धैर्य आणि स्वातंत्र्य प्रेमाचा इतिहास होता. त्यांच्या पराक्रमामुळेच आपण आज मुक्त भारतात स्वाभिमानानं उभे आहोत. अण्णासाहेब पत्रावळे आणि बाबूराव जाधव यांच्या हौतात्म्याला, वसंतदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या अद्वितीय शौर्याला आपण आज विनम्र अभिवादन करूया. वंदे मातरम, जय हिंद. भेटूया पुन्हा अशाच एका प्रासंगिक विषयासह. तोपर्यंत नमस्कार. प्रासंगिक वाचक स्वर होता यशश्री जोशी यांचा. हा कार्यक्रम बनवताना इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुंठेकर यांचं लेखन आणि महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा, लेखक राजा माने या पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. साडेआठ वाजता आहेत. आता संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मी एक लेख पाठवला, त्यांना तो आवडला असेल, तो त्याने मला विचारलं, बोलवलं, आणि तिथून मग मी सातत्याने आकाशवाणीशी संबंधित राहिलो. मग काही चिंतन असेल, काही वेळा कवितांचं वाचन असेल, मला वाटतं एक दोन कथाही माझ्या लिहिल्या गेल्या, यानंतर व्याख्यान मलाही मी एक वर्षभर पाश्चात्य पुस्तकांवरती बोललो, असं माझं संबंध येत राहिलेलं.
1: हे सगळं करत असताना अतिशय महत्वाचा भाग मला जो वाटतो आणि तो तुमच्या आवडीचा देखील आहे, त्या भटकंतीकडे आपण आता वळूया. वयाच्या 81व्या वर्षी देखील आपण रिक्षातनं वेगळ्या ठिकाणी जाता आणि त्या स्थळांना भेटी देता, आणि ती स्थळं सुद्धा अशी आहेत फारशी लोकांनी पाहिलेली नसतील, दुर्लक्षित राहिलेली स्थळं आहेत, त्या स्थळांना भेटी द्याव्या आपल्याला असं का वाटलं आणि आपण त्याच्यावर जे पुस्तक लिहिलं त्याविषयी आता सांगा.
0: हो, भटकंती हा माझा अत्यंत आवडीचा विषय. म्हणजे मी एकदा चांदोली धरणाकडे गेलो, चांदोली धरण पाहिलं आणि वाटलं की बाबा आपण या नदीचा अभ्यास करावा, आणि या नदीचा अभ्यास करायचा मग त्याच्या उगमाकडे गेलं पाहिजे. मग म्हटलं चला आपण उगमाकडे जायचं. आता उगमाकडे जायचं म्हटल्यानंतर त्या जंगलामध्ये त्याचा उगम आहे.
1: नदी कोणती?
0: ती आपली वारणा नदी. आणि मग ते पाथरपुंजे हे गाव आहे त्या जंगलामध्ये. ते जंगल आहे पाटण तालुक्यात, थोडंसं आतल्या बाजूला, खूप आत जावं लागतं. मग एक कराडपासून माझ्या अंदाजाने जवळजवळ 60-70 किलोमीटर ते आत जावं लागतं. आणि ते जंगल मोठं आहे, तिथे पाथरपुंजे म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये छोटी वस्ती आहे, आता जंगलातली ती वस्ती आहे पण लोक तिथे राहतात. छोटीशी शाळा आहे जिल्हा परिषदेची, आणि त्या गावापासून 2 किलोमीटर अंतरावर या वारणेचा उगम आहे. आणि मग तिथनं मला असं वाटलं की आता ही नदी 188 किलोमीटर ही जाणार आहे, आणि ही ज्या भागातून जाणार आहे त्या भागामध्ये हिचा काही प्रभाव असेल का. मग असं ठरवलं चला आपण असा एक विषय निवडला मी की वारणेचा उगम ते वारणेचा संगम. हे करत असताना वारणेच्या एका बाजूच्या खेड्यांचा आपण विचार करायचा,
1: एका काठावरचा
0: काठावरचा साधारण 222 गावं ती मी लॉकेट केली आणि त्यातली 175 निवडली, आणि त्यातली 75 गावांना मी व्यक्तीशी व्यक्तिगत जाऊन आवलेलो आहे. आणि मला त्यात आनंद यायला आला आणि असं वाटलं की किती वेगवेगळं जीवन आपल्या भारतामध्ये, की आपल्याला हे पाहायला मिळत नाही, शहरामध्ये पाहायला मिळत नाही. वारणेच्या नदीच्या पाण्याचा प्रभाव म्हणून त्यांचा विकास झाला असा माझा दावा नाही, पण त्या पाण्याचा त्यांना नक्की उपयोग झाला हे मला कळलेलं. आणि म्हणून ठरवलं की यांचा सामाजिक सांस्कृतिक प्रगती झाली असेल, विकास झाला असेल, तर त्याचा आपण अभ्यास करावा. म्हणून मी तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय केला.
1: बर.
0: आणि तो मी आता संपवत आणला. मी त्याच्यासाठी फक्त रिक्षा, मी आणि माझा रिक्षावाला ड्रायव्हर जो भगवान म्हणून आहे तो गेली 25 वर्ष माझ्याबरोबर असतो, आणि आम्ही दोघांनी हे काम केलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी प्रत्येक गावात आम्ही गेलो, मुलाखती घेतल्या, नदीकाठ बघितला, नदीकाठावर असलेली त्यांची काही देवळं आहेत, काही घाट आहेत, यांचाही अभ्यास केला. तो सांस्कृतिक ठेवा आहे पूर्वीचा, त्या गावातले काही मंदिर असतील, त्या गावातल्या काही इमारती असतील, आणि मग तो अभ्यास मी आता संपवत आणला. हे करत असताना मला जाणवलं की अशी काही मंदिरं मला पाहायला मिळाली जंगल भागामध्ये की जिकडे कोणी जात नाही, पण जी हेमाडपंथी बांधलेली आहेत किंवा त्याच्याही आधीची आहेत किंवा त्याच्या नंतरच्या काळातले आहेत, पण ते रिकामे पडलेले आहेत. मग म्हटलं बाबा चला आपण आडवटीवरचा इतिहास असा एखादा विषय घेऊन आपण लेखमाला घ्यावी.
1: अच्छा.
0: मंदिर डोंगर मला वाटतं महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रातला असा एकही भाग राहिलेला नाही की जिथे मी गेलेलो नाही. म्हणजे डोंगरावर जाताना आमची अडचण असं व्हायची की रिक्षावर जायची नाही,
1: मर्यादा आहे,
0: मर्यादा पडायच्या, पण तरी मग आम्ही पाठीमागे दगड लावायचा, गाडी परत हाताने फोडून न्यायची, परत बसायचं, असा प्रयोग करत गेलो. आणि सगळी वरची जी काही मंदिरं होती, काही गुहामध्ये होती, ती पाहिली. आणि मग असं वाटलं की आपण आता त्याच्यावर लिहिलं पाहिजे. दैनिक केसरी जे सांगलीमध्ये प्रसिद्ध होते, त्यांना मी विचारलं बाबा मी अशी एक लेखमाला लिहिणार आहे, आपण त्याला प्रसिद्धी द्याल का? तर म्हणाले चांगली गोष्ट आहे. मग मी पहिले 26 लेख लिहिले आणि एक वर्षभर ते लिहित गेलो, आणि त्यामध्ये अशी मंदिरं घेतली की ज्याच्याकडे फारसं कोणी गेलेलं नाही, दुर्लक्षित राहिलेले आहेत, म्हणून तर मी त्यांना आडवाटेवरचा इतिहास असं नाव दिलं. मग त्यामध्ये जंगल आली, डोंगर आले, नद्या आल्या, काहींच्या नद्यांचा उगम पाहिलेले आहेत की ज्या नदींचं नावही आपल्याला माहीत नाही. म्हणजे असं सांगलीमध्ये शाली नावाची नदी

ते आहे हे आपल्याला फारशा लोकांना माहीत नाही, पण ते आम्ही पाहायला गेलो दोघं आणि आम्ही ती शोधली असं म्हणत नाही, पण जी होती ती आमच्या तिथे पण आम्ही पोहोचलो आणि ती दाखवली की तिथून ते 10 किलोमीटरचाच तिचा प्रवास आहे. पण त्या 10 किलोमीटरमध्ये असं तिथे वेगवेगळी त्याने आता फॉरेस्ट वगैरे तयार केलेलं आहे, तिथे आम्ही गेलो. हे भाग मी लोकांपुढे आणले की लोकांना ते वाचायला मिळावे. फारसे लोक तिथे जात नाहीत किंवा लोकांना ती माहितीही नाही कदाचित. त्यामुळे मग ही मंदिरं आणि या मंदिरांचा काही इतिहास आपल्याला सापडतो का, ज्याला इन्फॉर्मेटिव्ह रिसर्च म्हणतात, म्हणजे माहिती व संशोधन ज्याला म्हणतात, ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि ते पहिलं त्यांनी छापलं आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. मग ती माझी आवडच झाली. म्हणजे मी आज या वयाला सुद्धा एकही दिवस घरी थांबत नाही. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला, मध्य महाराष्ट्रातल्या काही भाग गेला, पुण्यापर्यंत गेलो, इकडे बेळगाव कर्नाटकातला काही भाग घेतला आणि हे सगळे मला लिहायला उपयुक्त ठरले. कारण वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे आपल्याकडे सूर्याचं मंदिर आहे आणि ते पटणकुडी जवळ आहे फारशा लोकांना माहितीही नाही. मग हे मला नवीन

0: फारसे लोक तिथे जात नाहीत किंवा लोकांना ती माहितीही नाही कदाचित. त्यामुळे मग ही मंदिरं आणि या मंदिरांचा काही इतिहास आपल्याला सापडतो का, ज्याला इन्फॉर्मेटिव्ह रिसर्च म्हणतात, म्हणजे माहिती व संशोधन ज्याला म्हणतात, ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि ते पहिलं त्यांनी छापलं आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. मग ती माझी आवडच झाली. म्हणजे मी आज या वयाला सुद्धा एकही दिवस घरी थांबत नाही. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला, मध्य महाराष्ट्रातल्या काही भाग गेला, पुण्यापर्यंत गेलो, इकडे बेळगाव कर्नाटकातला काही भाग घेतला आणि हे सगळे मला लिहायला उपयुक्त ठरले. कारण वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे आपल्याकडे सूर्याचं मंदिर आहे आणि ते पटणकुडी जवळ आहे फारशा लोकांना माहितीही नाही. मग हे मला नवीन लोकांपर्यंत आणता आलं ना, लोकांना सांगता आलं बाबा इथे आहे. लेख मला छोट्या स्वरूपात म्हणजे काही लिमिटेड शब्दांमध्ये होते, ती कारण वृत्तपत्रामध्ये होते. मग ते पुस्तक झालं आणि ते परवा वारलेले डॉक्टर पवार साहेब जयसिंगराव पवारांनी त्याचं प्रकाशन केलं आणि त्यावर त्यांनी सांगितलं की हा वेगळा भाग आहे, म्हणजे आपण फिरतो आणि इतिहास हा वेगळा इतिहास आहे तुमचा, या इतिहासाला एक वेगळं स्थान आहे आणि तो तुम्ही करता ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी कौतुकही केलं माझं आणि ते आजही मी चालू आहे. म्हणजे आजही वेगवेगळी मंदिर मी कर्नाटकातली पाहतो आणि त्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न होतो. काही ठिकाणी आपल्याला स्वयंभू मंदिरं पाहायला मिळतात, मग त्याचंही मला उत्सुकता. मग स्वयंभू मंदिर म्हणजे काय हे खूप मला पाहायला, म्हणजे हजारो मंदिरं मी पाहिली. मग त्याचंही तिथले जे ग्रामस्थ आहेत, त्या गावातले काही जाणकार आहेत, त्या लोकांचा किंवा त्यांच्याकडे असलेली पुस्तक त्याचा अभ्यास करायला हवा आणि मला त्यामध्ये आनंद येत राहिला.
1: ती माहिती मिळणं आपल्याला गरजेचं आहे. कारण तुम्ही आता म्हणाला त्याप्रमाणे स्वयंभू मंदिर असेल, दुर्लक्षित असेल, पण त्याचा कुठेतरी इतिहास लिहिलेला असेल, ती छापील माहिती मिळणं गरजेचं आहे. मग तशी माहिती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळत गेली का?
0: नाही, मला बऱ्याच ठिकाणी लोकांनी माहिती देण्याचाही विरोध केला. काय तुम्हाला आश्चर्य वाटेल पण वयाच्या 70व्या वर्षी मी पर्शियन भाषा घेऊन एम ए झालो.
1: बर,
0: त्याच्यानंतर मी मोडीचा अभ्यास केला म्हणजे मला मोडी अस्खल येत. त्याच्यानंतर माझं इंग्रजी येतेच होतं, मराठी माझंच आहे. आणि मग यांचा मला फार मोठा उपयोग झाल्यानंतर मी आर्किओलॉजी केलं आणि त्याच्यातली एम ए केली. कारण मी जेव्हा फिरत होतो तेव्हा काही ठिकाणी मला संशोधनाच्या दृष्टीतून अभ्यास करताना कसा केला पाहिजे. मी आता बघा, इथे एक असं एक मंदिर आहे कर्नाटक एरियामध्ये आहे. त्या मंदिराच्या बांधकामामध्ये मोठं मंदिर आहे, ते अंबाबाईचं मंदिर आहे, पण एक 3 इंचाच्या पट्टीमध्ये आणि 6 इंचाच्या लांबीमध्ये त्या पट्टीमध्ये लिहिलेले जे अक्षर आहेत त्याचा अर्थ आजही कुणाला लागत नाही.
1: बर,
0: ती पर्शियनमध्ये नाहीत, कारण पर्शियनमध्ये असते तर मी त्याचा अभ्यास केला असता, पण ती इतर कुठल्या तरी भाषेमध्ये आहेत.
1: मोडीमध्ये पण नाही?
0: मोडीमध्येही नाहीत.
1: बर,
0: त्यामुळे म्हटलं याचा अभ्यास, हे त्यांनी कोणी पाहिलंही नव्हतं, लोकांना माहितीही नव्हतं किंवा हे मंदिर आहे आणि ते नेपाळीकरांचं मोठं मंदिर आहे. मग त्यांनाही मी सांगितलं, म्हणजे ते जे नेपाळीकर, त्यांना म्हटलं हे असं आहे आणि याचा अर्थ आपण शोधला, म्हणजे काही इथे संशोधन असू शकेल, काही वेगळा भाग असू शकेल. मग या मंदिरांमध्ये त्यांना काही मिळत, पण कागदोपत्री पुरावा द्यायला कोणी तयार होत नाही. आख्यायिका त्यांच्याकडे खूप आहेत. म्हणजे एका मंदिराचा विषय ते म्हणाले की या गावातले ते चांगले जाणकार होते, ते तुळजापूरला जायचे आणि वय झाल्यानंतर त्यांना जाताही न झालं. मग देवी प्रसन्न झाली आणि देवी म्हणाली की मी तुमच्याबरोबर गावाकडेच येते, फक्त तुम्ही मागे वळून बघू नका. पण त्या माणसाला काही राहवलं नाही आणि गावाच्या सीमेवर आल्यानंतर ते मागे वळून बघितलं आणि तिथे ते मंदिर झालं. आता हे आख्यायिक आहे, पण या आख्यायिका मी जमा करून त्याच्यातला अर्थ शोधायचा प्रयत्न केला की असं असू शकेल का, नसेल तर याच्या पाठवून दुसरं काही कारण असू शकेल. हे मंदिर कोणी बांधलं? प्रत्येक ठिकाणी गेले की लोक सांगतात हे पांडवांनी मंदिर बांधलं, हे मंदिर व हे बाळपंथी आहे. मग त्याच्यामुळे एक वाक्यात दिसत नाही आणि ते पहिल्यांदा मला असं वाटलं की पांडवांनी फक्त मंदिर बांधायचंच काम केलं की काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण त्यांच्याकडे आख्यायिकेत ते मला सांगत होते
1: गोष्टच आहे ती.
0: आणि मग हेमाडपंथी बांधकाम आहे आणि साधारणतः आपल्याकडे ते 16व्या 17व्या शतकापर्यंत ते चाललं, नंतर ते पण पडलं, आता तसं कोणी बांधत नाही. पण ही जुनी मंदिरं एक खुली आहेत, गर्भगृहापुरतीच मर्यादित आहेत, पण त्या आजही आहेत, त्या शाश्वत ह्याच्यात आहेत, त्यांचं काही नुकसान कुठं झालेलं नाही. आणि त्या मंदिरातल्या देवतांचा अभ्यास मी करत गेलो. काही ठिकाणी आयकॉनोग्राफीचा अभ्यास केल्यामुळे, मूर्तीशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे मूर्ती जर भंग पावलेली असेल तर मग ही ओळखायची कशी? तर तिच्या हातामध्ये असलेली आयुध आणि तिच्या समोर असणारी वाहनं म्हणजे आपल्या

0: देवतांना वाहनं आहेत, म्हणजे त्यांच्या जी जी ठरलेली आहेत, म्हणजे त्या वाहनावरूनही देवतेचे आपल्याला शोध घेता येतो कोण आहेत, असं मी अभ्यास करत गेलो आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो. म्हणजे आजही मी अशा मंदिरामध्ये जातो ना, तिथे मला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात, डोंगरांच्या घळीत पाहायला मिळतात, नदीकाठी पाहायला मिळतात, जंगलामध्ये पाहायला मिळतात. मग हे मी पाहत होतो, हा मला आनंद वाटतो आणि तो इतिहास मी लिहित आलेला आहे.
1: आपण जेव्हा मंदिरांना भेटी देत होतात किंवा वेगवेगळ्या दुर्लक्षित भागात आपण जेव्हा फिरत होतात, असं काही घडलंय का की आपल्यामुळं आपल्या संशोधनामुळं तिथल्या लोकांना तिथल्या त्या जागेची माहिती झाली?
0: काही लोकांना, म्हणजे त्या गावातले छोटी खेडेगाव आहे, म्हणजे त्या गावातल्या लोकांना, म्हणजे अशी एक आख्यायिका ते एका गावामध्ये आहे की तेथे एक नंदीचं देऊळ आहे.
1: बर.
0: आणि त्यांना असं ते जाहीरपणे सांगतात की तो जो नंदी आहे तो दगडी नंदी आहे, म्हणजे देवाच्या पुढचा नंदी आहे तो शंकराच्या, पण त्याचं स्वतंत्र मंदिर आहे.
1: बर.
0: तो लहान आहे, 1.5 फूट उंचीचा असेल. तर ते लोक सांगायचे की बो सर आमच्या गावाला या आणि आमचं नंदी दरवर्षी उंच होतो.
1: बर.
0: मला कुतूहल वाटलं की दगडाचा नंदी आहे हा उंच कसा होत असेल. मग म्हटलं आपण जायचं त्या गावाला. आम्ही त्या गावाला गेलो.
1: बर.
0: आणि त्या गावाला गेल्यानंतर लक्षात आलं की नंदीबद्दलच्या त्यांच्या आख्यायिकाच आहेत, त्यांना पण त्यांच्या श्रद्धा आहेत आणि त्या दुखवायच्याही नाहीत, कारण प्रत्येकाची श्रद्धा असू शकते. कधी जे त्यांना ते तसं जाणवत असेल, त्यांना ते वाटत असेल, पण अशाही आख्यायिका आहेत आणि अशीही मंदिर मी पाहिलेली आहेत. म्हणजे आमच्या लहानपणी मी एक गोष्ट ऐकली की मी कोल्हापुरात राहत होतो आणि रंकाळ्याजवळ असे नंदीचं देऊळ आहे आणि ते लोक सांगायचे आम्हाला त्यावेळेला की हा नंदी एक गहूवर पुढं सरकतो आणि एक तसंवर मागे येतो आणि हा जेव्हा रंकाळ्यात बुडेल तेव्हा जग बुडणार. आम्ही उत्सुकतेनं रोज लहानपणी जाऊन बघणार की पुढे गेला कसा, आणि मग लक्षात आलं की गहूवर पुढे जातो आणि गहूवर मागे येतो म्हणजे हा हलतच नाही हे आम्हाला कळलंच नाही. हे अख्खे एक
1: बरोबर,
0: पण ह्या घटना घडतात आणि तसंच ते कलराईत घडलं असावं असं त्यांच्या मंदिराबद्दल असं मी त्यांना सांगितलं. हो बघा तुम्ही दृष्टी, पण तुमच्या श्रद्धा या ठेवल्याच पाहिजे, ते श्रद्धेशिवाय माणूस जगू शकणार नाही. श्रद्धा ही जीवन जगताना फार महत्त्वाची आहे. काय होतं, मला फिरणं इतकं आवडतं की मी फिरणं सोडून मी फारसे इतर कुत्र जात नाही. तुम्ही म्हणाल तर मला खरोखर माझे कोणीही मित्र नाही, मी तसा एकटाच आहे, पण मी एकट्यामध्ये आनंद घेत असताना मला भगवान असतो आणि आम्ही दोघे रोज फिरत असतो आणि त्यातच मला आनंद वाटतो. मी बेळंकीजवळ एक मंदिर आहे, ते आता त्याने नवीन आर्किओलॉजी विभागानं ते घेतलेलं आहे माझ्या अंदाजाने, त्याचं नवीन नूतनीकरण चालू आहे. पण ते मी इच्छा झाली की फार जुनं मंदिर आहे ते, फार जुनं मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर आहे. तर तसं आर्किओलॉजी डिपार्टमेंटला काही गोष्टी कळवलेल्या होत्या किंवा असं काही मला पाहायला मिळते, आपण जर तिकडे लक्ष दिलं तर ते बरं होईल. तर त्याने त्याचं मला नोंदही घेतली, एक दोन पत्रही त्यांचे माझ्याकडे आले की ठीक आहे आम्ही पाहतो वगैरे, पुढे काय झालं मला माहित नाही.
1: कोकणामध्ये देखील आपण बरीच भटकंती केलेली आहे. आपला हा घाटावरचा भाग आहे, इथं आपल्याला फिरणं थोडंसं सोपं आहे, पण कोकणातल्या आडवाटेवर फिरताना आणि ते सुद्धा रिक्षातनं फिरताना बऱ्याच अडचणी आल्या असतील.
0: होय, खूप अडचणी आल्या. काही वेळा मी गाडी घेऊनही गेलो.
1: बर.
0: कोकणातली खेडेगाव हे छोटे छोटे आहेत, म्हणजे याला वाड्यावाडी म्हणतो अशी आहेत आणि त्यांची मंदिरे वेगळी आहेत, त्यांच्या देवाबद्दलच्या कल्पनाही धारणाही फार वेगळ्या आहेत आपल्याकडच्या आणि त्यांच्याकडे फार अंतर पडतं. पण ती मंदिरं जुनी आहेत त्यांच्याकडे, हजारो वर्षापूर्वीची, 800 वर्षापूर्वीची, 900 वर्षापूर्वीची अशी मंदिरं पाहायला मिळाली मला. आणि महादेवाची काही ठिकाणी देवीची मंदिरं आहेत आणि त्यातलं कौशल्य, म्हणजे मूर्ती घडवणाऱ्याचंही कौशल्य त्याच्यामध्ये पाहायला मिळालं मला, बांधकामातलंही कौशल्य पाहायला मिळालं आणि ते हेमाडपंथी मोठ्या प्रमाणात होतं हे तिथे दिसतं आणि ते आजही त्यांनी राखलेलं आहे. तिथे त्यांना मी काही गोष्टी सांगत गेलो की जुनं नूतनीकरण चालू आहे, तर नूतनीकरणामध्ये त्यांना म्हटलं गर्भगृह जो आहे तो भाग फारसा हलवू नका, शक्यतो पुढच्या भागाला तुम्ही आकार द्या, कारण जर ढासळत असेल तर आपण त्याला आधार दुरुस्त केलीच पाहिजे, पण ते करताना मूळ गाभाऱ्याला शक्यतो हे करू नका. तर त्यांनी काही ठिकाणी ते मानलं, ते म्हणाले बरोबर आहे, कारण आपले म्हणजे पूर्वज इथे येऊन गेलेले आहेत, आपल्या श्रद्धाच आपण जपणार आहोत, या दृष्टीतून त्या जपा. तर त्यांनाही ते आवडलं म्हणजे ते, आणि त्याने ऐकूनही घेतलं बऱ्याच गोष्टी काही ठिकाणी मी पाहिल्या.
1: बोलता बोलता आपण वयाचा उल्लेख केला, 81 तुमचं वय आहे सध्याचं, साधारण किती वर्षापासून तुमचा हा प्रवास सुरू आहे?
0: साधारण 58 नंतर मी हा प्रवास चालू केला.
1: बर.
0: आणि ठरवलं की आपण फिरत राहायचं कोणासाठी.

0: नाही ते आपली आवड आहे. आपल्याला जे दिसलं, जे पाहायला मिळालं, जे समजलं, उमगलं असं वाटते ते शब्दामध्ये मांडायचं, लोकांपर्यंत ते जाईल. लोकांना कधी ते आवडेल न आवडेल हा त्यांच्या आवडीचा भाग आहे. पण बऱ्याच लोकांना त्याचं कौतुक केलं आणि ते म्हणाले की तुमची आवड आम्हाला आश्चर्य वाटते म्हणते की याही वयात तुम्ही फिरता. मी म्हणालो की हो. त्याचं दुसरं कारण असं की त्या लोकांना भीती असते मृत्यूची. मी तुम्हाला सांगू का, माणसाला जीवनामध्ये जी भीती आहे ती एकच आहे आणि ती आहे मृत्यूची. मृत्यूशिवाय त्याला दुसरं कसलीही भीती नाही. तो काहीही त्याच्यावरती विजय मिळवू शकेल. पण मृत्यू म्हटलं की त्याचा जवळजवळ त्याला असं वाटतं की नाही आपल्याला आता जगता येणार नाही, म्हणजे आपण संपलो आणि मग त्याचा कामच संपत. कारण मी मृत्यू बघून आलेलो आहे. मी दिल्लीवरून मी सांगलीला येत होतो एका कार्यक्रमात ना, आणि येत असताना रात्रीच्या वेळेला माझा 1:30-2 दरम्यान अगदी सांगलीपासून 10 किलोमीटरवरती अंतरावर असताना फार मोठा अपघात झाला. म्हणजे आज माझं जे शरीर आहे ते जवळजवळ जोडलेलं आहे, म्हणजे ओरिजिनल त्यात फारसं काय राहिलेलं नाही. पण त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण घरात जर बसलो तर आपण चालूच शकणार नाही. म्हणजे डॉक्टर सांगितलं की तुम्हाला चालायला येणार नाही, हात हलणार नाहीत. पण मी त्याच्यावरती मानसिकदृष्ट्या विजय मिळवलो आणि मी खूप, म्हणजे अपघातानंतर मी जवळजवळ 15-20 किल्ले असे पायी चढलो आणि ती आवड जपली. आणि मग त्यानंतर मग मला ती सवय झाली आणि मग भगवान बरोबर म्हटलं की चला नाही आता आपण जंगल फिरत राहायचं. आणि अपघात झाला 2012 साली. पण त्यानंतर मी फिरत राहिलो, आजही फिरतो. त्रास होतो थोडा पण आपली आवड आहे, मग ती आवड आपण जपताना मृत्यूचं भय नाही. त्यामुळे मला जंगलात जाताना काही वाटत नाही. मी जंगलातले अधिकारी म्हणतात बघा तुम्हाला काय भीती सर, म्हटलं काही नाही भीती, मृत्यू येणारच आहे ना, तो कुठेही येणार. मग इथे आला म्हणून काय बिघडलं. आणि जाता म्हणजे मला तर एकदा बिबट्याचं दर्शन झालं चांगलं, आधी 200-300 फुटावरती तो उभारलेला आहे आणि मी आणि माझा भगवान एकत्र बाजू उभारलेला आहे. पण त्यांना आम्हाला काहीही त्रास दिला नाही किंवा आम्ही त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला नाही. कारण माहीत होतं की हे काय होऊ शकेल. पण त्यांना नाही त्रास. असे अनेक प्रसंग जंगलामध्ये सुद्धा पाहायला मिळाले, मला अनुभव आलेले, लोकांचे आलेले अनुभव मला त्यांनी सांगितले. पण आनंद वाटतो जंगल फिरताना. असं वाटतं म्हणजे जंगल हा देवच आहे, म्हणजे माझं ते धारणाच आहे, नेचर इज गॉड. तो पाहण्याची दृष्टी आपल्याकडे पाहिजे. तो वेगवेगळ्या तऱ्हेचा आहे, वेगवेगळ्या तऱ्हेनं तो उभारलेला आहे. तो पाहत्या पाण्यात आहे, तो जनावरात आहे, तो रानटी प्राण्यात आहे. पण ते शोधण्याचा प्रयत्न आपण केला. म्हणजे मला बरं वाटतं यांच्याकडे पाहिलं की चिमण्यांचा आवाज ऐकला, पावसाचा आवाज ऐकला की असं वाटतं किती सुंदर आहे, तिथे शांतता आहे, तिथे तुम्हाला कोणीही त्रास देणारं नसतं आणि तुम्ही हे सगळं अनुभवू शकता. आणि ह्याचा शेवटी समाधानाचा सगळा भाग असतो तो मला अतिशय समाधान वाटतं. या गोष्टी करत असताना मला असं वाटतं की देवानं मला इतकं चांगलं दिलं. पण आता वाईट वाटतं की असं वाटतं की 80 वर्षात मी काहीच करू शकलो नाही. म्हणजे जे करायचं होतं ते 25% सो झालेलं नाही. पण तरी धीरे सोडला नाही की ठरवलं की नाही आता राहिलेला भाग तरी पूर्ण जेवढा होईल तेवढा. पण तो म्हणून रोज करत राहायचा, विश्रांती घ्यायची नाही, थांबला तो संपला हे मी मनात ठेवलेलं आहे आणि काम करत राहतो.
1: हे सगळं करत असताना शारीरिक आता जी स्थिती आहे त्यानुसार आपण जी भटकंती करताय ती नका करू, कशाला एवढं करताय असं काही घरच्यांनी कधी विरोध नाही केला?
0: घरच्यांना काळजी वाटणं साहजिकच आहे, त्यांनी सांगायचाही खूप प्रयत्न केला. पण मी म्हणालो की त्यातला जो आनंद आहे तो घरामध्ये मला नाही मिळणार.
1: बरोबर.
0: आणि तुम्हाला जो बाजूबद्दल काळजी वाटणं अगदी योग्य, पण तसं काही होणार नाही याची खात्री मला आहे आणि मी तितकी दक्षता घेऊनच जातो. पण तुम्ही काळजी नका करू, मी फारसं त्यांना मग सांगत नाही. आणि मग निघून जाताना बाहेर जातो एवढंच बोलतो, परत आलो की तुमच्याकडेच आहे. आणि मग त्यांनाही ते आता वाचल्यानंतर आम्ही ज्या काही गोष्टी त्यांच्याशी बोलतो तेव्हा त्यांना असा वेगळे अनुभव आलेले पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. मंदिरे त्यांना इच्छा असते की आपण हे मंदिरे पाहिली पाहिजे, जुनी आहेत मंदिरं, काही ठिकाणी कोसळलेली आहेत, दगडात आहेत. पण ती म्हणतो की हे बघा ना, म्हणजे आता विरगळासारखा भाग आहे की यांचा अर्थ काय लावायचा कळत नाही. साधारण 16व्या शतकामध्ये आपल्याकडे ती प्रथा होती असं सांगतात. आता ही आख्यायिका, मी त्याच्यावर संशोधन चालू आहे माझं. गारगोटी जवळ एक बिंडवडे नावाचं एक गाव आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला विरगळे सापडतात. इतके सापडतात की तुम्ही जमीन उगवताना तुम्हाला विरगळे सापडा लागतो. म्हणून इतके कशी काय म्हणजे आहेत विरगळ बाकीच्या ठिकाणी नाही. पण तुम्ही जनरली बघा कुठल्याही मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गावरती किंवा आवारामध्ये

0: आतल्या बाजूला नाही पण बाहेरच्या बाजूला असे विरगळ ठेवले जातात. आणि ते लोक सांगतात मला की बा हे इथल्या गावातला वीर कोणीतरी होता त्याची ती आठवण आहे वगैरे. हे बरोबर आहे म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमध्ये असा हा विचार आहे आणि तिथेच ते असे दगड उभे करतात. पण दुसरं काहीतरी याच्या मागे असावं असं मला एक वाटतंय म्हणून मी त्याचा अभ्यास करतो आहे. म्हणजे विरगळांच्या ह्या गोष्टी गृहित धरून स्वा म्हणजे ह्या स्मरणार्थ आहेत त्यांच्यासाठी असलेला आदर आपण या मनात आहे म्हणून त्या उभा केलेल्या आहेत हे मला नक्कीच माहिती आहे. पण त्याशिवाय आणखी काही असेल का आणि अशी कशी प्रसार पडली ह्याचा मी शोध घेतोय आणि खूप आनंद वाटतो की किती प्रमाणामध्ये पाहिलेत मी. त्या काही काही भागामध्ये जास्त पाहायला मिळतात काही काही ठिकाणी पाहायला मिळत नाहीत पण ते एकाच ठराविक पद्धतीचेच असतात. अगदी म्हणजे गारगोटीच्या पुढच्या बोला इकडे राधानगरीच्या रस्त्यावरती इकडे आपल्याला राजापूरला जाताना असे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. हे कुतूहलाने मी सांगतो लोकांना मग त्यांना ते वाटतं की चला आपण बघूया ते उत्सुकता लोकांमध्ये निर्माण होते आणि याचा अभ्यासही झाला पाहिजे.
1: बोलता बोलता आपण थांबला तो संपला असं म्हणालात कारण अनेक वर्ष आपला जो भटकंतीचा विषय आहे तो अजूनही चालूच आहे आणि या संदर्भात नवीन काही संशोधन किंवा नवीन पुढच्या काळात जोपर्यंत शरीर साथ देते तोपर्यंत काय करायचा माणूस आहे.
0: नाही निदाने या मंदिरांचा इतिहास लिहिता आला या मंदिरांचा वास्तविक केव्हा निर्माण झाली कोणी स्थापन केली का स्थापन केली किंवा या स्वयंभू मंदिरांची नावं जी आहेत ती या लोकांनी तीच का दिली त्याला आलेले कोणते अनुभव होते या सर्वांचं एक कुठंतरी संकलन करून एक पुस्तक करावं आणि ते संशोधन करणाऱ्या लोकांना पुढे उपयोगी पडावं हा माझा दृष्टिकोन आहे माझा विचार आहे. मला हे सगळं करता येईल राहिलेल्या काळामध्ये असं मला वाटत नाही पण मी करणार आहे आणि त्या दृष्टीमध्ये आजही प्रयत्न चालू आजही मी त्या मंदिरांचा त्या दृष्टीतून अभ्यास करतो.
1: डॉक्टर साहेब आपल्या सोबत जे अनेक वर्ष रिक्षाचालक म्हणून येत आहेत ते भगवान ते देखील आपल्या बरोबर आहेत. भटकंतीची आवड डॉक्टरना तर आहेच पण आपण स्वतः रिक्षाचालक म्हणून त्याच्यात सहभागी झालेला आहात काय तुमचा अनुभव आहे.
2: असंच गाडी चालवत असताना आमच्या एका मित्रांना मला सरांशी ओळख करून दिली असं असं आहे त्यांना जरा जाप फेरावं लागते पाहिजे त्यांना चांगली माणसं पाहिजे मग तुम्ही जरा योग्य आहे त्यानुसार तुम्ही जरा त्यांच्याकडे जाता का बघा. मग मी मला वाटतं January 2001 साली आमची यांची ओळख झाली तेव्हापासून मी यांच्याकडे गेलो. सुरुवातीला थोडंफार काय असेल ते कामं करत राहिलो त्यांची फिरणं इकडे तिकडं असं फिरता फिरता यांच्या बरोबर जी काय गुढी जमली ते आम्हाला असं वाटायचं बाबा आता काय आता एखाद दिवस आम्हाला जर आमची नाही भेट झाली तर अस्वस्थ व्हायचं काय बाबा सर आज कुठे आहेत काय आहेत त्यांचं काय चाललंय त्या मान चैन पडायची नाही बाबा हे सरांच्या बरोबर गेलेलं आनंद वाटतंय कुठेही भटकंती असत्या फिरता येते नवीन अनुभव मिळतात नवीन निसर्गाची माहिती मिळते. आणि यांच्या बरोबर जात असताना मला कधी म्हणजे खाण्यापिण्याची कमतरता भासली नाही. ते आधी म्हणायचे भगवान राव तुम्ही आमच्या बरोबर आलाय माझ्या वयाकडे बघू नका माझ्या खाण्याकडे बघू नका तुम्हाला जे हवाय ते तुम्ही आपलं निवांत घ्या खावा निवांत राहावा. पण आम्हालाही तसं ते फिरताना प्रवासामध्ये ते खाणं पिणं मला फारसं काय नकोच असते यांच्या बरोबर काय जे असेल ते आपलं थोडंफार खायचं फिरत राहायचं. आणि यांचं असं आहे की बाबा हे आले बोलवतात यांच्या बरोबर जातो हे बाहेर पडत असताना कुठं जायचंय दिशाही नसते काय यांनाच माहिती नसते बाबा आपण कुठल्या दिशेला जायचंय चला घ्या गाडी चला ह्या बाजूला जाला त्या बाजूला जाला असं भटकत जातो. मग ते भटकत असताना काय वेळेचं बंधन नसते कधी जर आपल्याला जायचं ती पॉईंट बघायचा असं प्रवास चाललेला असतो.
1: त्यांचं वयोज्येष्ठता लक्षात घेऊन वय त्यांचं डॉक्टरांचं 81 तर एक तुमच्यावर पण जबाबदारी आहे की त्यांना व्यवस्थित ज्या जागी जायचंय तिथे जाऊन त्यांना सुखरूप घरी आणणं
2: होय
1: आणि तुम्ही ज्या भागात हिंडता
2: होय
1: तो काही अनोळखी भाग आहे आडवाटेवरचा भाग आहे
2: होय.
1: तुमच्या मनात त्यावेळी काय विचार येतात की सुरुवातीला असं काय वाटायचं की भीती वाटायची
2: नाही भीती असं काही नाही त्यांनी जसं जेव्हा चला म्हणेल तसं जायचं जरा हळू पळा चाल दे जरा जोरात जाऊ दे असं म्हणेल तसं त्यांना जसं हवे असं गाडी चालवायची आपण. आणि घरच्यांचं काय ते घरच्यासारखंच आहे त्यामुळे घरचे काय मी यांच्यासोबत आहे म्हणल्यावर ते काय बिंदास्त असतात त्यांना काळजीचं काही नाही त्यांना काय माहिती इतरही लोक मला विचारत असतात फोन येतात त्यांचे यांना फोन लागत नाही सर डॉक्टर साहेब तुमच्या बरोबर आहेत का कुठे फिरताय काय काय चाललंय असं असं माहिती विचारतात. आणि यांचं वेळेचं कधी बंधन नाही कधी त्यांच्या मनात येईल तेव्हा चला भगवान राव इकडे जायचं. आम्ही सर फलटणला इथून वारी असते ना देवाची फलटण ते पंढरपूर मी इथून 8 निघणार तर तिथं 2 दरम्यान फलटणला आम्ही दर्शन करणार आणि रात्रीचं पूर

0: रात्रभर प्रवास.
1: बर
0: असं दर्शन बऱ्याच वेळा आम्ही जाऊन आलोय वारीला.
1: बर तुमच्या घरातले मी असं कधी विरोध केला नाही का, कुठं तुम्ही त्यांच्या नादाला लागताय, कुठं फिरत बसताय, असं कधी झालं?
0: असं नाही, काही नाही. तसं त्यांनी काय, हा तुम्ही सरांच्या बरोबर आहे ना म्हटलं का, ते मला फोन सुद्धा करत नाहीत.
1: बर
0: मी त्यांना सांगते मी इथं आहे तिथं आहे, या म्हणतात निवांत फिरून.
1: वा
0: असं आहे.
1: डॉक्टर साहेब, एक चांगला सोबती तुम्हाला लाभलेला आहे आणि तुमची अशीच भटकंती वेगवेगळ्या प्रदेशात होत राहो ही सदिच्छा देतो आणि इथंच थांबतो. भगवान तुमचे देखील आभार की आकाशवाणीच्या माध्यमातून आज आपण आपलं मनोगत व्यक्त करत त्याबद्दल.
0: तुम्ही बोलायची संधी दिली मला, त्याबद्दल आकाशवाणीचं खूप खूप आभार मानतो मी.
1: धन्यवाद डॉक्टर साहेब, खूप छान वाटलं आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण आपलं अंतरंग उलगडून दाखवलं असं म्हणूया. भविष्यकाळात देखील आपली ही वाटचाल अशी सुरू राहो आणि आपल्या योगे जे वाचक आहेत, सुज्ञ वाचक आहेत, त्यांच्यापर्यंत आपलं संशोधन पोहोचावं अशी एक मनापासून इच्छा आहे. आणि आकाशवाणीच्या स्टुडिओत आज वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले हार्दिक आभार.
2: मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आपण बोलत विचार मांडायची संधी दिलीत, लोकांपर्यंत जायची संधी आहे. मी आपला आभारी आहे.
1: धन्यवाद. धन्यवाद.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सावनी शेंडे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग बागेश्री.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण सावनी शेंडे यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग बागेश्री आपण ऐकला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.

रात्रीचे 11 वाजत आहेत. आता हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.